नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्झ ही मध्यम लहरी वाहिनी तसंच 101.5 मेगाहर्ट्झ या एफ एम वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आमच्या प्रभातकालीन सभेत मी जान्हवी भागवत आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 17 आषाढ शके 1948 अर्थात 8 जुलै 2026. 5:58 झाली आहेत. आजच्या पहिल्या प्रसारण सभेच्या कार्यक्रमांना सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

0: के साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: अकराशे 43 किलोहर्ट्ज वर आकाशवाणीचे हे रत्नागिरी केंद्र आहे। 6:05 झालेत। श्रोते हो, आता आजचा सुविचार। जो कर्म सोडतो तो संन्यासी नव्हे, तर सर्वांपेक्षा जास्त कर्म करतो तो संन्यासी। लोकसेवेसाठी स्वतःचे पाश सोडणं याचं नाव वैराग्य। वैराग्य म्हणजे लोककल्याणाच्या कार्यासाठी केलेली आत्मशुद्धीच। आचार्य विनोबा भावे। श्रोतेहो, आता मंगल प्रभात भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करत आहोत। सुरुवातीला श्रीकृष्ण स्तुती आपण ऐकूया। स्वर आहे मधुसूदन कानिटकर यांचा।

आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेली भूपाळी. गीतरचना आहे ग. दि. माडगुळकर यांची आणि संगीतकार राम कदम.

श्रोते हो, संत एकनाथ महाराज यांची भक्तिरचना आता आपण ऐकूया. श्रीधर फडके यांनी संगीत दिलेली ही रचना गायली सुरेश वाडकर यांनी.

श्रोते हो, मंगल प्रभात. भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता स्वप्नील गोरे यांनी गायलेली संत निळोबाराई यांची रचना ऐकूया. संगीत दिलंय पंडित अवधूत बाम यांनी.

श्रोते हो, समूह स्वरातल्या गीताबरोबरच मंगल प्रभात भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून, अर्थात 1143 किलोहर्ट्झवरून. 6:40 आणि 21 सेकंद झाले आहेत. श्रोते हो, आता कार्यक्रम प्रसारित होतोय कृषी वाणी. यामध्ये ऐकूया भात पिकातील तणांचं व्यवस्थापन याविषयीची माहिती. माहितीचं वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, भात पिकामध्ये प्रामुख्याने पाखड, धूर, बारडी, लव्हाळा, रेशीम काटा, लाजाळू, कसई,

0: इत्यादी तणांचा प्रादुर्भाव रोपवाटिकेत आणि पुनर्लावणी शेतातही दिसून येतो. मंडई भात पिकामध्ये पेरणीनंतर 30 दिवसांनी द्विदल तणांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी 2 ते 4 डी पेरणीनंतर 30 दिवसांनी 80% WP प्रतिगुंठा क्षेत्रासाठी 5 ग्रॅम किंवा जेमिनी गोल्ड 10 मिलीलिटर घेऊन 5 ते 6 लिटर पाण्यातून फवारणी करावी. त्यामुळे रुंद पानांची आणि गवतवर्गीय तणं नियंत्रित केली जातात. सामान्यपणे 10 गुंठे क्षेत्रावरील रोपवाटिकेतील रोप 1 हेक्टर क्षेत्रावरील पुनर्लावणीसाठी पुरेसं होतं. कोरड्या मातीत आत्ताच सांगितलेल्या पद्धतीने पेरणी करून जमीन पुरेशी ओली झाल्यानंतर तणनाशकांची फवारणी करावी. भात पिकाची पुनर्लागवड करण्यापूर्वी चिखळणी करावी. चिखळणीनंतर फळी मारून जमिनीचा पृष्ठभाग समपातळीत आणावा, म्हणजे शेतात सगळीकडे पाण्याची पातळी सारखी ठेवता येते. पुनर्लावणी केलेल्या भातात पाण्याचा निचरा करून उगवणपूर्व तणनाशकाचा वापर करावा. अलीकडे कोकणात पेरभात किंवा टोकण पद्धतीनं भात पेरणी काही शेतकरी करू लागलेत. अशा शेतात चिखळणी करून पुनर्लागवड केलेल्या शेतापेक्षा तणांचा प्रादुर्भाव वाढतो. त्या ठिकाणीही पेरणी किंवा टोकण केल्यानंतर पहिल्या पावसाबरोबर आत्ताच सांगितलेली तणनाशकं यांचा वापर उगवणपूर्व करावा. या व्यतिरिक्त उगवणपूर्व तणनाशक म्हणून ऑक्झीफ्युरोफेन 23.5% क्रियाशील घटक याप्रमाणे हेक्टरी 300 ग्रॅम क्रियाशील घटक या प्रमाणात हे तणनाशक हेक्टरी 500 लिटर पाणी घेऊन फवारणी करावी किंवा पेरणीनंतर 20 आणि 40 दिवसांनी बेडणी करावी. शेतात रुंद पाणी तणांचा प्रादुर्भाव असल्यास 2.4D 80% WP 5 ते 6 ग्रॅम तसंच 6 लिटर पाणी या द्रावणाची फवारणी तणांवर रोखून शेतावर करावी. याशिवाय भाताचं एकच पीक घेतलं जाणाऱ्या बहुतांशी भागात खरीप भाताची कापणी झाल्याबरोबर वापसावस्थेत नांगरट केल्यास पुढच्या हंगामातील तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. दक्षिण कोकण किनारपट्टी विभागात पेरभातातील प्रभावी आणि किफायतशीर तण नियंत्रणासाठी आणि त्यानुरूप अधिक उत्पादकतेसाठी उगवणपूर्व तणनाशक ऑक्सीफ्ल्युरोफेन हेक्टरी 200 ग्रॅम क्रियाशील घटक प्रति हेक्टरी या प्रमाणात फवारावं किंवा आवश्यकतेनुसार पीक पेरणीनंतर 20 आणि 40 दिवसांनी बेडणी करावी. भाताला बरेच शेतकरी रासायनिक खतं फोकून देतात, त्यामुळे तणांचा उपद्रव वाढतो आणि परिसरातील पाण्याचे स्रोत दूषित होतात. म्हणूनच अशी खतं गोळ्यांच्या स्वरूपात जमिनीत 5 सेंटीमीटर खोलीवर दिली तर तणांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि दिलेल्या खतांची उत्पादक कार्यक्षमता वाढते आणि आपले जलस्रोतही स्वच्छ राहतात. तेव्हा मंडळी, अशा पद्धतीने भात पिकातील तणांचं नियंत्रण आपण करू शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत, तोपर्यंत नमस्कार.
1: भात पिकातील तणांचं व्यवस्थापन याविषयीची माहिती श्रोतेहो आपण ऐकलीत आमच्या कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये. माहितीचं वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी आणि हाच कार्यक्रम दुपारी 2 वाजता आम्ही पुन्हा प्रसारित करू.

1143 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा, तर 6:50 परिसर पर्यावरणविषयक कार्यक्रम. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हे दोन कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.

0: या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या शेवटच्या भागात आपण त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी आहार, स्वच्छता आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याचे महत्त्व जाणून घेऊया. श्रोते हो, आयुर्वेदात एक सुंदर विचार आहे, समदोषाः समाग्निश्च समधातु मलक्रियाः प्रसन्न आत्मेंद्रिय मनाः स्वस्थ इति अभिधीयते. अर्थात स्वस्थ व्यक्ती म्हणजे ज्यांचे तीनही दोष अग्नि तसेच सर्व धातू हे समप्रमाणात असून त्यांच्या मलक्रियाही व्यवस्थित आहेत आणि त्यांचा आत्मा, इंद्रिय आणि मन प्रसन्न अवस्थेत आहे. अशा व्यक्तीलाच आयुर्वेदात स्वस्थ किंवा निरोगी असे संबोधले जाते. ऋतूनुसार जगणे म्हणजेच आरोग्य जपणे. प्रत्येक ऋतूमध्ये हवामानात, वातावरणात बदल होत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही दिसून येतो. पावसाळ्यात अर्थात वर्षा ऋतूमध्ये दमट हवामान असते, त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या त्वचा आणि केसांवरही दिसून येतो. म्हणून पावसाळ्याचे हवामान बघून आपण आपली दिनचर्या पाळली तर आरोग्य निश्चितच चांगले राहते. आयुर्वेद सांगतो की बाह्य सौंदर्याची सुरुवात अंतर्गत आरोग्यापासून होते. पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते, यामुळे या काळात गरम, ताजे आणि सहज पचणारे अन्न खाणे आवश्यक आहे. मुगाचे वरण, गाईचे तूप, भात, भाज्या, सूप यांचा समावेश करावा. बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ यांचा वापर टाळावा. तसेच पावसाळ्यात पालेभाज्यांचा वापरही कमी करावा, कारण त्या जमिनीलगत वाढणाऱ्या असल्यामुळे त्यांच्या मुळांना बरीचशी माती लागलेली असू शकते आणि त्यामुळे जंतुसंसर्ग होऊ शकतो. पावसाळ्यात पिण्याचे पाणी कुळून कोमट केलेले पाणी पिण्याची सवय लावावी. पाणी उकळताना त्यात सुंठ घालून उकळले तर अधिक फायद्याचे ठरते. रात्री पुरेशी झोप घ्यावी. योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. ताणतणाव कमी झाल्यास अनेक समस्या नियंत्रणात येतात. काही योगासने आणि प्राणायाम यामुळे रक्ताभिसरण सुधारते, त्यामुळे त्वचेचे आणि केसांचे आरोग्य उत्तम राहते. स्वच्छतेच्या बाबतीत काही साधे नियम खूप महत्वाचे आहेत. पावसात अधिक काळ भिजू नये. भिजल्यास स्वच्छ पाण्याने आंघोळ करून ओले कपडे लगेच बदलावेत. टॉवेल, कंगवा वैयक्तिक वापराचे ठेवावेत. त्वचा आणि टाळू कोरडी ठेवावी. तसेच पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवावे. वारंवार होणारे मुरूम, त्वचेवरील संसर्ग, तीव्र केस गळती आणि कोंडा असल्यास तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते, आजाराचे कारणही वेगळे असते आणि आयुर्वेदात उपचारही प्रकृतीनुसार मूळ कारण शोधून त्यावर केले जातात. निसर्गाशी जुळवून घेणे, योग्य आहार, विहार, ऋतुचर्या आणि स्वच्छता पाळणे हीच पावसाळ्यात त्वचा आणि केस निरोगी ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. लक्षात ठेवा, त्वचा आणि केसांचे आरोग्य हे केवळ बाह्य सौंदर्य नसून संपूर्ण आरोग्याचे प्रतिबिंब आहे. म्हणून फक्त महागडे केमिकल युक्त क्रीम्स, शॅम्पू वापरण्यापेक्षा शरीराच्या आंतरिक आरोग्याकडे लक्ष दिले तर संपूर्ण शरीर निरोगी राहते. धन्यवाद.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत या चौथ्या आणि शेवटच्या भागात. अवचटजी आपलं स्वागत.
1: रामकृष्ण हरी.
0: रामकृष्ण हरी. अवचट सर, तुम्ही म्हणलात की गेली 13 वर्ष तुम्ही हा सगळा उपक्रम राबवताय, निसर्ग वारी ही खऱ्या अर्थाने कशी व्हावी यासाठी तुमचा प्रयत्न चालू आहे, यासाठी तुम्ही तुमच्याकडनं उपाय करताय, पण त्याचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय आणि हा प्रतिसाद मिळत असताना तुम्हाला तुमच्या संस्थेव्यतिरिक्त आणखीन कोणाकोणाची मदत होतीये मला या भागात सांगा.
1: खरं तर हा विषय जो सुरू झाला, आमचं सगळं कुटुंब जे आहे ते वारकरी संप्रदायातलं, म्हणजे परंपरेनं आमच्या घरात वारी चालत आलेली आहे. माझ्या वडिलांनी 78 वर्षापर्यंत पायी वारी केली आणि ज्यावेळेस ते थकले त्यावेळेस मी त्यांना सहाय्यभूत व्हावं म्हणून वारीत जायला सुरुवात केली. ते गेले पण जाताना एक गोष्ट सांगून गेले की तू आयुष्यात किती मोठा होशील काही करशील पण वारी सोडू नको. आणि मग माझी वारी सुरू राहिली आणि मग त्यावेळेस माझ्या डोक्यात हा विषय आला की अरे एवढा जो अविघटनशील कचरा गोळा होतो या कचऱ्याचं होतं काय. आणि मग त्या दृष्टीनं सगळा अभ्यास केला आणि लक्षात आलं की ही समस्या मोठी आहे आणि या समस्येवर आपण काम करायचं. आणि मग सुरुवातीला अगदी 10-15 लोकांनी सुरू केलेलं काम
0: बरोबर
1: आज ही एक खूप मोठी लोकचळवळ बनलेली आहे. याच्यामध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात जे सहकार्य लाभलेलं आहे ते म्हणजे आळंदी देवस्थान, देहू देवस्थान, पंढरपूर देवस्थान, त्याचबरोबर या वारी मार्गावर असणारी तिन्ही विद्यापीठं, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ. सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्या दिंड्यांमधले कीर्तनकार, प्रवचनकार, या दिंड्यांचे दिंडी चालक, दिंडी मालक, दिंडी व्यवस्थापक, सर्वात मोठ्या प्रमाणावर जे अन्नदान करतात ते सगळे अन्नदाते या वारी मार्गावर ज्या कुठल्या संस्था आहेत गावागावांमध्ये पर्यावरणाच्या विषयात काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्था, काही व्यक्तिगतरित्या काम करणारी जी लोक आहेत ती लोक, आणि मोठ्या प्रमाणात एका अर्थानं की ज्यांना ज्यांना माऊली आणि पांडुरंगाविषयी मनामध्ये आत्मीयता आहे, श्रद्धा आहे, ती सगळी लोक या सगळ्या विषयामध्ये आम्हाला सहकार्य करतायत, आमच्या बरोबर काम करतायत, आम्हाला सर्व प्रकारची मदत करतायत. म्हणून एका अर्थानं हे आमच्या संस्थेचं असं काम राहिलेलं नाहीये. एका अर्थानं
0: तुम्ही म्हणत असं लोकचळवळ झाली,
1: लोकचळवळ झाली आणि कुठेतरी माऊलीच्या मनामध्ये होतं
0: बरोबर
1: की वारीमध्ये या ज्या काही गोष्टी नको आहेत त्या गोष्टींचा शिरकाव झालेला आहे
0: बरोबर
1: तो शिरकाव निघून जावा. त्यामुळे एका अर्थानं माऊलीच्या आशीर्वादानं आम्ही हे सगळं एवढं मोठं काम उभं करू शकलो. कारण माऊलीचे आशीर्वाद आहेत म्हणूनच आम्ही या विषयात इतक्या लोकांपर्यंत पोहोचू शकलो आणि इतक्या लोकांचं सहकार्य आम्हाला मिळालं.
0: बरोबर. मला वाटतं अवचट सर, महाराष्ट्र शासनाची ही जर निर्मल वारी असेल तर तुम्ही निसर्ग वारी सुरू केलेली आहे आणि निसर्ग सांभाळत सांभाळत आपल्याला पर्यावरण पूरक पंढरीची वारी कशी होईल यासाठीचे तुमचे प्रयत्न आता कुठेतरी फळाला येत आहेत, आकार घेत आहेत, हे सगळ्यांसाठी अतिशय चांगलं आहे. अशी जर वारी सुरू राहिली तर वारीतल्या वारकऱ्यांची संख्या, भक्तांची संख्या वाढत राहील. ही लोकचळवळ उभी जी राहती आहे ती आणखीन पसरत जाईल आणि खऱ्या अर्थाने पांडुरंगापर्यंत हा जो सुगंध आहे या वारीतला, भक्तीचा सुगंध असेल, परिसर स्वच्छ ठेवत ठेवत वारी पुढे जाते तर हे निश्चितच स्वागतार्ह गोष्ट आहे. तुम्हाला शुभेच्छा आहेत, तुमच्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या संस्था आणि व्यक्ती ज्या आहेत त्यांनाही शुभेच्छा आहेत. तुम्ही आकाशवाणीच्या माध्यमातून ही निसर्गवारी कशा पद्धतीने होती आहे आणि तुमचे कसे प्रयत्न सुरू आहेत याबद्दल सविस्तर अशी माहिती दिली या चार भागातनं, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. यावर्षीच्या वारीसाठी शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद.
1: रामकृष्ण हरी.
0: श्रोती हो, ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून, अर्थात 1143 kHz. 6:55 आणि 18 सेकंद झाले आहेत. श्रोते हो, आता जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 7 वाजता गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित होईल. 7:20 दिनविशेष. 7:25 प्रायोजित कार्यक्रम

0: परिसर।
1: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो। श्रोतेहो आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे। पर्यावरण पूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत आवचट यांच्याकडून

दिल खुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू 7:40 प्लॅनेट फर्निचर यांचा प्रायोजित कार्यक्रम. 7:45 भावधारा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 8:40 करिअर मंत्रा या कार्यक्रमात साऊंड इंजिनिअरिंग याविषयी आपण ऐकाल. सहभाग ओंकार सावंत आणि सौमित्र घाटे. निवेदन कश्मीरा सावंत. सादर करते विवेक वानखडे. लख लख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण काल सकाळी 9:00. 9:30 इंद्रधनुष्य. आजच्या या कार्यक्रमात गर्भसंस्कार या विषयावर ज्येष्ठ आयुर्वेद वैद्य आणि गर्भसंस्कार अभ्यासक मंजिरी जोग यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद आपण ऐकाल. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. मराठी चित्रपट संगीत आम्ही प्रसारित करू 10:00. NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकाल 10:30. 11:05 गाता रहे मेरा दिल. श्रोते हो, यानंतर पहिल्या प्रसारण सभेतील उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. ते याप्रमाणे: 12:00 वनिता मंडळ भगिनींसाठीचा कार्यक्रम. यात संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. लेखन मुक्ता कुलकर्णी. सहभाग मुक्ता कुलकर्णी आणि संज्ञा कुलकर्णी. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 1:05 गीतबहार. 1:40 चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:00 कृषीवाणी या आमच्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल. तर 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून होईल. 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात गायत्री गोखले यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग आपण ऐकाल. तर श्रोते हो, असे असतील पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. आता जाणून घेऊया आमच्या आजच्या सायंकाळच्या सभेतील कार्यक्रमांविषयी. ही सभा सुरू होईल 5:00. 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमामध्ये आज आपण काही हिंदी चित्रपटातली गाणी, तर 6:10 प्रसारित होणाऱ्या गीतबहार या कार्यक्रमात मराठी चित्रपटातली गाणी ऐकणार आहात. दरम्यान 5:30 युववाणी युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये स्टेट युन या सदरात आषाढी वारी 2026 निमित्त खास कार्यक्रम, वारे आणि संत साहित्य, तरुणाईचा नवा दृष्टिकोन. लेखन आणि निवेदन स्वरदा रानडे. सादर करते धीरज केदारी. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. 7:15 विधिमंडळाच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन. 7:30 आमचं घर आमचं शेत. यामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्यपालनातून रोजगाराच्या संधी याविषयी प्राध्यापक कृपेश सावंत यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. 8:15 नाट्यसंगीत आम्ही प्रसारित करू. 9:15 स्पॉटलाईट, तर 9:30 चर्चा का विषय है. हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 आपण ऐकाल रजनीगंधा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित प्रसाद गुळवणी यांनी गायलेला राग विहंग आम्ही प्रसारित करू. याचबरोबर विविध बातमीपत्र वेळोवेळी आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत आज दिवसभरातल्या आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: कहाँ से लाया?
1: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
2: सात वाजून एक मिनिट झाले। श्रोते, आता गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करतोय।
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल। कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
4: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी।
5: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
4: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
6: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप रत्नागिरी।
7: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं।
8: नमस्कार श्रोते, आपण एका महिलेची कथा ऐकूया जिचं नाव राणी रोपवेल्यानी। राणी रोपवेल्यानीचा काळ आहे 1828 आणि ही राणी रोपवेल्यानी आहे मिझोरामच्या प्रदेशामधली। उत्तर मिझोरामचे जे समृग्गा म्हणून सरदार होते, लाल समृग्गा त्यांचं नाव, त्यांच्या घरी या राणी रोपवेल्यानीचा जन्म झाला। ही जी मुलगी होती राणी रोपवेल्यानी, हिचा विवाह दक्षिण मिझोराममधले जे राजे होते त्यांचं नाव राजा बंदुला यांच्याशी एके दिवशी झाला। आणि ब्रिटिश आणि स्थानिक मिझो समुदाय यांचे संबंध त्यावेळेला सलोख्याचे होते। अर्थातच हा प्रदेश खूप दुर्गम होता, खूप मोठी जंगलं होती, त्याच्यामध्ये राज्य करणं अवघड होतं, त्यामुळे ब्रिटिशांनी सोयीस्कररित्या आपली सोय म्हणून लोकांशी सलोख्याचे संबंध स्थापन केलेले होते। राणी रोपवेल्यानीचा जो भाऊ होता त्याचं नाव सायक्युआ, हा पण सैन्याचा मुख्य होता। राजाच्या वतीनं उत्तर मिझोरामचा करार झाला, ज्याला नॉर्थ मिझोराम अकॉर्ड म्हणतात। हा नॉर्थ मिझोराम अकॉर्डवरती सह्या करण्यासाठी राणीच्या भावाला भाग पाडलं गेलं। त्यानंतर दक्षिण मिझोरामचा राजा रोपवेल्यानीचा जो पती म्हणजे जो राजा बंदुला ह्याच्याकडे तहाचा प्रस्ताव घेऊन गेला। उद्देश त्यांचा असा होता की उत्तर आणि दक्षिण मिझोराम एकमेकांना जोडायचे, त्याच्यासाठी रस्ता बनवायचा होता आणि या रस्त्यामधून पुढे मागे सैन्य जाईल असा त्यातला छुपा हेतू होता। अर्थातच राजानं हा करार नाकारला। 1889 इंग्रजांनी पुन्हा नवीन प्रकारे प्रस्ताव केला आणि तो पुन्हा राजाकडे पाठवला आणि धमकी दिली की तुम्ही ज्या करारावर सही केली नाही तर तुमच्या राज्यावरती आम्ही हल्ला करू आणि तुमचं राज्य ताब्यात देऊ। आता बळाच्या जोरावरती दडपशाही करून हे हातात घ्यायचा हे इंग्रजांचं धोरणच होतं आणि मिझोरामसारखा सीमावर्ती प्रदेश जो ब्रह्मदेशला लागून होता तो काही ना काही करून त्यांना निमित्तच शोधत होते की ते आपल्या ताब्यात कधी येईल। आपल्या स्वातंत्र्याचा अभिमान असलेल्या बंदुला राजानं इंग्रजांचं हे आधिपत्य आणि हा करार काही मान्य केला नाही। 1889 हा राजा मरण पावला। त्यानंतर त्याची पत्नी रोपवेल्यानी हिला राणी बनवलं गेलं। तिचा बाप आणि तिचा नवरा म्हणजे राजा या दोघांचे गुण या मुलीमध्ये होते, या राणीमध्ये होते। आता लुशाई टेकड्यांचा हा जो मिझोराममधला परिसर आहे, या लुशाई टेकड्यांमध्ये इंग्रजांचा प्रभाव हळूहळू वाढत होता, त्याला राणीनं विरोध करायला सुरुवात केली। अंतर्गतरित्या बहुतेक मिझो सरदार ब्रिटिशांना सामील झालेले होते, परंतु ब्रिटिशांच्या आदेशाला, फरमानाला आव्हान देत राणी रोपवेल्यानीने तिच्या प्रजेला असं सांगितलं की तुम्ही इंग्रजी सत्तेला कर देऊ नका, खंडणी देऊ नका, महसूल देऊ नका आणि कोणी जबरदस्ती आपण केली तर आपण प्राणपणाने ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढू, आपल्या जमिनीचे आपणच मालक आहोत आणि आपली जमीन आणि आपली प्रजा यांचं रक्षण करणं हे राणी म्हणून माझं कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी इंग्रजी सत्ता ही बलशाली असल्यामुळे याच्याविरुद्ध लढायचं तर आपण युद्धामध्ये पारंगत झालं पाहिजे, त्याच्यासाठी त्यांनी प्रशिक्षण सुरू केलं। 8 ऑगस्ट 1893 दिवस कॅप्टन सॅक्सपियर म्हणून जो होता त्यानं 80 सैनिकांना घेऊन मेजर कुकच्या सहाय्याने डेंगलुम गावावरती हल्ला केला। राणी आणि तिचे सैनिक अत्यंत प्राणपणानं शौर्याने लढले। पुन्हा तसंच झालं, आधुनिक शस्त्र, तोफगोळे याच्यापुढे या देशी सैन्याचा निभाव लागला नाही। तेव्हा तहाचा प्रस्ताव पुन्हा एकदा राणीकडे पाठवला गेला, परंतु तिनं साफ नकार दिला आणि तिने सांगितलं की मिझोरामची भूमी माझी आई आहे, ती माझी माता आहे, तेव्हा मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आईचा सौदा करणार नाही, मी माझं प्राणार्पण करेन। त्यानंतर राणीला पकडलं गेलं, तिला कैदेत ठेवलं, चितगावच्या तुरुंगामध्ये तिला अनेक प्रकारे यातना देण्यात आल्या आणि 1895 या राणीला मृत्यूदंड दिला गेला आणि तिचं तुरुंगामध्येच पुढे स्मारक बांधलं गेलं। पण ही राणी मिझोरामच्या जनतेमध्ये आजसुद्धा एक क्रांतिज्योत पेटवून जाते। तिचं जेव्हा चरित्र ऐकलं जातं तेव्हा मिझो समाजाच्या लोकांच्या अंगावरती रोमांच उभे राहतात।
3: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक

0: निदेशक होते इन्फिगो आई केयर हॉस्पिटल।
1: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 7:07 आणि 10 सेकंद झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: श्रोतेहो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे ढोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन। तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल।
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम।
2: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत।
3: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे। कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा, ज्याचा पगार 21,000 आहे, ESI ची फॅसिलिटी द्यावी लागते।
2: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे।
4: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
5: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार। मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
6: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं, पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।
0: आता ऐकूयात प्रादेशिक बातम्या।
7: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नर्मदा प्रकल्पातून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी। आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल देहूतून

प्रस्थान तर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार. आणि राज्याच्या विविध भागात आजही जोरदार पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भातील 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या पाण्यापैकी 5 TMC पाणी उकाई धरणातून उचलण्याबाबतही अनुकूल निर्णय घेण्यात आला असून यासाठी महाराष्ट्र सरकार सुव्यवस्थित आराखडा तयार करत असल्याचं सांगत या पाण्याचा उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारं महाराष्ट्र महिला सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं. महिलांना शेतकरी

0: आराखडा तयार करत असल्याचं सांगत या पाण्याचा उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारं महाराष्ट्र महिला सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं. महिलांना शेतकरी म्हणून सक्षमीकरण करणारा हा एक ऐतिहासिक क्षण आहे असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यावेळी म्हणाले. राज्यात ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवान्याच्या नावाखाली डान्स बार चालवण्याच्या कारभाराला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारं डान्स बार विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. राज्य सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिले. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नांची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. राज्यात मंजूर करण्यात आलेल्या 138 जलदगती न्यायालयांपैकी सध्या केवळ 58 न्यायालयं कार्यरत आहेत. उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडून उच्च न्यायालयाकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. राज्यातल्या अवैध गौण खनिज उत्खननावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी व्यापक धोरणात्मक उपाययोजना राबवण्यात येत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली. राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नव्या विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1,00,000 नेण्यात आली असून 5 वर्ष कारावासाची शिक्षा आता 7 वर्ष इतकी करण्यात आली आहे. कोकणातील कातळ शिल्पांचा माहितीपट आणि डिजिटल दस्तऐवजीकरणाचं काम शक्य तितक्या कमी कालावधीत पूर्ण करण्यात येईल अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या 9 कातळ शिल्पस्थळांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे असंही शेलार म्हणाले. राज्यात वाहनचालक परवाना मिळवण्यासाठी 1 ऑगस्टपासून नवी नियमावली लागू होईल. त्यानुसार महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्रातील गावांचा समावेश स्थानिक नागरिकांच्या अडचणी आणि वन्यजीव संवर्धन यामध्ये समतोल साधण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी ग्रामस्थ आणि संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या शिफारसी केंद्र शासनाकडे पाठवण्यात येतील असं वनमंत्री गणेश नाईक यांनी काल विधानसभेत सांगितलं. ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. मुसळधार पावसामुळे वारकऱ्यांना देहूत न येण्याचं आवाहन देवस्थाननं केलं होतं. त्यामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची विधिवत पूजा करून दर्शन घेतलं. पालखी आज सकाळी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होणार आहे. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज आळंदीमधून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. इंद्रायणी नदीला पूर आल्यानं आळंदी संस्थाननंही वारकऱ्यांना आळंदीत न येण्याचं आवाहन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मुसळधार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातला पाऊस आणि शेती संदर्भात अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: कोल्हापूर जिल्ह्यात यंदा जून अखेर 7 वर्षातील सर्वात निच्चांकी पाऊस झाला. संपूर्ण जून महिना कोरडा गेला पण जुलै सुरू होताच पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सध्या धुवांधार पाऊस सुरू आहे. धरण क्षेत्रातही दमदार पाऊस सुरू आहे. या दमदार पावसामुळे नद्या धरणं भरली असली तरी ऊसाची शेती मात्र अडचणीत आली आहे. यंदा मे महिन्यात कडक उन्हाचा तडाखा, जून महिना कोरडा गेला त्यामुळे उसाचे मूळ अद्याप कमकुवत आहेत. अशातच 1 जुलैपासून सुरू झालेला धुवाधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे उसाचे पीक आडवे होऊ लागले आहे. भुईमूग सोयाबीन पेरणी 95% झाली आहे. भात लावण सुरू आहे.

0: भाताला आणि इतर पिकांना हा पाऊस चांगला आहे, पण असाच मुसळधार पाऊस होत राहिला तर पेरलेल्या धान्याची उगवण होणं कठीण होईल, तसेच महापुराचे संकट पुढे उभे ठाकले आहे, त्यामुळे शेतकरी बांधव धास्तावले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रिया सरीकर, कोल्हापूर.
1: राज्यात काल पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू होती. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं काल ढगफुटीचं संकट टळलं असलं तरी काही ठिकाणी अतिवृष्टी आणि काही ठिकाणी मुसळधार पावसानं झोडपून काढलं, त्यामुळे जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी पातळीत दमदार वाढ झाली. इगतपुरीमध्ये काही घरांमध्ये पाणी शिरल्यानं रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आलं. पुण्यातही पावसाची संततधार सुरू असून खडकवासला धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. आज पहाटे 5:30 वाजल्यापासून मुठा नदी पात्रात 22,880 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातल्या रावे आणि तांबडशेत या पुराचा वेढा असलेल्या गावातल्या 2 गर्भवतींची काल सुखरूप सुटका करण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यानं या भागात पावसाळी पर्यटनाला प्रशासनानं बंदी घातली आहे. सांदणदरी, कोकणकडा, कळसुबाई शिखरासह विविध धबधबे पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातल्या पूरस्थितीची काल आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी करून आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आवश्यक ते सर्व उपाय करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातल्या दहिवली शेलारवाडीत परवा रात्री झालेल्या भूस्खलन दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या 2 व्यक्तींचे मृतदेह काल हाती लागले. सांगली शहरासह अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे काही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पुणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे भीमा नदीत पाण्याचा प्रवाह वाढला असल्यानं सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणातला पाणीसाठाही वाढत आहे. लातूर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात रिमझिम पावसानं हजेरी लावली, मात्र शेती आणि जलसाठ्यांसाठी आवश्यक असलेल्या दमदार पावसाची तिथं अद्याप प्रतीक्षा आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला काल इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं दिलेल्या 202 धावांचं लक्ष्य पार करताना भारत सर्व बाद 76 धावाच करू शकला. हवामान. राज्यात आज कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकणात किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पुणे आणि सातारा घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नर्मदा प्रकल्पातून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी. आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल देहूतून प्रस्थान, तर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार. आणि राज्याच्या विविध भागात आजही जोरदार पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्झवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:20 आणि 17 सेकंद झाली आहेत.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 8 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता ऐकूया गर्भसंस्कार याविषयी डॉक्टर मंजिरी जोग यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद.
2: गर्भ म्हणजे पोटातलं बाळ आणि संस्कार म्हणजे गुणांची वृद्धी करणं, गुणांचं संवर्धन करणं. बाळ पोटात असताना बाळाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक, आध्यात्मिक विकासासाठी करण्याचे प्रयत्न असं आपण म्हणू शकतो. बाळाला उत्तम घडविण्याचा, आपल्या स्वप्नातील बाळ प्रत्यक्षात आणण्याचा काळ म्हणजे

0: शुभसंस्कार असं आपण म्हणू शकतो.
1: कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. तेव्हा अवश्य ऐका 8 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर.
2: चलो निकले क्या
3: जय. नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
2: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
5: श्रोते हो, आता आजचे काही दिनविशेष आपण जाणून घेऊया. 8 जुलै 1497 वास्को द गामा युरोपातून भारताच्या पहिल्या सफरीवर निघाले. आठ जुलै 1958 बर्लिन इथं जागतिक चित्रपट महोत्सवात दो आखे 12 हात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या सन्मानासह सुवर्ण पदक मिळालं. 8 जुलै 1910 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात एसएस मोरिया या जहाजातून उडी घेतली. 1913 साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठीतील ज्येष्ठ लेखक इतिहासकार गोपाल नीलकंठ दांडेकर अर्थात गोनी दांडेकर यांचा जन्म 8 जुलै 1916 झाला. गडसम्राट असं ज्यांना म्हटलं जातं ते गोनी दांडेकर यांचा जन्म विदर्भातल्या परतवाडा इथला. आयुष्यभर गडकिल्ल्यांवर भटकणाऱ्या गोनीदांनी शिवकालावर आधारित पंचक म्हणजेच 5 कादंबऱ्या लिहिल्या. तसंच मृण्मयी, जैत्रिजैत, शीतू, पडघवली या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. तर कुण्या एकाची भ्रमणगाथा आणि स्मरणगाथा ही आत्मचरित्र त्यांनी लिहिली. 1981 झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते. श्रोते हो, आताच आपण आजचे काही दिनविशेष जाणून घेतले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून अर्थात 1143 kHz. यानंतर 7:25 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

सातू अजून 25 मिनिटं होत आहेत, यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्यांनो आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेग

0: वेगळ्या येताना दिसत आहेत की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसत आहेत आपण, तर त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
1: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत, ह्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं एक व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो आता चांगला इंग्रजी बोलतो मी तो खोटा असू शकत नाही, एक साधारण समजूत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत आहोत. असं करत करत त्याच्यात जावं तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असते एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा आणि लोकांना वाटतं फ्रीज चाललेलं आहे आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टीम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टीम काय करतात, एक एक जो विक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉडमध्ये विक्टीम झालेला, तो दुसऱ्या विक्टीमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर आहेस बरोबर आहेस का, तर हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा विक्टीम असू शकतो.
0: बरोबर.
1: मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात.
0: तर
1: माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती, तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण मला पैसे परत मिळाले, मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. तर त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील कारण का ते टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, मॅडम एवढे होते मी गुंतवले. तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंटमध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोट आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोट आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
0: नक्कीच नक्कीच.
1: कारण का, एक घटना अशी घडली मुंबईमध्ये, एक महिला आहेत प्राध्यापिका रिटायर झाल्या, त्यांची डिजिटल अरेस्ट झाली.
0: अच्छा.
1: आणि त्या डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांनी 3.25 कोटी घालली.
0: बापरे.
1: आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी SIP मध्ये म्युच्युअल फंड मध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचे 2.25 कोटी येणार होते. म्हणून ज्याच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्या व्यक्तीला त्यांनी फोन लावला आणि त्याला सांगितलं की माझे पैसे तू ट्रान्सफर कर. मग त्या व्यक्तीला वाटलं की हे आणखी जे पैसे वाढू शकतात, तुम्ही कशाला पैसे विड्रॉ करताय, राहू देत तसेच, जास्त ठेवले तर आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणून त्या उद्देशाने तो घरी समजून सांगण्यासाठी घरी गेला. तर ती महिला दारच उघडत नव्हती, दार उघडत शेवटी ठोठवून ठोठवून त्यानं खिडकी बिडकी इकडून तिकडून चौकून घराला हे करून तो कसा आत गेला. गेल्यानंतर तिथं ते त्याच्यावर चिडल्या, कारण का सायबर गुन्हेगारांसाठी घरात कोणाला येऊ द्यायचं नाहीये, कुणाला काही बोलायचं नाही, हा घुसला कसं तरी करून सुद्धा, मग त्यांचे ते वाद सुरू झाले.

0: आणि दरम्यानच्या काळात तो जो व्यक्ती जो गेला होता तो मला ओळखत होता पर्सनली. त्याने मला फोन लावला, म्हणलं हे काय प्रकार चाललेला आहे, काय कडे ना हे, काय मनोरुग्ण पण वाटेना आता, आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेले आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण विक्षिप्तच वर्तन चाललेलं आहे. आणि मग त्याने बघितलं तर घरात एक फोटो फोन चालूच होता, आणि तिथं काहीतरी त्यांना दिसलं संशयास्पद. मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो, आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला त्यांनी 2-4 मिनिटं घेतले, ज्यावेळेला मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे, आणि मग त्यांचे 2.25 कोटी वाचले. थोडक्यात सांगायचं तो व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2-2.25 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी लोक हे सिनियर सिटीजन आहेत.
1: अच्छा.
0: त्यातले 30% जे लोक आहेत एकटे राहतात.
1: बरोबर.
0: आता एकटेपणाचे पण 2-3 प्रकार आहेत की काही लोक सामाजिक दृष्ट्या एकटे आहेत, म्हणजे काय असतं की मोठ्या पदावर रिटायर झालेले असतात आणि नेहमी लोकांना आदेश देऊनच सगळं करून घेतलेलं असतं, त्यामुळं कोणाशी हाशी मजाक नाही, चेष्टा मस्करी नाही, मग ती माणसं एकटी असतात, एकटीच फरक पडत. आणि दुर्दैवानं टेक्नॉलॉजी इतकी पुढे चाललेली आहे
1: त्यांना
0: गरज पण लागत नाही. अकाउंट सेफ असतं, पैसे व्यवस्थित चालू असतात, मुलं बाळ सेटल असतात, नातवंड सेटल असतात, हे निवांत असतात, हे अगदी हॅपी गोईंग असतं यांचं, पण यांच्या अकाउंटवरती पैसे असतात. हे सामाजिक एकटेपण आहे. काही कौटुंबिक एकटेपण असतो. हे कौटुंबिक एकटेपणा म्हणजे सगळं काही आहे पण घरात लोक विचारत नाहीत, कुठे इंटरॅक्शन नाही, काही नाही, ह्यांचे इंटरेस्ट वेगळे, ह्यांना टीव्हीवर वेगळा कार्यक्रम बघायचा असतो, युवकांना वेगळा बघायचा असतो, बाकीच्यांना बघायचं एक, म्हणजे असं वेगळं. त्यामुळे त्यांना कोण जाताना पण विचारत नाही, घरात आल्यावर पण कोण विचारत नाही, कोण येणार आहे हे पण त्यांना सांगत नाही, ते पण व्यक्ती असतात. आणि तिसरे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या पण एकटे आहेत आणि कौटुंबिक दृष्ट्या पण एकटे आहेत. मग हे असेच कुठतरी बसलेले असतात. मग अशा लोकांचा प्रॉब्लेम काय, ह्यांना कोणाचे फोन येत नसतात. ह्यांना कोणाचा असा फोन आला की ते इतके बोलतात आणि इतके त्याच्याशी इंटरॅक्शन वाढवतात आणि त्याचाही सायबर गुन्हेगार.
1: नक्कीच सर. सर मनामध्ये एक छोटासा प्रश्न येतो की परदेशातले सायबर गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का, काय काळजी घ्यायची आपण?
0: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो आपण.
1: आणि कधी कधी आपल्या मोबाईल वरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात आणि आपण फोन आला की बघत नाही फारसं, अननोन नंबर सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन म्हणून पटकन आपण तो रिसीव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेरचे लोक सुद्धा, म्हणजे परदेशातली लोक कार्यरत आहे तिथे, तर खरंच आहे का हे?
0: नाही, मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत, म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे त्यातले 550-550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअप वरती किंवा इंस्टाग्राम वरती जरी गेला तर आफ्रिकन कंट्री मध्ये एखाद्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा काय काय घटना ज्या घडतात त्या तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला इथं दिसत आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिलेज मध्ये गेलेला, त्यामुळे ही मुळात सायबर गुन्हेगार जे आहेत ते जगातल्या सर्व लोकांना टार्गेट करतात.
1: जागतिक
0: आहे ते, असं नाही की ते तुमच्या शेजारी बसलाय आणि तो फार लांब बसलाय त्याला गुन्हा करता येत ना, असं नाही. त्याला फक्त तुमच्याकडून OTP तुमच्याकडून पिन नंबर पाहिजे आहे आणि तुम्हाला जो फसवणुकीसाठी जो URL पाठवतो त्या लिंक वरती तुम्ही गेला पाहिजे आणि जेणेकरून त्याला मालवेअर तुमच्या फोन मध्ये टाकता आला पाहिजे. हे जर तुम्ही जर टाळलं, तुम्ही कुठली अननोन लिंक ओपन नाही केली, तुम्ही अननोन माणसाची फेसबुक रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली, किंवा तुम्हाला एखादा फोन आला, तुम्हाला अटक केलेला आहे किंवा तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहे, तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात किंवा तुम्ही खूपच चांगलं काम करताय, तुमची फारच वाहवा चाललेली आहे, मग तुम्हाला बँकेतून मी बोलतोय की तुमची KYC अपडेट करायची आहे तर तुम्ही हे URL ओपन करा. मग त्याच्यामध्ये एखादं असं ऍप असू शकतं, मालवेअर असू शकतं की डायरेक्ट तुमच्या फोनची स्क्रीन त्याला दिसू शकते आणि तो तुम्हाला काहीतरी करून ना तुमचे इंटरनेट बँकिंग ओपन करायला होतो, पैसे काढून घेतो. ह्या ज्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याची जर तुम्ही जर व्यवस्थित खात्री जर केली, अलर्ट जर झाला, तर निश्चितपणे काही सायबर गुन्हे तुमचं करू शकत नाही.
1: ऍक्च्युली म्हणून आपण सतर्क राहून प्रत्येक SMS तो नीट वाचला पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपण डोळे उघडून बघितली
0: पाहिजे, फोन अपडेट केला पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच सर. सर जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची?
0: मुळात म्हणजे आपला जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, SMS केला, फोन केला, ईमेल केला आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असेल तुमच्या बाबतीत तर तुम्हाला नेहमी संशय निर्माण होतो, तर संशयाचं पहिले निराकरण केलं पाहिजे. तुमचा OTP असेल, तुमचा पिन नंबर असेल कुणालाही शेअर करता कामा नये. अननोन ज्या लिंक असतात

0: त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल किंवा कुठलीही लिंक जी असेल, अननोन लिंक कधीही तुम्ही ओपन करू नका. जर लिंक जर ओपन केल्या असतील, तात्काळ तुम्हाला वाटलं हे संशयास्पद आहे, त्याच्यामध्ये तुमचे कुठल्याही बँकिंगचे डिटेल्स भरू नका. क्रेडिट कार्डचे डिटेल, डेबिट कार्डचे डिटेल भरू नका. आणि जर भरले गेले असतील, समजा चुकून जर पैसे गेले, तर 1-9 कॉल करायचा आहे. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. तुमच्या फोनमध्ये जी सिस्टम असते ती सगळे मालवेअर काढून टाकते, तुमचा फोन अपडेट होऊन जातो.
1: नक्कीच सर. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेतली. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो दिल खुलास हा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून अर्थात 1143 किलो हर्ट्झवरून. श्रोते हो 101.5 MHz या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही आपण आमचं प्रसारण ऐकताय.

0: 7:40 होत आहेत. आता प्लॅनेट फर्निचर यांचा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करतोय.
1: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: चलो निकले का?
3: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
2: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689 11240.

0: आ करा घे तुझ्या आवडीचा रेड वेल्वेट केक.
1: काय झालं माऊ, आवडला नाही केक?
2: आवडला गाई, थँक्यू बाबा. पण मला अर्जुन दादाची खूप आठवण येते ग. त्याचा आणि माझा बर्थडे एकाच दिवशी असतो ना, आणि माझ्या प्रत्येक बर्थडेला तो माझ्यासाठी स्वतः ग्रीटिंग कार्ड तयार करून मला देतो. मी पण त्याच्यासाठी एक छान गिफ्ट तयार केलंय, पण आज तो आणि काका काकू आपल्या बरोबर नाहीत.
0: हो बाळा, मला माहितीये तू जेवढी अर्जुनला मिस करतेस ना, तेवढेच आम्ही पण मिस करतोय.
1: आणि अर्जुनलाही तुझी आठवण येतच असणार.
2: मग तरी ते का घर सोडून गेले?
1: मी उघडते दार. अर्जुन, ये रे, 100 वर्ष आयुष्य तुला. आत्ता आम्ही सगळे तुझीच आठवण काढत होतो. एकटाच आलास?
3: नाही, आई बाबा पण आलेत, खाली पार्किंग मध्ये थांबलेत.
1: बर बर, ये ना आत ये.
2: अर्जुन दादा, हॅपी बर्थडे.
3: हॅपी बर्थडे आर्या. हे बघ, तुझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड.
2: वाव, किती मस्त काढलंयस. मी पण तुझ्यासाठी काहीतरी आणलंय, चल आज तुला दाखवते.
0: बघितलं शर्वरी, खाली थांबले हे दोघं. काय म्हणायचं या वागण्याला?
1: जरा हळू, मुलं आतमध्ये आहेत आणि आधीच घरात जे झालंय त्यामुळे दोघे डिस्टर्ब आहेत. अजून काही नको.
4: शिवानी, शैलेश, तुम्हाला सुद्धा 100 वर्ष

0: ആയുഷ്, ഞാൻ ആദ്യ
1: വൈനി ദാദാ ശൈലേഷ് ചുക്കല ഹ ആണി തലാ തച്ചി ചൂക് കഴിയെ പ്ലീസ് തലാ മാഫ് കരാ പ്ലീസ്.
2: അഗ ശിവാനി,
0: തുമ്ഹി ദോഗാധി ബസാവര, ഹേ ഗ്യാ തുമ്ച്യാ ആവഡിച ലിംബു സർവത്.
3: ദാദാ ഖരസ് മലാ മാഫ് കർ, മാഝ ഖരസ് ചുക്കല, മീ അസ തടകാഫടകി ഘർ സോഡൂൻ ജായലാ നക്കോ ഹോത.
2: അരെ മാഝഹി ചുക്കലച് രേ, മീ തുലാ തെവ്ഹാ ചാടവായലാ ഹവ ഹോത.
0: ആതാ ജാഊ ദേ നാ, ഝാലാ ഗേലാ സഗള വിസരൂൻ ജാഊ ആണി പുന്ഹാ നവ്യാനി ഏകത്ര രാഹൂ. ചലാ ജേവായലാ ബസൂയാത്.
1: नाही नको अगं वहिनी.
2: हे बघा, जेवला नाही तर ना मग मात्र.
1: बर ठीक आहे दादा, बसतो.
3: दादा, घराचं रिनोव्हेशन केलंस? नवीन सोफा प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतला असशील ना?
4: आई आम्हाला खूप भूक लागली आहे.
0: हो माहितीये, चला जेवायला बसूयात.
1: डायनिंग टेबल पण मस्त आहे ग वहिनी, कॉम्पॅक्ट 4 सीटर. हे पण प्लॅनेट फर्निचर मधूनच का?
2: हो, आपल्या घरातलं सगळं फर्निचर प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतो ना.
1: तुम्ही चौघा बसा इथे, मी आणि शैलेश बाहेर सोफ्यावर बसतो.
4: त्याची काही गरज नाही काकू, आपण सगळे एकत्र बसू पूर्वीसारखे. हे टेबल असं पटकन मोठं होतं आणि हा बेंच खास आमच्या दोघांसाठी.
3: वा
5: आई बाबा, आर्याच्या रूम मध्ये काका काकूंनी माझी पण रूम केली. नवीन बंक बेड, दोघांसाठी स्टडी टेबल आणि वॉर्ड्रोप सुद्धा.
1: दादा वहिनी, एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही अर्जुनसाठी आणि आमच्यासाठी एवढं सगळं केलं.
6: शार्दूलला माहीत होतं एक दिवस तुम्ही नक्की परत याल, म्हणून घराचं रिनोव्हेशन करताना सगळं तसंच डिझाईन केलंय.
1: थँक्यू दादा, थँक्यू वहिनी.
2: अगं थँक्यू काय, शैलेश शिवानी आता मनातलं सगळं गिल्ट काढून उद्याच इकडे शिफ्टिंग करा काय?
3: हो दादा नक्की.
4: म्हणजे आता आपण सगळे एकत्र राहणार. ये,
7: जिथे मन मोठं असतं तिथे नाती सहज जोडली जातात. अशा माणसांनी भरलेल्या घरासाठी फर्निचरची भरपूर व्हरायटी. प्लॅनेटचं सर्वात मोठं शोरूम प्लॅनेट फर्निचर, टोप संभापूर, कोल्हापूर इथे. संपर्क 9689911240. 9689911240.
8: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
9: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
8: क्यों?
9: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
8: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
10: निर्मिति संकल्पना मेसर्स बाल एम जोगलेकर.
11: प्लॅनेट फर्निचर यांचा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. आकाशवाणीचे हे रत्नागिरी केंद्र आहे. 7:45 होत आहेत. आता भावधारा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करतोय. ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेलं उमाकांत काणेकर यांचं गीत. संगीत श्रीकांत ठाकरे यांनी दिलंय.

0: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
1: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
0: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.

0: श्रोते हो, यशवंत देव यांनी संगीत दिलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं अरुण दाते यांच्या स्वरात.
1: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 8 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता ऐकूया गर्भसंस्कार याविषयी डॉक्टर मंजिरी जोग यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद.
2: गर्भ म्हणजे पोटातलं बाळ आणि संस्कार म्हणजे गुणांची वृद्धी करणं, गुणांचं संवर्धन करणं. बाळ पोटात असताना बाळाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक, आध्यात्मिक विकासासाठी करण्याचे प्रयत्न असं आपण म्हणू शकतो. बाळाला उत्तम घडविण्याचा, आपल्या स्वप्नातील बाळ प्रत्यक्षात आणण्याचा काळ म्हणजे गर्भसंस्कार असं आपण म्हणू शकतो.
1: कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. तेव्हा अवश्य ऐका 8 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं गीत ऐकूया. गीत आहे वंदना विटणकर यांचं आणि संगीतकार अनिल मोहिले.

262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्झवर हे आहे आकाशवाणीचे रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 8 वाजता समाचार प्रभात, तर 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिलं जाणारं मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आता 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 आणि 20 सेकंद झाली आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इंडोनेशियाच्या संयुक्त निवेदनात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांवर होणाऱ्या एल निन्योच्या संभाव्य परिणामांचा आढावा. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजुरी. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा यजमान संघाचा भारतावर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यात काल जाकार्ता इथं झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी कुठल्याही स्वरूपातील दहशतवादाचा तीव्र निषेध केला आहे. दहशतवादाच्या या धोक्याचा सामना करण्यासाठी जगभर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार निर्णायक आणि समन्वयानं प्रयत्न होण्याची गरज निवेदनात व्यक्त केली आहे. तसंच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीनं घोषित केलेले दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांच्या विरोधात जागतिक पातळीवर कारवाई व्हावी असं आवाहनही पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष सुबियांतो यांनी निवेदनात केलं असून दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुता धोरण अवलंबण्याचाही स्पष्ट पुनरुच्चार केला आहे. दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी यांच्यातील लागेबांधे लक्षात घेऊन यासंदर्भात देशांनी

कायद्यांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय कायद्यातील सर्वोत्तम पद्धतींचा वापर करून माहितीची देवाणघेवाण करण्याचाही भारत आणि इंडोनेशियानं एकमतानं निर्धार व्यक्त केला आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यासमवेत झालेल्या शिष्टमंडळस्तरीय चर्चेत द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यात आला. तत्पूर्वी पंतप्रधानांनी काल इंडोनेशियाच्या संसदेला संबोधित करताना भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट होण्याची गरज व्यक्त केली. ही भागीदारी दृढ झाल्यास तिचं दोन्ही देशांच्या भरभराटीतच नव्हे तर प्रादेशिक तसंच जागतिक शांतता आणि स्थैर्यातही मोठं योगदान राहील असंही पंतप्रधान मोदींनी नमूद केलं. भारत विस्तारवादाचा नाही तर विकासाचा मार्ग अनुसरत असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधानांनी काल जाकार्ता इथं एका कार्यक्रमात भारतीय समुदायालाही संबोधित केलं. आज ते इंडोनेशियाच्या अध्यक्षांसमवेत योग्यकर्ता इथल्या प्रसिद्ध प्रम्बानन मंदिराला भेट देणार आहेत. 9व्या शतकात बांधण्यात आलेलं हे प्राचीन मंदिर भारताचे इंडोनेशियाबरोबर हजारो वर्षांपासून दृढ सांस्कृतिक संबंध असल्याचा पुरावा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज ऑस्ट्रेलियातील मेलबर्न इथं पोहोचतील. 3 दिवसांच्या या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. तसंच भारतीय समुदायाशीही ते संवाद साधतील. भारत आणि बहारीन यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होत असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बहारीन इथं केलं. 2 दिवसांच्या बहारीनच्या दौऱ्यात जयशंकर यांनी बहारीनचे युवराज आणि पंतप्रधान राजे सलमान बिन हमद अल खलिफा यांच्या उपस्थितीत बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेतली. तसंच उपपंतप्रधान शेख खालिद बिन अब्दुल्ला अल खलिफा यांचीही स्वतंत्रपणे भेट घेतली. या भेटीत जयशंकर यांनी उभय देशांदरम्यानची दीर्घकालीन आणि मैत्रीपूर्ण द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ करण्यास भारत कटिबद्ध असल्याचं अधोरेखित केलं. तसंच बहारीनमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय समुदायाची सुरक्षा सुनिश्चित केल्याबद्दल नेत्यांचे आभारही मानले. परराष्ट्रमंत्री सध्या 11 दिवसांच्या आखाती देशांच्या दौऱ्यावर आहेत. बहारीनचा दौरा आटोपून ते आज कुवेतला दाखल झाले आहेत. एल निन्योचा विविध क्षेत्रांवर होणारा संभाव्य परिणाम आणि त्याला तोंड देण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काल पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ पी के मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली सेवातीर्थ इथं झालेल्या बैठकीला 15 हून अधिक मंत्रालयांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एल निन्योचा मान्सूनवर किंवा त्याच्या आगमनाला झालेल्या विलंबाचा अवर्षणप्रवण जिल्ह्यांवर होणाऱ्या परिणामावर सतत लक्ष ठेवावं, त्यावर वेळीच योग्य उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं राज्यांशी समन्वय ठेवून त्याचं मूल्यमापन करावं अशा सूचना डॉ मिश्रा यांनी यावेळी दिल्या. या बैठकीत भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी जून आणि जुलै महिन्यातील कालपर्यंतच्या पावसाच्या एकंदर स्थितीबाबत सादरीकरण केलं. जुलैच्या पहिल्या आठवड्यात सर्वसाधारणपेक्षा अधिक पाऊस झाल्याचं दिसून आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत 3 व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर काही तासातच अमेरिकी सैन्यानं इराणवर नव्यानं हल्ले केले आहेत. आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून निरपराध नागरिकांना घेऊन जाणाऱ्या व्यापारी जहाजांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले केल्याची इराणला मोठी किंमत चुकवणं भाग पडावं यासाठी अमेरिकेच्या लष्करी तुकड्यांनी हे हल्ले केल्याचं अमेरिकन सेंट्रल कमांडनं समाजमाध्यमावर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकी लष्कराकडून इराणची हवाई संरक्षण यंत्रणा, किनारपट्टीवर पाळत ठेवणारी यंत्रणा, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र तसंच जहाजांवर मारा करणारी क्रूज क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या प्रक्षेपण स्थळांना लक्ष्य करण्यात येत आहे असं एका अमेरिकी अधिकाऱ्यानं सांगितलं. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीत केशम आणि बंदर अब्बास इथं स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास किंवा त्यामध्ये घट झाल्यास देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागाचे मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली इथं काल विकसित भारत कॉन्क्लेव्ह 2026 ते बोलत होते. भारतानं अलीकडच्या काळातील सर्वात आव्हानात्मक ऊर्जा संकटातून यशस्वी

0: यशस्वीपणे मार्ग काढल्याचंही पुरी यांनी सांगितलं. इथेनॉल मिश्रित इंधन कार्यक्रमाचे आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे होत असून ते वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झाल्याचं सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमाचं समर्थन केलं. दिल्लीत आयोजित विकसित भारत परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. या प्रकारच्या इंधनामुळे नुकसान झालेलं वाहन दाखवून द्यावं असं आव्हान त्यांनी यावेळी टीकाकारांना दिलं. अशा कोणत्याही घटनेची नोंद झाली नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. ऊर्जा सुरक्षेचं लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि जीवाश्म इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्यायी जैव इंधनाला प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. पर्यायी इंधनाच्या अधिक वापरामुळे पर्यावरणीय फायद्यांसह आयात घटणं, रोजगार संधीची निर्मिती तसंच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भातील 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं. ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवान्याच्या नावाखाली डान्सबार चालवण्याच्या कारभाराला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणाऱ्या डान्सबार विधेयकालाही काल महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजुरी देण्यात आली. राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नवीन विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1 लाखांवर नेण्यात आली असून 5 वर्ष कारावासाची शिक्षा आता 7 वर्ष इतकी करण्यात आली आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला काल इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं दिलेल्या 202 धावांचं लक्ष्य पार करताना भारत सर्वबाद 76 धावाच करू शकला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत इंडोनेशियाच्या संयुक्त निवेदनात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांवर होणाऱ्या एलनिन्योच्या संभाव्य परिणामांचा आढावा. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजुरी. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील 3रा सामन्यात यजमान संघाचा भारतावर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .47.47 MHz अर्थात 1143 KHz ही मध्यम लहरी वाहिनी तसंच 101.5 MHz या FM वाहिनीचं न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 8:40:50 झाले आहेत. श्रोतेहो, आता करिअर मंत्रा हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करतोय. यामध्ये साऊंड इंजिनिअरिंग याविषयी आपण ऐकणार आहोत. ओंकार सावंत आणि सौमित्र घाटे हे यामध्ये सहभागी झालेत. निवेदन कश्मीरा सावंत यांचं आणि सादर करते विवेक वानखडे.

0: करियर मंत्रा,
1: सफलता की मंजिल
0: और सपनों की नई उमंग, आकाशवाणी के संग।
2: नमस्कार नमस्कार श्रोते हो, करियर मंत्रा या कार्यक्रमात मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, गेल्या काही भागांपासून इंजिनिअरिंग क्षेत्रातले वेगवेगळे ट्रेड्स आणि त्यामधून उपलब्ध होणाऱ्या करिअरच्या संधी याविषयी

आपण जाणून घेत आहोत. याच मालिकेच्या आजच्या भागामध्ये एका अशा क्षेत्राविषयी आपण माहिती घेणार आहोत जे क्षेत्र अतिशय इंटरेस्टिंग क्षेत्र म्हणून ओळखलं जातं, ते म्हणजे साऊंड इंजिनिअरिंग. श्रोते हो, जेव्हा एखादं सुंदर गाणं आपल्या कानावर पडतं किंवा चित्रपटामधला एखादा संवाद सुस्पष्टपणे आपल्याला ऐकू येतो किंवा अगदी एखाद्या मोठ्या मैफिलीमध्ये अनेक वाद्य एकाच वेळी वाजत असताना सुद्धा कानावर पडणारा आवाज हा सुमधूर किंवा बॅलन्स्ड ऐकू येतो, तेव्हा या सगळ्या मागे एक तंत्रज्ञ काम करत असतो, तो म्हणजे साऊंड इंजिनियर. पडद्यामागे राहून प्रत्येक गाणं, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक संगीतकृती श्रोत्यांपर्यंत उत्कृष्टरित्या पोहोचवण्याचं काम साऊंड इंजिनियर करत असतो. साऊंड इंजिनिअरिंग म्हणजे आवाजाचं रेकॉर्डिंग, एडिटिंग, मिक्सिंग, मास्टरिंग आणि आवाजाची उत्कृष्ट गुणवत्ता देणारं तंत्रज्ञान. संगीत, चित्रपट, रेडिओ, दूरदर्शन, नाटक, अगदी आजकालचे पॉडकास्ट, गेमिंग आणि लाईव्ह कार्यक्रमांमधून साऊंड इंजिनिअरची भूमिका अतिशय महत्वाची असते. तसं बघायला गेलं तर उच्च दर्जाचा ध्वनी हाच कोणत्याही कार्यक्रमाचं यश ठरवत असतो. कार्यक्रमाचा आशय कितीही चांगला असला, सुंदर असं संगीत असलं किंवा वक्त्यांचं प्रभावी बोलणं असलं, तरीही ध्वनी जर स्पष्ट नसेल, आवाज स्पष्ट नसेल, तर त्याचा प्रभाव कमी होतो. संतुलित आणि स्वच्छ असा आवाज श्रोत्यांना कार्यक्रमात गुंतवून ठेवू शकतो. म्हणूनच साऊंड इंजिनियर ही कार्यक्रमाच्या यशामागची एक महत्वाची भूमिका असते. आता जाणून घेऊया साऊंड इंजिनियर हे कशा प्रकारे काम करतात. सगळ्यात आधी रेकॉर्डिंग इंजिनियर. रेकॉर्डिंग इंजिनियर हा साऊंड इंजिनिअरिंग मधला असा एक तज्ज्ञ असतो जो गायक, वादक, निवेदक, कलाकार या सगळ्यांचे आवाज आणि सोबत असलेली वाद्य सर्वोत्तम दर्जामध्ये रेकॉर्ड करण्याची जबाबदारी सांभाळतो. एखाद्या गाण्याची, चित्रपटातल्या संवादांची, रेडिओवरच्या कार्यक्रमांची किंवा पॉडकास्टची निर्मिती सुरू होते ती रेकॉर्ड इंजिनियरच्या कामापासून. गायक किंवा कलाकारांसाठी योग्य मायक्रोफोन निवडणं, मायक्रोफोनची योग्य जागा निश्चित करणं, रेकॉर्डिंग स्टुडिओमधल्या ध्वनीची गुणवत्ता म्हणजेच अकॉस्टिक्स तपासणं, रेकॉर्ड होत असलेल्या आवाजामध्ये नॉईज, इको किंवा डिस्टॉर्शन येणार नाही म्हणजेच कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही याची काळजी घेणं, रेकॉर्डिंगची पातळी म्हणजेच रेकॉर्डिंग लेवल्स किंवा गेन योग्य ठेवणं, कलाकाराला हेडफोनमधून योग्य मॉनिटरिंग उपलब्ध करून देणं, प्रत्येक टेक घेण्यापूर्वी काळजीपूर्वक ऐकून त्यापैकी सर्वोत्तम टेक निवडणं आणि रेकॉर्ड झालेल्या ऑडिओ फाईल्स व्यवस्थित जतन करून ठेवणं ही रेकॉर्डिंग इंजिनियरची प्रमुख कामं असतात. यानंतरचं काम असतं ते मिक्सिंग इंजिनियरचं. गायक, वादक आणि इतर आवाज स्वतंत्र ट्रॅक्समध्ये रेकॉर्ड झाल्यानंतर त्या सर्व ट्रॅक्सचा योग्य असा समतोल साधला जातो. गायकाचा आवाज आणि वाद्यांचे आवाज योग्य प्रमाणात ठेवणं, कोणताही आवाज इतरांवर हावी होणार नाही याची काळजी घेणं, प्रत्येक ट्रॅकची फ्रिक्वेन्सी बॅलन्स करणं, आवाज अधिक स्थिर आणि नियंत्रित ठेवणं, आवश्यकतेनुसार आवाजाला इफेक्ट्स देणं, वेगवेगळी वाद्य डाव्या आणि उजव्या चॅनलमध्ये योग्य ठिकाणी ठेवणं ज्याला पॅनिंग असं म्हटलं जातं, ट्रॅकमध्ये आलेले इतर अनावश्यक आवाज म्हणजेच नॉईज कमी करणं ही मिक्सिंग इंजिनियरची जबाबदारी असते. या प्रक्रियेतला शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणजे मास्टरिंग. रेकॉर्डिंग आणि मिक्सिंग पूर्ण झाल्यानंतर अंतिम ऑडिओ सर्व प्रकारच्या स्पीकर्सवर, हेडफोन्सवर, कार सिस्टीममध्ये, मोबाईलवर आणि विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर उत्तम दर्जामध्ये ऐकू यावा यासाठी मास्टरिंग इंजिनियर प्रयत्नशील असतो. संपूर्ण गाण्याच्या आवाजाची गुणवत्ता अधिक स्पष्ट, संतुलित आणि प्रभावीपणे करणं, गाण्याचा आवाज योग्य पातळीवर आणणं जेणेकरून तो इतर व्यावसायिक गाण्यांच्या तुलनेमध्ये संतुलित वाटेल, गाण्याची फ्रिक्वेन्सी बॅलन्स करणं, गाण्यामधला नैसर्गिकपणा टिकवून ठेवत त्यातल्या आवाजाचा चढ उतार योग्य प्रकारे नियंत्रित करणं, विविध प्लॅटफॉर्मसाठी म्हणजेच स्ट्रीमिंगसाठी, सीडीसाठी, रेडिओसाठी किंवा टीव्ही, फिल्म यांसाठी योग्य ऑडिओ फॉर्मॅटमध्ये फाईल तयार करणं आणि सगळ्यात अंतिम टप्पा म्हणजे क्वालिटी चेक. अंतिम ऑडिओमध्ये कोणतीही तांत्रिक त्रुटी राहणार नाही याची काळजी घेतो तो म्हणजे मास्टरिंग इंजिनियर. यानंतर ब्रॉडकास्ट इंजिनियर.
ब्रॉडकास्ट इंजिनियर हा रेडिओ, दूरदर्शन, वेबकास्ट आणि सजीव प्रसारणात म्हणजेच लाईव्ह ट्रान्समिशनमध्ये आवाज आणि त्यासंबंधित

0: तांत्रिक बाबी सुरळीतपणे चालतील याची जबाबदारी घेणारा तज्ज्ञ. स्टुडिओमध्ये तयार झालेला आवाज कोणत्याही व्यत्ययाशिवाय लाखो श्रोत्यांपर्यंत पोहोचवणारा दुवा म्हणजेच ब्रॉडकास्ट इंजिनियर. रेडिओ किंवा टीव्हीचं थेट प्रसारण सुरळीत चालेल याची खात्री करणं, कार्यक्रमादरम्याने आवाजाची गुणवत्ता सतत तपासत राहणं, ऑडिओ सिग्नलमध्ये कोणताही तांत्रिक दोष किंवा व्यत्यय येत नाही याची खात्री करणं, ऑडिओ मिक्सर, ब्रॉडकास्ट कन्सोल, ऑडिओ प्रोसेसर्स, एन्कोडर्स, ट्रान्समीटर्स, राउटर्स, इंटरकॉम सिस्टीम्स या सर्व इक्विपमेंट्सची देखभाल करणं आणि नियंत्रण करणं, स्टुडिओमधून निघालेला कार्यक्रम ट्रान्समीटर किंवा डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपर्यंत योग्य प्रकारे पोहोचतोय की नाही याची खात्री करणं, प्रसारणादरम्याने अचानक काही तांत्रिक अडचण आली तर तातडीनं पर्यायी व्यवस्था करणं, कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग करणं आणि भविष्यासाठी हा कार्यक्रम संग्रहित करून ठेवणं ही सगळी ब्रॉडकास्ट इंजिनियरची प्रमुख कामं आहेत. ब्रॉडकास्ट इंजिनियर आकाशवाणी, दूरदर्शन, FM रेडिओ केंद्र, वृत्तवाहिन्या, OTT आणि डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स, वेब रेडिओ, पॉडकास्ट नेटवर्क, स्पोर्ट्स ब्रॉडकास्ट आणि इव्हेंट ब्रॉडकास्ट कंपनी अशा ठिकाणी काम करू शकतात. यानंतर जाणून घेऊया लाईव्ह साऊंड इंजिनियरविषयी. लाईव्ह साऊंड इंजिनियर हा लाईव्ह कार्यक्रमांमध्ये आवाजाची गुणवत्ता उत्कृष्ट ठेवण्याची जबाबदारी सांभाळतो. संगीत मैफिली, नाटकं, सांस्कृतिक कार्यक्रम, सार्वजनिक सभा, धार्मिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, कलाकाराचा आवाज आणि संगीत प्रेक्षकांपर्यंत स्पष्टपणे आणि संतुलितपणे पोहोचवण्याचं काम लाईव्ह साऊंड इंजिनियर करत असतो. ज्या ठिकाणी कार्यक्रम असणार आहे त्या ठिकाणी स्पीकर्स, मिक्सर, मायक्रोफोन, मॉनिटर्स आणि केबल्स योग्य पद्धतीने जोडणं, कार्यक्रमाच्या ठिकाणानुसार साऊंड सिस्टीमची मांडणी करणं, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी प्रत्येक मायक्रोफोन आणि वाद्य तपासून घेणं, कलाकारांच्या गरजेनुसार आवाजाचं संतुलन निश्चित करणं, प्रेक्षकांना ऐकू जाणारा अंतिम आवाज प्रत्यक्ष कार्यक्रमादरम्याने नियंत्रित करणं, गायक, वाद्य आणि इतर आवाज यांचा समतोल राखणं, स्टेजवरील कलाकारांना त्यांच्या मॉनिटर स्पीकर्स किंवा इन इयर मॉनिटर्समधून योग्य प्रमाणात आवाज ऐकू येईल याची काळजी घेणं, मायक्रोफोनमधून येणारा फीडबॅक आवाज टाळण्यासाठी आवश्यक ते बदल करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार्यक्रम सुरू असताना कोणतीही तांत्रिक अडचण आली तर ती क्षणात दूर करणं ही लाईव्ह साऊंड इंजिनियरची जबाबदारी असते. साऊंड इंजिनिअरिंग या क्षेत्रातलं आणखी एक क्षेत्र म्हणजे पोस्ट प्रॉडक्शन साऊंड इंजिनिअरिंग. पोस्ट प्रॉडक्शन साऊंड इंजिनियर हा चित्रपट, वेब सिरीज, माहितीपट, जाहिराती, दूरदर्शन कार्यक्रम, ॲनिमेशन आणि डिजिटल कंटेंटचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर त्यातल्या आवाजावर काम करणारा तज्ज्ञ असतो. चित्रीकरणानंतर आवाज अधिक स्पष्ट, प्रभावी आणि वास्तववादी बनवण्याची जबाबदारी ही पोस्ट प्रॉडक्शन साऊंड इंजिनियरवर असते. कलाकारांचे संवाद स्वच्छ आणि स्पष्ट करणं, अनावश्यक आवाज किंवा इको काढून टाकणं, आवश्यक तिथे संवादांची गुणवत्ता सुधारणं, शूटिंग दरम्याने स्पष्ट न झालेला आवाज पुन्हा स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करणं, ज्याला आपण डबिंग असं म्हणतो, नवीन रेकॉर्ड केलेला आवाज हा कलाकारांच्या ओठांच्या हालचालींशी अचूक जुळवणं, चित्रपटातले पावलांचे आवाज, दार उघडणे बंद होणे, कपड्यांची सळसळ, वस्तूंची हालचाल अशा दैनंदिन आवाजांची स्वतंत्रपणे निर्मिती करून ते दृश्यांशी जुळवणं हे पोस्ट प्रॉडक्शन इंजिनियर अतिशय प्रभावीपणे करतात. एखाद्या दृश्याला नैसर्गिक वातावरण देण्यासाठी पार्श्वध्वनी म्हणजे ॲम्बियन्स तयार करणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं काम पोस्ट प्रॉडक्शन साऊंड इंजिनियर करत असतात. एखादा संवाद सुरू असताना त्याला पार्श्वसंगीत दिलं जातं, त्यावेळी संवाद आणि पार्श्वसंगीत यांचा योग्य समतोल राखणं, संगीतामुळे संवाद झाकला जाणार नाही याचीही काळजी घेणं, संवाद, संगीत आणि साऊंड इफेक्ट्स यांचं संतुलन साधून अंतिम ऑडिओ तयार करणं, तसंच चित्रपटगृह, TV, रेडिओ किंवा आजकालच्या OTT प्लॅटफॉर्म्सनुसार योग्य त्या स्वरूपामध्ये ध्वनी तयार करणं हे काम पोस्ट प्रॉडक्शन साऊंड इंजिनियर करत असतात. श्रोतेहो, साऊंड इंजिनिअरिंग याविषयी अधिक जाणून घेऊया रत्नागिरीतील साऊंड इंजिनियर ओंकार सावंत यांच्याकडून.
1: नमस्कार श्रोतेहो, माझं नाव ओंकार उदयराज सावंत. मी गेली 8 वर्ष या क्षेत्रात काम करतोय. मी गुगटे धोगडेकर कॉलेज रत्नागिरी येथून MSc कॉम्प्युटर सायन्स केलंय आणि त्यानंतर मी साऊंड इंजिनिअरिंग मुंबई येथे केलं. या क्षेत्रात येण्याची प्रेरणा मला माझ्या बाबांकडूनच मिळाली. 30 वर्षापूर्वी त्यांनी एसकुमार साऊंड रेकॉर्डिंग स्टुडिओ या नावाने साऊंडचा व्यवसाय सुरू केला. तोच व्यवसाय बघत मी मोठा

0: झालो, त्यात आवड निर्माण झाली. कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग मी साऊंड इंजिनिअरिंग केलं आणि आता याच व्यवसायात काम करतो आहे. आता साऊंड इंजिनिअरिंग म्हणजे काय? तर थोडक्यात सांगायचं झालं तर एखादा रेकॉर्ड केलेला आवाज असेल, एखादं रेकॉर्ड केलेलं गाणं असेल, लाईव्ह परफॉर्मन्स असेल, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रेक्षकांपर्यंत स्वच्छ, व्यवस्थित, प्रभावीपणे पोचवणे, याला तुम्ही साऊंड इंजिनिअरिंग म्हणू शकता. 12वीनंतर जर तुम्हाला साऊंड इंजिनिअरिंग करायची असेल तर मुंबई युनिव्हर्सिटीचं आहे, त्यानंतर FTII पुणे त्यांचासुद्धा आहे, आणि प्रायव्हेटसुद्धा अनेक कोर्सेस आहेत, ते तुम्ही करू शकता. एका गाण्याच्या निर्मितीमध्ये साऊंड इंजिनिअरची जी मुख्य भूमिका असते ती असते जे रेकॉर्ड करतो आहे ते व्यवस्थित स्वच्छ रेकॉर्ड झालं पाहिजे. गायकाचा, वाद्याचा जो आवाज आहे तो, त्याची जी इनपुट लेवल आहे ती योग्य असली पाहिजे, माईक प्लेसमेंट योग्य असली पाहिजे, रूम आहे ती अकॉस्टिकली ट्रीट असली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याला रेकॉर्डिंग करावं लागतं आणि त्याचा रिझल्ट त्याला मिक्सिंगमध्ये चांगल्या प्रकारे येतो. रेकॉर्डिंग, मिक्सिंग आणि मास्टरिंग या प्रक्रियांमध्ये नेमका काय फरक असतो? तर रेकॉर्डिंगमध्ये प्रत्येक एलिमेंटचा आवाज आपण सेपरेट रेकॉर्ड करतो, त्याला आपण मल्टी ट्रॅक रेकॉर्डिंग म्हणतो. म्हणजे गायक असेल, अजून वाद्य असतील, इतर कोरस असेल, या सगळ्यांचे आवाज वेगवेगळ्या ट्रॅकवरती रेकॉर्ड होतात, त्यानंतर ते मिक्सिंगसाठी जातात. तर मिक्सिंगमध्ये याचं पूर्ण बॅलन्स, त्याला कंप्रेसर, इफेक्ट, इक्यू असेल, ह्या सगळ्या प्रोसेस होतात. आणि मास्टरिंगमध्ये हे सगळे बॅलन्स केलेले ट्रॅक एका स्टिरिओ ट्रॅकवरती येतात आणि त्याला गरजेनुसार आपण इक्यू असेल, मल्टीबँड कंप्रेशन असेल, लिमिटर असेल, या सगळ्या प्रोसेस करून त्याला स्ट्रीमिंगसाठी रेडी करतो. चित्रपट निर्मितीमधील साऊंड इंजिनियरचं काम त्या चित्रपटातील गाण्याचं रेकॉर्डिंग, मिक्सिंग, मास्टरिंग, त्याच्या बॅकग्राऊंड म्युझिकचं रेकॉर्डिंग, त्याचं मिक्सिंग, त्यानंतर डायलॉगचं डबिंग, हे सर्व असतं. त्यानंतर रेडिओ आणि टेलिव्हिजनमधील जे काही कार्यक्रम असतील त्याचं मल्टीट्रॅक रेकॉर्डिंग करणं, त्याच्यावर प्रोसेस करून ते रिलीजसाठी रेडी करणं, ही सर्व कामं साऊंड इंजिनियर करतो. आपण रेकॉर्डिंग, मिक्सिंग, मास्टरिंग याविषयी बोललो, तर आता लाईव्ह कार्यक्रमासाठी साऊंड इंजिनिअरिंगमध्ये काय काम असतं ते आपण पाहूया. तर लाईव्ह कार्यक्रम करताना त्या जागेनुसार साऊंड सिस्टीम लावणे, ती ट्यून करणे, त्या कार्यक्रमाच्या गरजेनुसार त्यांना माईक देणे, त्याची प्लेसमेंट करणे, त्याचा बॅलन्स घेणे, त्यानंतर ते योग्य प्रकारे बॅलन्स करून प्रेक्षकांपर्यंत ऐकवणे, ही सगळी कामं लाईव्ह साऊंड इंजिनिअरिंगमध्ये येतात. लाईव्ह साऊंडमध्ये प्रामुख्याने आपण मिक्सिंग इंजिनियर, सेटअप इंजिनियर आणि RF इंजिनियर असे तीन वर्ग करू शकतो. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपल्याला त्या क्षेत्राविषयी आवड, त्यातील क्रिएटिव्हिटी आणि टेक्निकल नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता AI आलेलं आहे, तर काही AI प्लगिनसुद्धा आलेली आहेत, तर त्यामध्ये आपण ऑटो इक्यू करू शकतो, मिक्स करू शकतो, मास्टर करू शकतो, कुठल्या ट्रॅकमधील नॉईज आहे तर नॉईज रिमूव्ह करू शकतो, ट्रॅक क्रिएट करू शकतो, पूर्ण गाणं क्रिएट करू शकतो. या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. भारतात आणि परदेशातही तुम्ही या क्षेत्रात काम करू शकता. अनेक रेंटल कंपनीज आहेत, तिथे तुम्ही जॉब करू शकता. प्रोडक्शन स्टुडिओ आहे, तिथे जॉब करू शकता. पुढील 10 वर्षात साऊंड इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये खूप बदल होणार आहेत. डिजिटलायझेशन तर झालेलंच आहे, AI आलंय ते खूप अपग्रेड होईल. या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी करिअर करावे. साऊंड इंजिनिअरिंगमध्ये पण तुम्ही मिक्सिंग इंजिनियर होऊ शकता, रेकॉर्डिस्ट होऊ शकता, सेटअप इंजिनियर होऊ शकता, त्यानंतर RF इंजिनिअरिंग हा वेगळा विषय आहे. अजून तुम्ही इन्स्टॉलेशन करू शकता, या संदर्भात सेलिंग करू शकता, अशा अनेक रोजगाराच्या संधी या साऊंड क्षेत्रामध्ये आहेत. धन्यवाद.
1: श्रोते हो, क्रिएटिव्हिटी आणि तांत्रिक कौशल्य या दोन्हींचा वापर करून साऊंड इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये काम करता येतं. म्हणूनच कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी म्हटलं की हे अतिशय इंटरेस्टिंग असं क्षेत्र आहे. कला आणि विज्ञान यांचा सुंदर असा मेळ घालणारं क्षेत्र म्हणजे साऊंड इंजिनिअरिंग. प्रत्यक्ष या क्षेत्रामध्ये काम करत असलेले सौमित्र घाटे आपल्याला या क्षेत्राविषयी अधिक माहिती देत आहेत.
2: नमस्कार, माझं नाव सौमित्र महेश घाटे. मी साऊंड इंजिनियर आहे आणि गेली 5 वर्ष मी या क्षेत्रात काम करतोय. खरं तर मी आधी सिव्हिल इंजिनिअरिंग केलं पुणे युनिव्हर्सिटीहून आणि BE कम्प्लीट झाल्यानंतर मी मुंबईला साऊंड इंजिनिअरिंगचा कोर्स केला. माझे वडील श्री महेश घाटे हे खूप उत्तम हार्मोनियम वादक आणि गायक आहेत, त्यामुळे लहानपणापासूनच गाणं सतत कानावर पडत होतं आणि त्यामुळेच गाण्याची आवडही होती. आणि कॉलेजला असताना आमचा एक म्युझिकचा ग्रुप तयार केला होता, त्यामुळे म्युझिक हे अजून जवळून अनुभवता आलं. तेव्हापासूनच गाणं कसं असतं, कसं तयार होतं, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स कसे वाजवले जातात याची उत्सुकता निर्माण झाली आणि त्यामुळेच पुढे जाऊन साऊंड इंजिनिअरिंग ही फील्ड मी निवडली. साऊंड इंजिनिअरिंग म्हणजे कोणताही साऊंड रेकॉर्ड करून तो एडिट आणि प्रोसेस करून ऐकायला चांगला वाटेल अशा पद्धतीने ऑडियन्सपर्यंत पोहोचवणे. साऊंड इंजिन

0: इंजिनिअरिंग ही जेवढी टेक्निकल तेवढीच क्रिएटिव्ह फील्डसुद्धा आहे. तुम्ही जिथे जिथे साऊंड ऐकता, जसं की फिल्म्स, सिरियल्स, गाणे, गेम्स, क्रिकेट, गाण्यांचे लाईव्ह शोज, कॉन्सर्ट्स, नाटक, ह्या सगळ्या फील्डमध्ये साऊंड इंजिनिअरिंगचा वापर होतो. साऊंड इंजिनिअरिंगचे 1 किंवा 2 वर्षाचे डिप्लोमा कोर्सेस आहेत किंवा 4 वर्षाचे डिग्री कोर्सेससुद्धा अवेलेबल आहेत. सगळ्यात आधी गीतकार गाण्याचे बोल लिहितात, त्यानंतर संगीतकार गाण्याला चाल लावतात आणि मग गाणं येतं साऊंड इंजिनियरकडे. ह्यामध्ये गाण्याचं रेकॉर्डिंग, म्युझिक प्रोडक्शन, मिक्सिंग आणि मास्टरिंग ही जबाबदारी साऊंड इंजिनियरकडे असते. रेकॉर्डिंग म्हणजे कोणत्याही साऊंडला ॲनालॉग फॉर्ममधून डिजिटल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करणे, ज्याच्यासाठी आपण माईक्स वापरतो. एखाद्या गाण्यात गायकाचा आवाज, वेगळेवेगळे इन्स्ट्रुमेंट्स हे आपण रेकॉर्ड करून कम्प्युटरमध्ये स्टोअर करतो. त्यानंतर मिक्सिंगमध्ये आपण रेकॉर्ड केलेल्या या सगळ्या साऊंड्सचं एडिटिंग होतं, ज्यामध्ये व्हॉल्यूम बॅलन्सिंग, इफेक्ट्स ॲडिशन या गोष्टी केल्या जातात. आणि त्यानंतर मास्टरिंगमध्ये फायनल तयार झालेलं गाणं सगळ्या ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर एकसारखं कसं ऐकू येईल ह्यासाठी प्रोसेसिंग केलं जातं. जसं कम्प्युटरवर व्हिडिओ पाहण्यासाठी आपण VLC मीडिया प्लेअर किंवा विंडोज मीडिया प्लेअर वापरतो, तसंच ऑडिओ रेकॉर्ड करण्यासाठी, एडिट किंवा मिक्स मास्टर करण्यासाठी काही स्पेसिफिक सॉफ्टवेअर बनवलेले आहेत, ज्यांना डॉ म्हणजेच डिजिटल ऑडिओ वर्कस्टेशन म्हणतात. त्यातील काही नावं म्हणजेच प्रो टूल्स, लॉजिक प्रो, क्यूबेस, एबल्टन लाईव्ह हे इंडस्ट्री स्टँडर्ड म्हणून मानले जातात. चित्रपटांमध्ये ऑन लोकेशन रेकॉर्डिंग, डायलॉग्स, डबिंग, फॉले, पोस्ट प्रोडक्शन ह्या गोष्टी साऊंड इंजिनियर करतात. लाईव्ह कार्यक्रमांमध्ये गायक व वाद्यांचे साऊंड माईकने कॅप्चर करून ते लाईव्ह एडिट करून ऑडियन्सपर्यंत पोहोचवण्याचं काम साऊंड इंजिनियरचं असतं. साऊंड इंजिनिअरिंगसाठी विज्ञान आणि कला दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. एखादं गाणं रेकॉर्ड किंवा मिक्स करताना फ्रिक्वेन्सी, डायनॅमिक प्रॉपर्टीज, टोनल क्वालिटी ह्या टेक्निकल गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. तसंच त्या गाण्यामध्ये भाव आणण्यासाठी संगीत, गाणं, वेगवेगळी वाद्य ह्यांची माहिती असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. साऊंड इंजिनिअरिंगमध्ये आधी ॲनालॉग टेक्नॉलॉजी होती, त्यानंतर त्याचं डिजिटलायझेशन झालं, त्यामुळे गाणे बनवण्यासाठी लागणारा वेळ हा खूप कमी झाला आणि आता AIमुळे काही मिनिटात गाणं बनवून मिळतं. पण तरीही गाणं बनवण्यासाठी पूर्णतः AIवर अवलंबून राहणं हे अजून तरी शक्य नाही. पण AI टेक्नॉलॉजी वापरून आपण आपली प्रोसेस अजून कशी अपग्रेड करू शकतो हे शिकणं साऊंड इंजिनियर्सची गरज आहे. तसेच डॉल्बी ॲटमॉस आणि 3D ऑडिओ सारख्या टेक्नॉलॉजीमुळे साऊंड इंजिनिअरिंग फील्डची व्याप्ती अजूनच वाढली आहे. हे तंत्रज्ञान चित्रपट, व्हिडिओ, गाणे ह्याच्यामध्ये वापरलं जातं, त्यामुळे समोर दिसणाऱ्या गोष्टी ह्या खरोखरच तुमच्या आजूबाजूला घडतायत असा आभास निर्माण होतो. भारतात आणि परदेशात साऊंड इंजिनिअरिंगसाठी बऱ्याच संधी उपलब्ध आहेत, ज्यामध्ये तुम्ही रेकॉर्डिस्ट, म्युझिक प्रोड्युसर, मिक्सिंग इंजिनियर, साऊंड डिझायनर, फॉली आर्टिस्ट यांसारखे आणि अनेक क्षेत्र निवडू शकता. साऊंड इंजिनिअरिंग करण्यासाठी कुठल्याच वयाचं किंवा डिग्रीचं बंधन नाही. फक्त ही इंजिनिअरिंग किंवा मेडिकलसारखी कॉर्पोरेट फील्ड नसल्यामुळे यात सुरुवातीचे काही महिने बरीच मेहनत घ्यावी लागते. स्वतःच्या ओळखी बनवायला लागतात, कॉन्टॅक्ट्स बनवायला लागतात. आता OTT प्लॅटफॉर्ममुळे चित्रपट, सिरीज, म्युझिक, कंटेंट क्रिएशन यांची संख्या अधिकाधिक वाढत जाणार आहे, त्यामुळे साऊंड इंजिनियरच्या रोलला सुद्धा येत्या काळात मागणी खूप वाढणार आहे. साऊंड इंजिनिअरिंग ही खूप वास्ट फील्ड आहे. तुमची पॅशन आणि करिअर एकत्र परस्यू करण्याची ही खूप चांगली संधी आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या फील्डचा नक्कीच विचार करू शकता. धन्यवाद.
1: श्रोते हो, प्रत्येक सुरेल गाण्यामागे, प्रत्येक प्रभावी चित्रपटामागे आणि प्रत्येक यशस्वी लाईव्ह कार्यक्रमामागे एका कुशल साऊंड इंजिनियरचं महत्त्वाचं योगदान असतं. त्यामुळे जर तुमच्यामध्ये संगीताची आवड असेल, तुम्हाला तंत्रज्ञानामध्ये उत्सुकता असेल आणि पडद्यामागे राहून उत्कृष्ट कलाकृती घडवण्याची तुमची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी साऊंड इंजिनिअरिंग हे केवळ एक करिअर नाही, तर तुमच्या क्रिएटिव्हिटीला जागतिक व्यासपीठ मिळवून देणारं एक प्रभावी क्षेत्र आहे.
2: निवेदन कश्मीरा सावंत, सादर करते विवेक वानखडे, निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी.
3: श्रोते हो, करिअर मंत्रा या कार्यक्रमात साऊंड इंजिनिअरिंग याविषयी आपण ऐकलं. यामध्ये सहभागी झाले होते ओंकार सावंत आणि सौमित्र घाटे. निवेदन होतं कश्मीरा सावंत यांचं, सादर करते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: जानम समझा करो या चित्रपटातलं अनु मलिक आणि हेमा सरदेसाई यांच्या मुख्य आवाजातलं गीत आपण ऐकलं. अनु मलिक यांनी संगीत दिलेली ही गीतरचना होती मजरूह सुलतानपुरी यांची.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.

0: श्रोतेहो, शंकर महादेवन आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आनंद बक्षी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं A.R. रहमान यांनी आणि चित्रपट होता नायक.
1: सुपर निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
2: सचिन,
3: मम्मी,
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.

श्रोते हो, आपण ऐकतोय मोहब्बते या चित्रपटातलं गीत. आनंद बक्षी यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली आहे जतीन ललित यांनी. स्वर आहे उद्धव, मनोहर शेट्टी, ईशान, श्वेता पंडित, सोनाली भाटवडेकर आणि पृथा मुजुमदार यांचा.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
1: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
2: हिरवीगार वनराई,
1: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
2: अफाट अथांग पसरलेला समुद्र,
1: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
2: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
1: कोकणची खाद्य संस्कृती.
2: दर गुरुवारी सकाळी 8:40
1: सादर करते विवेक वानखडे.
3: श्रोते हो, आता ऐकूया सोनू निगम, अल्ताप आणि हाशिम साबरी यांनी गायलेलं मै हुना या चित्रपटातलं गीत. जावेद अख्तर यांचं हे गीत संगीतबद्ध केलंय अनु मलिक यांनी.

0: आकाशवाणीचे हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 9:30 वाजलेत. यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.
1: सुपरनिर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपरनिर्मा मैं सुपरमैन.
2: सचिन
1: मम्मी
2: सुपरनिर्मा में है सचमुच अपनापन.
0: श्रोते हो, कार्यक्रम प्रसारित होतोय इंद्रधनुष्य. आजच्या या कार्यक्रमात गर्भसंस्कार याविषयी ज्येष्ठ आयुर्वेद वैद्य आणि गर्भसंस्कार अभ्यासक मंजिरी जोग यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद आपण ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

श्रोतेहो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आई होणं हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला एक अतिशय महत्त्वाचा आणि आनंददायी असा टप्पा असतो. आईच्या गर्भात बाळाची जडणघडण सुरू होत असताना तिचे विचार, तिच्या भावना, तिचा आहार, तिची जीवनशैली आणि तिच्या आसपासचं वातावरण या सगळ्याच गोष्टींचा बाळाच्या विकासावर परिणाम होत असतो आणि हे आपल्या संस्कृतीत फार पूर्वीपासून मानलं गेलं आहे. याच सगळ्या गोष्टींना आपण गर्भसंस्कार या नावाने ओळखतो. गर्भसंस्कार ही केवळ परंपरा नसून त्यामागे विज्ञानाचाही आधार असल्याचं आज संशोधनामधून स्पष्ट झालंय. मग गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय, त्याचं महत्त्व काय?

0: काय आणि संगीत, योग, आहार यांची या गर्भसंस्कारांमध्ये नेमकी भूमिका काय असते याविषयी जाणून घेऊया. आणि त्यासाठीच आज आपण आमंत्रित केलं आहे आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये रत्नागिरीतील ज्येष्ठ आयुर्वेदिक वैद्या आणि गर्भसंस्कार अभ्यासक मंजिरी जोग यांना. मंजिरीताई, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात तुमचं मनःपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: मंजिरीताई, मला सांगा, गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय? सोप्या शब्दात श्रोत्यांना समजेल अशी ह्याची व्याख्या सांगाल का?
1: अगदी नक्की. गर्भ म्हणजे पोटातलं बाळ आणि संस्कार म्हणजे गुणांची वृद्धी करणं, गुणांचं संवर्धन करणं. थोडक्यात, बाळ पोटात असताना बाळाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक, आध्यात्मिक विकासासाठी करण्याचे प्रयत्न असं आपण म्हणू शकतो. आणि त्याचबरोबर आपलं जे बाळ आहे ते त्याचे स्वतःचे काही गुण असतात आणि आईवडिलांकडून आलेले गुण असतात. तर हे जे त्याचे उपजत गुण आहेत त्या गुणांची वृद्धी करणं अशीही एक व्याख्या गर्भसंस्कारासाठी होऊ शकते. आणि ती एक प्रोसेस आहे आणि ही आता विज्ञानाने सिद्ध झालेलं आहे. थोडक्यात, बाळाला उत्तम घडविण्याचा, आपल्या स्वप्नातील बाळ प्रत्यक्षात आणण्याचा काळ म्हणजे गर्भसंस्कार असं आपण म्हणू शकतो.
0: वा वा, किती सुंदर शब्दात तुम्ही हे सांगितलं. आपल्या स्वप्नातलं बाळ प्रत्यक्षात आणण्याचा संस्कार म्हणजे गर्भसंस्कार. मला सांगा, गर्भसंस्काराची सुरुवात ही नेमकी कधीपासून करावी? म्हणजे दिवस गेल्यानंतर का गर्भधारणा होण्यापूर्वी ती करता येते?
1: खूप छान प्रश्न. याच्यामध्ये ना बऱ्याच जणांना गोंधळ होतो की नक्की कधी सुरू करावं. खरं तर शास्त्रामध्ये असं आहे, गर्भ राहण्याच्या आधीपासूनच पती पत्नीनी बीजसंस्कार करून घ्यावेत आणि मग प्रयत्न करावा. तर बीजसंस्कार म्हणजे काय? की बीजसंस्कार म्हणजे आपलं जे स्त्री बीज आहे, पुरुष शुक्र आहे, याची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करणं. तर याच्यासाठी आपण पंचकर्म उपचार करू शकतो. पंचकर्म उपचार केल्याने शरीर शुद्धी होते, त्याचबरोबर दोषांचं संतुलन होतं आणि जी काही पुढे आपण रसायन औषधं घेणार आहोत त्याचे उत्तम रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतात. तर हे पंचकर्म उपचार करून घेणं, त्यानंतर रसायन औषधींचं सेवन करणं आणि त्याचबरोबर योगासनं, प्राणायाम याचीसुद्धा सुरुवात आपल्याला गर्भ राहण्याच्या आधीपासूनच करायची असते. त्यामुळे मनाची शुद्धता, मनाचा आनंद ह्या सगळ्या गोष्टींची आपल्या शरीराला आणि मनाला सवय होऊन जाते. थोडक्यात, गर्भसंस्कार हे बीजसंस्कारापासून सुरू होतात. पण जर हे शक्य नसेल, ज्या क्षणाला आपण आई होणार आहोत हे कळतं, तेव्हा त्यातील काही तंत्र आपण नक्कीच सुरू करू शकतो.
0: बरोबर. गर्भसंस्कार ही केवळ एक धार्मिक संकल्पना आहे की त्याच्या पाठीमागे वैज्ञानिक आधार आहे, याच्याबद्दल थोडं सांगाल का?
1: हो, खूपच छान प्रश्न आहे. काही जण असं म्हणतात की हे आता गर्भसंस्कार हे फॅड आहे. त्याच्यामागचं विज्ञान थोडंसं स्पष्ट करते. आजचं आधुनिक विज्ञान म्हणजे एपिजेनेटिक्स आणि प्रीनेटल सायकॉलॉजी या संकल्पनेद्वारे सिद्ध झालं आहे की आईवडिलांकडून कोणते जीन्स मिळणार हे निसर्गाने ठरवलेलं आहे. म्हणजे त्याच्यात आपण काही नक्की बदल करू नये, परंतु त्या मिळालेल्या जीन्सपैकी चांगले जीन्स कसे वापरायचे याचं नियंत्रण आपण आईचे चांगले विचार, चांगलं वाचन, चांगलं संगीत ऐकणं अशा सकारात्मक वातावरणामुळे, थोडक्यात गर्भसंस्काराद्वारे ते आपण नियंत्रण मिळवू शकतो. जेव्हा आनंदी मनस्थितीत आई असते, चांगलं वाचन करते, संगीत ऐकते, तेव्हा चांगल्या आरोग्याचे जीन्स सक्रिय होतात. या उलट आई जर दुःखात असेल, सतत तणावात असेल, रागराग चिडचिड होत असेल, तर बाळाच्या निरोगी वाढीसाठी आवश्यक असणारे जीन्स निष्क्रिय होतात. हे विज्ञान आणि एपिजेनेटिक्सद्वारे आपण सांगू शकतो आणि हेच आपल्या पूर्वजांनी आपल्या संस्कृतीमध्ये मांडलं आहे. संस्काराची जोड दिल्यामुळे ते सहजपणे होत होतं. आता हे विज्ञानाची कासेवरसुद्धा सिद्ध झालं आहे.
0: बरोबर. गरोदरपणात आईच्या मानसिक स्थितीचा बाळाच्या विकासावर कशा पद्धतीने परिणाम होतो?
1: खूपच परिणाम होतो. आईची मानसिक स्थिती आनंदी ठेवणं हेच आधी मुळात गर्भसंस्काराचं सूत्र आहे. जेव्हा आई आनंदी असते तेव्हा तिच्या शरीरात निर्माण होणारे जे हॅपी हार्मोन्स आहेत, डोपामाइन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन, हे तयार होतात. तर हे बाळाच्या वाढीसाठी, बाळाच्या मेंदूच्या पेशींना, न्यूरॉन्सना अधिक कार्यक्षम बनवतात. त्यामुळे बाळाचा बौद्धिक विकास आणि त्याची शारीरिक आणि मानसिक वाढ उत्तम होते. या उलट आई जेव्हा दुःखात असते, ताणात असते, मगाशी म्हटलं तसं, तेव्हा जे हार्मोन्स तयार होतात ते थेट बाळापर्यंत

0: प्लासेंटामार्फत पोचतातच आणि मग त्याचा परिणाम बाळाच्या विपरीत वाढीसाठी होतो किंवा दुष्परिणाम आपल्याला जाणवतात. आजकाल जी व्यंग किंवा बाळामध्ये ज्या समस्या जाणवतात त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आईचे ताणतणाव गर्भावस्थेतले हे कारणीभूत असतात, म्हणजे त्याचे परिणाम पुढे 25 वर्षांनीसुद्धा जाणवतात. त्यामुळे आई आनंदी असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. असं म्हणू शकतो की जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा त्यांना अभ्यासासंबंधी अडचणी येतात, थोडीशी ती जास्त रागीट असतात, हिंसक असतात, पटकन चिडतात किंवा एकलकोंडी असतात. मूल मोठं झाल्यानंतर लक्षात येतो किंवा त्याच्या अभ्यासातली काही प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात. सातत्य त्यांना ठेवता येत नाही, एकाग्रता होत नाही, आकलनशक्ती कमी असते, इतरांमध्ये त्यांना मिसळणं सहज जमत नाही. ह्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे नुसतंच एक गर्भसंस्कार असं कारण नाही म्हणता येणार, काही गोष्टी हेरिडिटरी पण असू शकतात, पण त्याचं मूळ मात्र बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की त्या आईच्या ताणतणावात असतं.
1: गर्भसंस्कारांमध्ये गर्भसंवाद अशी ही एक संकल्पना आहे, तर ही संकल्पना नेमकी काय आणि ती कशी करायची असते?
0: खूपच मस्त हा प्रश्न आहे आणि तो खरं तर त्या स्त्रीने अगदी एन्जॉय करायला पाहिजे. आणि आईबरोबर बाबांनीही ते आता गर्भसंवाद हे जे तंत्र आहे ते सुरू करणं गरजेचं आहे. कारण का, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, आता तसं नाही आहे. त्यामुळे मी असं पहिल्यांदा म्हणते की जे भावी पिता आहेत त्यांनी सुद्धा त्या 9 महिन्यामध्ये बाळाबरोबर संवाद साधायला पाहिजे. म्हणजे वेगळं काही न करता एक छोटीशी गोष्ट जरी त्याला सांगितली तरीसुद्धा बाळाचा आपल्या वडिलांचा आवाजशी बाळ लवकर कनेक्ट होतं आणि मग मोठेपणी त्या दोघांमधलं बॉन्डिंग पण खूप स्ट्रॉंग राहायला मदत होते. त्यामुळे गर्भसंवाद हा पित्याने करणं अत्यंत गरजेचं आहे आणि स्त्रीने तर करायचाच असतो. तर याच्यामध्ये जेव्हा कधी ती पूर्णपणे निवांत असते तिच्या रुटीनप्रमाणे, त्यावेळेला मांडी घालून खाली बसायचं, शक्य नसेल तर खुर्चीवर बसायचं, आपल्या पोटावर हात ठेवायचे आणि बाळाशी गप्पा मारायच्या. तर याच्यामध्ये काय आपण करू शकतो की दिवसभरातलं आपण रुटीन शेअर करू शकतो, त्यावेळेच्या तिच्या भावना शेअर करू शकतो, तिचे आनंदाचे क्षण शेअर करू शकतो, त्याबरोबर एखाद्या वेळेला ठीक आहे कंटाळा आलाय हेही आपण शेअर करावं. जसं बाबाने गोष्ट सांगायची असते तसं आईही गोष्ट सांगू शकते. थोडक्यात तिच्या सगळ्या ज्या काही भावना आहेत ह्या आपण बाळाबरोबर शेअर करणं म्हणजे गर्भसंवाद. सकारात्मक ॲफर्मेशन्स देऊ शकतो आपण त्याला, काही पॉझिटिव्ह काही मूल्यांच्या गोष्टी सांगून त्याच्यामध्ये मूल्यांचा विकास करायला सुद्धा गर्भसंवाद अतिशय उत्तम आहे. म्हणजे थोडक्यात अशी संकल्पना करायची की आपलं बाळ आपल्याबरोबरच आहे, जरी ते पोटात आहे तरीसुद्धा ते प्रत्यक्षात आपल्याबरोबर आहे आणि आपण त्याच्याबरोबर छान गप्पा मारतो आहे. याचा फायदा मगाशी जसं पित्याचं बॉन्डिंग सुधारतं तसं आईचं तर नक्कीच सुधारणार. त्या बॉन्डिंग सुधारण्याचा परिणाम असं लक्षात आलं की त्या मातांमध्ये ब्रेस्ट फिडिंगला पण खूप चांगले रिझल्ट्स येतात. त्यामुळे साधारण 3 महिने पूर्ण झाल्यानंतर आपण गर्भसंवाद सुरू करावा. पूर्णपणे मोबाईल बाजूला ठेवावा आणि मोबाईलवरचं काही ऐकवायचं नाही. गर्भसंवाद हा आईच्या बोलण्याची सवय व्हायला पाहिजे, आईचा स्वतःचा आवाज त्या बाळापर्यंत पोचला पाहिजे. ते जे बॉन्डिंग्स तयार होणार आहे ते कुणाचे तरी आवाजात दुसरा संवाद ऐकणं किंवा ॲफर्मेशन्स देणं याचे तेवढे नक्की रिझल्ट्स मिळणार नाहीत. त्यामुळे आईने स्वतः संवाद मोबाईल आणि सगळी डिजिटल मोबाईल लॅपटॉप सगळे ज्या काही माध्यमं आहेत ती बाजूला ठेवून निवांत राहणं, निवांत बसणं आणि संवाद साधणं हे मात्र तितकंच गरजेचं आहे.
1: मंजिरीताई, गरोदर महिलांसाठी आहार आणि विहार याचे काही नियम असतात का आणि सात्विक आहाराचं या काळातलं महत्त्व काय?
0: असे काही वेगळे नियम नाहीत की हेच करा तेच करा. त्याच्यापेक्षा आत्ताच तुम्ही म्हटलं तसं की सात्विक आहार हा महत्त्वाचा आहे, जो ताजा असेल, गरम असेल, स्निग्ध म्हणजे जिथ्या ज्याच्यामध्ये थोडंफार प्रमाणात साजूक तूप असावंच. वरण भात जे तुम्ही जेवणार आहात किंवा आमटी भात किंवा पोळी भाकरी त्याच्यावर किमान 1 ते 2 चमचे दिवसभरामध्ये साजूक तूप असा तो स्निग्ध आहार पाहिजे. कोरडेपणा टाळायला पाहिजे, शिळे अन्न टाळायला पाहिजे, आपल्या भुकेप्रमाणे अंदाज घेऊन खायला पाहिजे. तर असा हा सात्विक आहाराची जोड देऊ शकतो. पण त्याचबरोबर काही नियम म्हणजे म्हटलं तसं की प्रेग्नन्सी डाएट तुम्ही म्हटलं की तुम्हाला भरपूर माहिती मिळणार आहे आजकाल, पण ती प्रत्येकाला प्रत्येकाचा पोटाचा म्हणजे ती पचवण्याची ताकद तुमची आहे का हे आधी समजून घ्या. एका स्त्रीचं डाएट दुसऱ्या स्त्रीला लागू होत नाही हा महत्त्वाचा नियम आहे. म्हणजे सात्विक आहारापेक्षा काही जे बेसिक अगदी नियम आहेत तो जो काही आहार सांगितलेला आहे तो आपल्याला झेपतोय ना. आहार घेतल्यानंतर पोटाला जडपणा वाटता का,

0: कामा नाहीये, जास्त गॅसेस होता कामा नाहीये, आणि रोजच्या रोज संडासला साफ होत असेल दुसऱ्या दिवशी जाऊन आल्यानंतर हलकं वाटत असेल, तर तो तुम्ही घेत असलेला आहार तुम्हाला पचतोय. म्हणजे आहार घेतल्यानंतर सुस्ती, जडत्व, आळसपणा हा येता कामा नाहीये. या उलट त्या आहाराचं रूपांतर चांगलं झाल्यामुळे आपल्याला फ्रेश वाटलं पाहिजे, आनंदी वाटलं पाहिजे. असा जो आहार आहे हा सात्विक आहार असतो, आणि सात्विक आहार घेतल्यानंतर नक्कीच मनाला तृप्ती मिळणं हे सगळं सात्विक आहारामुळे मिळतं, आणि तो सात्विक आहार यासाठी गरजेचा अत्यंत आहे. आणि अजून एक ह्याच्यात मला महत्त्वाचं सांगायचं आहे की सात्विक आहाराच्या जोडीला माइंडफुल इटिंग. एकीकडे असं दृश्य दिसतं आहे की ताट समोर आहे पण हातात मोबाईल आहे, काहीतरी गाणं ऐकतोय, तर ही तर सवय अगदी पूर्णपणे बदलायला पाहिजे. सात्विक आहार जेव्हा तुम्ही माइंडफुली घ्याल तेव्हा त्याचे रिझल्ट्स आपल्याला अतिशय चांगलं मिळणार आहे. त्यामुळे माइंडफुल इटिंग म्हणजे जो पदार्थ तुम्हाला आहे समोर ताटात त्याचा स्वाद घ्या, त्याची चव बघा, त्याचा वास बघा, छान जेवणाचा जी ताकद आहे जेवणामध्ये ते येण्यासाठी हे माइंडफुल इटिंग खूप गरजेचं आहे, आणि याची सवय लावावी लागते. माइंडफुल इटिंगचा दुसरा फायदा असा होतो की आपण किती खातोय, आपलं पोट भरलंय ना, किंवा अजूनही आपल्याला आहाराची आवश्यकता आहे का, हे दोन्ही गोष्टी आपण जर सजगतेने बघितल्या तर त्याचा रिझल्ट्स आपल्याला चांगले मिळतात. त्यामुळे सात्विक आहार हा माइंडफुली घेतला गेला पाहिजे.
1: गर्भसंस्कारामध्ये संगीताचाही उपयोग केला जातो, तर मग त्याचं महत्व काय आहे आणि कोणत्या पद्धतीचं संगीत ऐकावं?
0: साधी गोष्ट आहे बघा, आपला सुद्धा कधी मूड नसेल किंवा कंटाळा आला असेल तर आपण गाणं लावतो आणि आपला मूड चेंज होतो. तर इथे आपल्याला मूड चेंज होणं किंवा ती आनंदी राहणं हे तर अपेक्षित आहेच, पण त्याचबरोबर बाळाच्या विकासात सुद्धा संगीताचा फायदा होतो. बाळाचा बौद्धिक विकास अतिशय उत्तम होतो, पण हा सुद्धा अनुभव घ्यायचा असतो, तो अनुभव घेतल्यानंतरच लक्षात येतो. तर इथे मात्र संगीत ऐकताना शांतपणा, आपल्याला स्वतःला आवडेल तो प्रकार, म्हणजे नुसतं गाणीच असं नाही म्हणू शकत किंवा राग असं नाही म्हणायचं. आपल्याला एखादं तंतुसतार आवडत असेल, बासरी आवडत असेल, तर हेही संगीत आहे, तर हेही संगीतोपचारच आहेत किंवा हेसुद्धा आपण करू शकतो. त्याचबरोबर निसर्गातल्या काही गोष्टी म्हणजे पक्ष्यांचा आवाज ऐकणं हे सुद्धा संगीतच आहे, किंवा पाण्याचा खळखळाट हा सुद्धा मनाला आनंद देतो. आणि याच्यामुळे होतं कसं की जेव्हा हे असं ऐकतो ना आपण, तेव्हा त्या स्त्रीच्या मेंदूमध्ये अल्फा लहरी ज्या असतात त्या वेव निर्माण होतात, आणि त्याचा परिणाम काही वेळेला बऱ्याच स्त्रियांमध्ये बीपी वाढणं, डायबेटीस ह्या गोष्टींमध्ये किंवा स्नायू शिथिल होत नाहीत, कडकपणा जाणवतो, तर ह्या गोष्टी कमी, ज्या अल्फा वेव्ज निर्माण होतात त्याच्यामुळे हे इफेक्टसुद्धा आपल्याला मिळू शकतात. इथे एक गोष्ट टाळायची की रॉक म्युझिक, कर्णकर्कश आवाज, मनाला दुःख किंवा दुःखी गाणी अशी ही मात्र अवश्य टाळावीत.
1: स्त्री गरोदर असताना तिने आसनं किंवा प्राणायाम करणं सुरक्षित आणि फायदेशीर ठरतं का?
0: प्राणायाम करणं तर फायदेशीर आहेतच. आसनांच्या बाबतीत मी असं म्हणेन की पहिला तुम्ही तुमच्या गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला घ्यावा, शक्य असेल तर तिथे योग तज्ज्ञ किंवा त्याच्यातला एक्सपर्टच्या बरोबर आसनं करणं, म्हणजे त्याच्या सपोर्टने करणं, घरी समोर बघून आसनं करणं हे माझ्या मते शक्यतो टाळावं. आणि प्राणायाम मात्र जरूर करावा, प्राणायामाचे खूप फायदे आहेत. प्राणायामाचा अजून एक फायदा खूप असा होतो की अनुलोम विलोम केल्याने शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये पुरेसा ऑक्सिजन मिळतो, फुफ्फुसांची क्षमता चांगली वाढते, ज्याचा फायदा तुम्हाला लेबर पेन्सच्या वेळेला पुशिंगसाठी खूप चांगले रिझल्ट्स त्यामुळे आपल्याला मिळतात. त्यामुळे प्राणायाम जरूर करावा, आणि प्राणायामसुद्धा एक्सपर्ट माणसाकडनं शिकून घेतला तर तो आपण करू शकतो हे नक्की.
1: खूप मोलाचा सल्ला दिलेला आहे की आपल्यासमोर प्रशिक्षित व्यक्ती असेल तर तिच्या सहाय्यानेच आपल्याला जे काही योगासनाचे प्रकार करायचे किंवा प्राणायाम करायचा आहे तर त्यांच्या निरीक्षणाखाली आपण जर ते केलं तर ते अधिक जास्त उपयोगी ठरू शकतं. मंजिरताई, आईने या काळामध्ये चांगलं वाचन करावं असं तुम्ही मगाशी म्हटलं, तर मग कोणत्या प्रकारच्या पुस्तकांचं तिने वाचन करावं की ज्याच्यामुळे बाळावर चांगले संस्कार होतील?
0: आता हे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे ते म्हणजे आपण शिवाजी महाराज तो वाचायला सांगतात, महाभारत, रामायण ह्या गोष्टी वाचायला सांगतो आपण, स्वामी विवेकानंद आहेत, असे जे आपल्याकडे महापुरुष होऊन गेले त्या सगळ्यांची चरित्र आपण वाचायला सांगतो. पण मी आता थोडंसं असं म्हणून म्हणेल, एखाद्या स्त्रीला नाही आवडत असं वाचन, त्यामुळे तिला जे आवडेल ना ते वाचन करावं. वपू काळे आवडतात, पु ल देशपांडे आवडतात, कोणी आवडू शकतं. त्यामुळे जो आपला पॅटर्न

0: इथे तिने मात्र सजगता पाहिजे की आपल्याला नक्की काय आवडेल वाचायला. तिला जर त्या वाचनातनं आनंद मिळाला तर तो गर्भापर्यंत पोचणार आहे आणि वाचन हा संस्कारसुद्धा आपण बाळापर्यंत पोचणार आहे. पण मुळात त्या वाचनातनं तिला मिळणारा आनंद हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. अजून एक वाचनामध्ये असं मी सहज म्हणते की जे काही आपण शिकलेलं आहोत त्याच्यापेक्षा थोडंसं तिच्या बुद्धीला चालना मिळेल असं वाचन करावं. त्याचा फायदा बाळाच्या बौद्धिक विकासासाठी नक्कीच होतो.
1: गर्भसंस्कारांचा हा जो 9 महिन्यांचा कालखंड असतो आणि एकूणच हा सगळा जो प्रवास असतो, या प्रवासामध्ये वडिलांची म्हणजेच तिच्या पतीची भूमिका किती महत्त्वाची असते?
0: पूर्वी एकत्र कुटुंब होती, बाळ झाल्यानंतर आपल्या घरातच मंडळी असायची की जी त्यांच्या बरोबर संगोपन करायला सज्ज असायची. आजकाल ते चित्र बदलत चाललंय, नोकरीनिमित्तानं आई वडिलांपासून मुलं वेगळी असतात, त्यामुळे त्या दोघांनाच करायचं असतं. त्यामुळे पतीचा रोल हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, गर्भसंवादात तर आहेच आहे. याचबरोबर हार्मोनल चेंजेसमुळे त्या आपल्या पत्नीचे मूड स्विंग्स होणं, कधीतरी तिला कंटाळवाणं वाटणं, कधीतरी उदासी वाटणं, दुःख वाटणं, ह्या गोष्टी घडू शकतात आणि आजकाल ह्या घडत आहेत. तर त्या जेव्हा ती शेअर करेल त्यावेळेला त्या तेवढ्याच समजुतीने ऐकणं हेही महत्त्वाचं आहे. तो त्यामुळे पतीची तेवढीच पाठिंबा असणं, पाठिंबा म्हणण्यापेक्षा ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असणं गरजेचं आहे.
1: एखाद्या स्त्रीच्या घरातलं कुटुंब मोठं आहे, घरात भरपूर माणसं आहेत, तर मग अशा वेळेला त्या कुटुंबातल्या सदस्यांची भूमिका काय असायला हवी जेव्हा ती स्त्री गरोदर असते?
0: असं जर असेल तर ते खूपच आनंददायी आहे. म्हणजे त्या असं एकत्र कुटुंबात बाळ वाढवणं म्हणजे प्रेग्नन्सी असणं, त्या स्त्रीला असणं हे आधी मुळातच खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे त्या कुटुंबाने तेव्हा खेळकर वातावरण ठेवायला पाहिजे, काहीतरी एकत्र ॲक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे. मग ते रात्रीचं जेवण म्हणा, समजा ते शक्य नसेल तर आठवड्यातनं एखादी वेळ, एखादा दिवस, असा काहीतरी सगळ्यांनी आनंदाने घालवणं हे त्यांच्याच भावी बाळासाठी, कुटुंबात येणाऱ्या बाळाच्या आगमनाची पूर्वतयारी असं एकत्र पद्धतीत एकत्र कुटुंबाने करू शकतो. आणि इथे मतभेद तर असणारच आहेत, म्हणजे त्याच्यात काही दुमत नाही. असं नाही की सगळ्यांचीच सगळ्यांना मतं पटू शकतात, पण तरीसुद्धा आपण कोणीतरी दोन पावलं मागे येऊन आपल्या घरातलं वातावरण त्या स्त्रीला पूरक कसं राहील हे एकमेकांचा विचार करून जर केलं तर हाच सपोर्ट कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांनी दिला तर येणारं बाळ हे त्यांना भविष्यात आनंद देणारं ठरतं.
1: आणि तुम्ही जसं मगाशी म्हटलं की बाळ प्रत्येक गोष्टी ऐकत असतं गर्भात असताना, त्याच्यामुळे ह्या कुटुंबातल्या सदस्यांशीही बाळाची नाळ एक प्रकारे जुळत असते.
0: अगदी बरोबर.
1: आजकाल प्रत्येकाच्याच आयुष्यात धावपळ आहे, ताण आहे भरपूर, तर या तणावपूर्ण असलेल्या जीवनशैलीमध्ये गर्भसंस्कारांचं व्यवस्थापन कसं करावं?
0: हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. खरंच त्यांना इतकं त्यांना ऑफिस आणि कामाचं प्रेशर असतं तर त्यांना प्रेग्नन्सी राहिल्यानंतर आपले 9 महिने कसे जातील ह्याचीच खूप काळजी राहिलेली असते. एक तर करिअरचं त्याच वेळेला प्रेशर असतं, वय थोडंसं जास्त असतं, दोघंच असतात, नक्की काय करावं हे समजत नाही. इथेच त्यांनी खरं तर गर्भसंस्काराची कास धरायला पाहिजे. ह्याच्यासाठी वेगळं काही करायचं नसतं. आपलं थोडंसं रुटीन बदलणं, थोडंसं आहाराकडे लक्ष देणं, थोडंसं दिनचर्या बदलणं, एवढं जरी सुरू केलं तरी आपण गर्भसंस्कार सुरू केल्यासारखंच असतं. तर इथेही माइंडफुल राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या दिवसभराच्या रुटीनमध्ये, समजा तुम्ही ऑफिसमध्ये आहात तर एक थोडासा कामामध्ये काही ठराविक अंतराने ब्रेक घेणं आणि आपल्या बाळाशी संवाद साधणं, थोडं पाणी पिणं, त्याचवेळी आहार चांगला घेणं, अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा तुम्ही करू शकता. जाता येताना जो प्रवासाचा वेळ असतो त्यावेळेला हेडफोनचा उपयोग करून चांगली गाणी ऐकणं, स्तोत्र ऐकणं, मंत्र ऐकणं, ओंकार ऐकणं, ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही तुमच्या ट्रॅव्हलिंगमध्ये करू शकता. अगदी नाही तर रात्री झोपताना शांतपणे गर्भसंवाद करू शकतो, गोष्ट सांगू शकतो, हे सुद्धा गर्भसंस्कारच आहेत. म्हणजे थोडीशी शिस्त, थोडंसं सातत्य आणि सगळ्यात महत्त्वाचा संकल्प, हे जरी केलं तरी आत्ताची आधुनिक स्त्री गर्भसंस्कार नक्कीच करू शकते.
1: शिस्त, सातत्य आणि संकल्प हे 3 खांब आहेत आत्ताच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये गर्भसंस्कार उत्तमरित्या जर व्हायला हवे असतील तर. मंजिरताई, गर्भसंस्काराचा बाळाच्या बुद्धिमत्तेवर म्हणजे आपण जी IQ लेव्हल म्हणतो त्याच्यावर आणि भावनिक क्षमता म्हणजे EQ ह्याच्यावर कशा पद्धतीने परिणाम होत असतो?
0: मगाशी आपण जसं म्हटलं की मानवी मेंदूचा

0: विकास गर्भावस्थेतच सुरू होतो. आईने या काळात जर बुद्धीला तिच्या चालना देणारी गणित करणं, सोडवणं किंवा कोडीज हे सगळं केल्यानंतर तिच्या बुद्धीला चालना मिळते, परिणामी बाळाचा आयक्यू वाढायला मदत होते. मगाशी जसं म्हटलं तसं वाचन, वाचन ह्यानी सुद्धा होऊ शकतं, संगीत यांनी सुद्धा या गोष्टी घडू शकतात. म्हणजे आपण आयक्यू चांगला नक्कीच या गोष्टींनी करू शकतो. पण मी असं म्हणेन या आयक्यूपेक्षा सुद्धा इक्यू वाढवणं हे आज खूप गरजेचं आहे. मगाशी ज्या मी समस्या म्हटल्या की ज्या वेळेला आई ताणात असते तेव्हा ह्या समस्या जास्त जाणवतात, त्या मुलांच्या बाबतीत त्यांचा इमोशनल कोशंट कमी असतो, म्हणजे त्यांची भावनिक बुद्धिमत्ता तेवढी विकसितच झालेली नसते. तर आजकाल मुलं तर हुशारच आहेत, पुढची पिढी नक्कीच हुशार आहे, पण याबरोबर आयक्यू बरोबर इक्यू वाढवणं ही सगळ्यात मोठी गरज आहे. आणि त्याच्यासाठी तिचं मन आनंदी राहणं, शांत राहणं, तिचा ताण कमी होणं, तिचा ताण व्यवस्थापन तिने करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि एकदाही हे ती सूत्र शिकली ना 9 महिन्यामध्ये की आपला ताण आपण कसा हँडल केला की तिच्या व्यक्तिमत्वात पण फरक पडणार आहे, जो तिला बाळाच्या संगोपनात पुढे जास्त उपयोगी ठरणार आहे. आयक्यू बरोबर इक्यू म्हणजे गर्भसंस्कारातल्या सगळ्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या खास करून इक्यू वाढवण्यासाठी नक्कीच जास्त फायदेशीर ठरतील.
1: ह्याला जोडून मला विचारावं असं वाटतं की तुमच्या निदर्शनात किंवा तुमच्या अनुभवामध्ये अशा काही गोष्टी आल्यात की ज्या मुलावर गर्भसंस्कार झालेले आहेत ते मूल आणि गर्भसंस्कार न झालेलं मूल, तर यांच्यात काही फरक दिसतो?
0: हो हो, खूप फरक दिसतो. एक गर्भसंस्कार अभ्यासक म्हणून मी असं म्हणेन की जेव्हा बाळ लहान असतं तेव्हा ते बाळाची चिडचिड कमी होते, गर्भसंस्कार केलेल्या बाळाची झोप चांगली असते, त्याचं वजन चांगलं वाढतं, म्हणतात बघा बाळसारखं चिरचिरं आहे ते कमी जाणवतं. आई जेव्हा सांगते की आम्हाला ना बाळाने काहीच त्रास दिला नाही तर हा एक फरक जाणवतो. थोडंसं मोठं झाल्यानंतर जेव्हा बाळ शाळेत जायला लागतं तर त्याची आकलन शक्ती खूप चांगली असते, एकाग्रता चांगली असते. 2-3 वर्षाचं बाळसुद्धा चांगल्या खेळाबरोबर खेळू शकतं, त्याच्यात त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. म्हणजे त्याची हायपर ॲक्टिव्हिटी जी असते, ओव्हरऑल बाळ हायपर ॲक्टिव्हिटी अशा बाळांमध्ये राहत नाही, शांत असतं, समाधानी असतं, आनंदी असतं. हे सगळे फरक बाळ गर्भसंस्कार केल्यानंतर नक्कीच जाणवतात. आणि पुढेसुद्धा म्हणजे असा जर त्याचा पायाच इतका भक्कम झालेला असेल तर ते मूल म्हणजे बाळ जेव्हा मोठं ॲडल्ट होणार आहे तेव्हा 25 वर्षाचं होतं, त्याचं व्यक्तिमत्व असंच सुंदर होणार आहे की तो एकदम स्वस्थ व्यक्ती असणार आहे.
1: इतरांना समजून घेणं, उत्तम निर्णय क्षमता, बुद्धिमत्ता या सगळ्याच गोष्टी ही मुलं मोठी झाल्यानंतर आपल्याला दिसून येतात. गर्भसंस्काराविषयी तुम्ही अतिशय परिपूर्ण आणि सर्व बाजूंनी अशी माहिती दिलेली आहे. आजच्या आधुनिक पिढीतल्या पालकांना या संदर्भात तुम्ही कोणता संदेश किंवा सल्ला द्याल?
0: मी असं म्हणेन, मूल जन्माला आल्यानंतर जो वेळ, पैसा, ऊर्जा तुम्ही खर्च करता ते सर्व आधीच गर्भावस्थेत सुरू करा आणि आनंदी आणि स्वस्थ बाळाला जन्म द्या, जे आपल्या देशाचं पुढे भवितव्य राहील. त्यामुळे आनंदी स्वस्थ बाळासाठी जरूर प्रयत्न करा आणि गर्भसंस्काराची कास धरा.
1: अतिशय मोलाचा सल्ला तुम्ही दिलेला आहे, कारण बरेचदा आम्हाला जे मिळालं नाही ते आम्ही आमच्या मुलांना देऊ अशा पद्धतीचा विचार करून मूल जन्माला आल्यानंतर हे पालक आपल्या मुलांना सर्वोपरी देण्याचा प्रयत्न करत असतात. पण आत्ता जसं तुम्ही म्हटलं की मूल जन्माला येण्यापूर्वीच गर्भातच बाळ असताना त्याच्यासाठी जे जे काही चांगलं करता येईल ते तुम्ही करा. गर्भसंस्काराचा जो पाया आहे तो त्याच वेळेला घाला, जेणेकरून आपल्या देशाचं जे भविष्य त्या मातेच्या उदरातून जन्माला येणार आहे ते अतिशय स्वस्थ आणि सजग जन्माला येईल. श्रोते हो, गर्भसंस्कार म्हणजे केवळ काही विधी किंवा धार्मिक परंपरा नव्हे, तर आई आणि गर्भ याच्यातील सकारात्मक नातं अधिक दृढ करणारी एक सुंदर अशी प्रक्रिया आहे. निरोगी शरीर, शांत मन, सकारात्मक विचार आणि प्रेमळ वातावरण या सगळ्यांचा संगम म्हणजे गर्भसंस्कार. आजच्या आपल्या या संवादामधून गर्भसंस्काराची संकल्पना, त्यामागचा वैज्ञानिक आधार, आधुनिक जीवनातलं त्याचं महत्त्व, तसंच योग, आहार, संगीत, कुटुंबाचा सहभाग आणि पतीची भूमिका याविषयी डॉक्टर मंजिरी जोग यांनी आपल्याला अतिशय सुंदर अशी माहिती दिली. मंजिरीताई, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण सहभागी झालात आणि

आमच्या श्रोत्यांशी गर्भसंस्कार या विषयावर अतिशय उत्तम असा संवाद साधलात त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीने मी आपले आभार मानते. श्रोते हो, या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. याबरोबरच आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमामधून मी सोनाली सावंत आता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: गर्भसंस्कार या विषयावर ज्येष्ठ आयुर्वेद वैद्य आणि गर्भसंस्कार अभ्यासक मंजिरी जोग यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे आणि आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 9 जुलैला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत युवा संगीतकार आणि गायिका राधिका भिडे हिची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
2: कुठच मावना हाती भिगावना ऐकत नाही.

0: तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 9 जुलैला सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून।
1: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 10 वाजलेत। श्रोते हो, मराठी चित्रपट संगीत आम्ही आता प्रसारित करतोय। एक गाडी बाकी अनाडी या चित्रपटातलं सुरुवातीला गीत आपण ऐकूया। विनय मांडके आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं हे गीत आहे प्रवीण दवणे यांचं आणि संगीतकार अशोक पत्की।

श्रोते हो, आता सचिन आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकूया. अरुण पौडवाल यांनी संगीत दिलेलं हे गीत आहे गम्मत जम्मत या चित्रपटातलं.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

शैलेंद्र सिंग, सुरेश वाडकर, सुदेश भोसले, सचिन, अनुराधा पौडवाल आणि अपर्णा मयेकर यांनी गायलेलं अशी ही बनवा बनवी या चित्रपटातलं गीत श्रोते हो आपण ऐकलं. शांताराम नांदगावकर यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली होती अरुण पौडवाल यांनी. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता आम्ही दोघं राजा राणी या चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकूया. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत संगीतबद्ध केलंय राम लक्ष्मण यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत होतं घोळात घोळ या चित्रपटातलं. सुधीर नांदोडे यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली होती अनिल मोहिले यांनी आणि स्वर होता सुनील कुमार आणि अनुपमा देशपांडे यांचा. याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित झाला.

0: श्रोते हो, सकाळचे 10:30 आहेत. आता NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग काही क्षणातच.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.

नमस्कार श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात मी जान्हवी भागवत आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करते. विरासत या चित्रपटातलं एक सुंदर गीत, अगदी कानांना तृप्त करणारं असं हे गीत आपण सुरुवातीला ऐकणार आहोत.

रोजा चित्रपटातलं चित्रीकरण किती सुंदर आहे ना श्रोते हो. आजही आपण हा चित्रपट पाहिला तरी पुन्हा ताजतवानं व्हायला होतं. ए आर रहमान यांचं नवकोरं संगीत, अभिनेत्री मधूचा निखळ अभिनय यांनी सजलेलं हे सुंदर गाणं आणि मिनमिनी यांच्या मुलायम आवाजातलं हे गीत आपल्याला अगदी आपल्या बालपणात घेऊन जातं.

श्रोते हो, या गाण्याबरोबर आणखी एक गाणं तुम्हाला आठवतं का ते पहा. सपने या चित्रपटातलं अभिनेत्री काजोलवर चित्रित झालेलं हे गाणं ए आर रहमान यांच्या संगीताची जादू या गाण्यात दिसते आणि त्यांची संगीत देण्याची स्टाईलही या गाण्यात अधोरेखित होते. हेमा सरदेसाई यांचा नटखट आवाज आणि काजोलचा नटखट अंदाज यांनी गाण्याला चार चांद लावलेत.

श्रोतेहो, गाणी अनेक असतात, पण वर्षानुवर्षे जी आपल्या मनात रुमझुमत राहतात ती गाणी खूप सुंदर असतात. ही गाणी ऐकताना डोळे मिटून ती फक्त अनुभवायची असतात. श्रोतेहो, तुम्हाला आवडणारी गाणी कदाचित वेगळी असतील, पण भावना मात्र तीच असेल. अशी सुंदर गाणी ऐकताना आपण हरवून जातो, हरखून जातो आणि मन अगदी शांत शांत होत जातं.

0: श्रोते हो, गुरुवार दिनांक 9 जुलैला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत युवा संगीतकार आणि गायिका राधिका भिडे हिची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: कुठ चमावना हाती बिगावना ऐकत नाही.

0: तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 9 जुलैला सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.
1: श्रोते हो, रेडिओ मैत्रीण जान्हवी भागवत सोबत आपण ऐकताय गाते रहे मेरा दिल हा कार्यक्रम, आणि याचं प्रसारण सुरू आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. चित्रपटसृष्टी नेहमीच प्रयोगशील राहिलेली आहे. त्यातलाच एक प्रयोग झाला 1990 साली आलेल्या आशिकी या चित्रपटात. याआधीच्या बऱ्याच चित्रपटातून तगडा नायक आणि नाजूकशी नायिका अशा प्रकारचं कॉम्बिनेशन असायचं, पण या चित्रपटात ते बदललं. मधोमध केसांचा भांग पडणारा नाजूक चेहऱ्याचा राहुल रॉय हा नायक, तर अनु अग्रवाल ही नायिका म्हणून आपल्याला भेटले. पण चित्रपट तुफान चालला तो त्यातल्या गाण्यांनी. श्रोते हो, या चित्रपटात तब्बल 12 गाणी होती आणि ही सगळीच्या सगळी गाणी हिट झाली होती. ऐकूया या चित्रपटातलं हे गीत.

श्रोते हो, आशिकीच्या थोडा आधी म्हणजेच 1988 साली आलेला चित्रपट म्हणजे कयामत से कयामत तक। कथा नेहमीचीच असली तरी या कथेचा दुःखद शेवट प्रेक्षकांना अभिप्रेत नव्हता। त्यावेळी चित्रपटगृहातून हा चित्रपट पाहून बाहेर पडणारे प्रेक्षक हळहळत असत। चित्रपटाचा शेवट जरी दुःखद असला तरी हा चित्रपट हिट होण्याचं मुख्य कारण म्हणजे याची गाणी। पापा कहते हे सारखं गाणं प्रेक्षकांना त्यावेळी वेगळं वाटलं, तरी इतरही गाण्यातून हाच फ्रेशनेस जाणवत राहिला।

याच काळात आला चांदनी. या चित्रपटाच्या गाण्याने तर बहार आणली. प्रत्येक गाणं अगदी श्रवणीय. श्रीदेवी, ऋषी कपूर आणि विनोद खन्ना यांच्या अभिनयानं ही गाणी आणि चित्रपटही अजरामर करून टाकला. ही गाणी ऐकताना कोणतंही गाणं आपण सोडून देऊ शकत नाही. याचं चित्रीकरणही नितांत सुंदर असंच आहे.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यम लहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
0: श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी असंच एक सुंदर गाणं आपण ऐकणार आहोत. आता जी गाणी आपण ऐकली ना त्याच्यात

थोडंसं मागच्या काळातलं, म्हणजे 80च्या दशकातलं हे गाणं आहे. हे ऐकतानाही तो निसर्ग, त्यातली ती प्रसन्नता कानांना जाणवत राहते. याच प्रसन्न मूडमध्ये तुमचा उरलेला दिवस अगदी आनंदात जावा म्हणून हिरो या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकूया.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।

मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स तसंच 101.5 मेगाहर्ट्ज या एफ एम वाहिनीवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचंही रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर 12 वाजल्यापासून पहिल्या प्रसारण सभेतील उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा मी जान्हवी भागवत आता आपला निरोप घेते. 12 वाजतायत, ऐकूया वनिता मंडळ आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: ऐकूया जनीचे बोल, स्वानंदाचे डोल. संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम. लेखन आणि निवेदन प्राध्यापिका मुक्ता गरसोळे कुलकर्णी, सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: वनिता मंडळ, या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं, सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, दरवर्षी हजारो वारकरी पांडुरंग भेटीची आस मनात ठेवून लाखो मैल पायी वारी करतात. या वर्षीही त्याला अपवाद नाही. यावेळी सुद्धा वारी मार्गाच्या दुतर्फा वड, पिंपळ, कडुलिंब यासारख्या सावली देणाऱ्या देशी वृक्षांची लागवड करून ग्रीन कॉरिडॉर उभारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. पालखी तळांवर संरक्षक भिंती, पालखी कट्टे, कायमस्वरूपी स्वच्छतागृह, हँगर व्यवस्था आणि हाय माल्ट प्रकाश योजना उभारण्यात आलेली आहे. श्रोते हो, कालच म्हणजे 7 जुलैला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचं श्री क्षेत्र देहू पुणे इथून प्रस्थान झालं आणि आज म्हणजे 8 जुलैला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झाले. या निमित्त वनिता मंडळ या आपल्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संत जनाबाईंच्या कर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल, स्वानंदाचे डोल. लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा.

भूलोकीचं वैकुंठ असणाऱ्या पंढरी नगरीमध्ये विठ्ठल नामाचा अखंड गजर चालू आहे. अवघी पंढरी नगरी भक्तिरंगामध्ये नाहून गेली आहे. आणि एक परकरी पोर एका वाड्याच्या दाराशी उभं राहून मोठ्या आश्चर्यानं हे सगळं बघतीये. ती अगदी हरखून गेली आहे. कोण आहे ही परकरी पोर? ही आहे जनी. चला तर 13व्या शतकातल्या पंढरपुरात जाऊयात. मराठवाड्यातल्या परभणी जवळच्या गंगाखेड गावातल्या दमा आणि करुंडबाई यांची जनी ही एकुलती एक मुलगी. अगदी लहानपणीच मातृछत्र हरपलं आणि वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी परभणीवरून पंढरपूरला दामाशेठ यांच्याकडे तिच्या वडिलांनी तिला आणलं. दामाशेठ म्हणजे संत नामदेवरायांचे वडील. बघा, परभणी ते पंढरपूर असा जनाबाईंचा हा पहिला प्रवास झाला. आणि मग ही जनी संत नामदेवरायांच्या कुटुंबात अगदी सामावून गेली. ती स्वतःला 15वी जनी म्हणते. 15वी जनी म्हणजे काय? तर या कुटुंबामध्ये आधी 14 सदस्य आहेत. संत नामदेव आणि त्यांची पत्नी राजाई, नामदेवांची आई गोणाई आणि वडील दामाशेठ, नामदेवांची 4 मुलं आणि 4 सुना, 1 बहीण आणि 1 कन्या, असं 14 जणांचं हे कुटुंब. आणि त्या कुटुंबामध्ये ही 15वी जनी. सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की मराठी स्त्री संत कवयित्रींची संख्या ही भारतातल्या इतर प्रांतांपेक्षा जास्त आहे. आणि हीच जनाबाई स्वतःला नामयाची दासी जनी असंही म्हणवते.

0: संत नामदेवांचा संपर्क आला हा तिच्या आयुष्यातला सौभाग्य योग होता. म्हणूनच ती म्हणते,
1: धन्य माय बाप नामदेव माझा, धन्य माय बाप नामदेव माझा, तेने पंढरीराया दाखविले, होते जगामध्ये निंद्य, ते त्वा जगात केले वंद्य.
0: नामदेवरायांनीच जनाबाईंना नाममंत्र आणि वत्सल भक्तीची दीक्षा दिली. तिच्या मनातल्या सूक्ष्म रूपातल्या आध्यात्मिक अंकुराला नामदेवांकडेच अनुकूल वातावरण लाभलं. नामदेवांच्या संगतीमध्येच तिला आध्यात्मिक अधिकार मिळाला. म्हणूनच ती सांगते त्यांच्या चरित्रातल्या सुद्धा घटना. या घटनांचं सविस्तर वर्णन ती करते. ती म्हणते, गोणाईने नवस केला, देवा पुत्र देई मला.

हीच जनाबाई दिवाळीच्या सणाचा एक प्रसंग रंगवताना असं म्हणते, सण दिवाळीचा आला नामा देवळासी गेला, हाती धरुनी देवासी चला।

संत नामदेवांशी तिचं जन्मोजन्मीचं आणि युगायुगाचं नातं आहे. तिच्या अस्तित्वाला अर्थच मुळी नामदेवांमुळे मिळालेला आहे. म्हणूनच आपले पूर्वजन्म सांगताना ती म्हणते, सत्ययुगामध्ये नामदेव प्रल्हाद होते तर मी त्यांची पद्मिनी दासी होते. त्रेतायुगामध्ये नामदेव अंगद होते तर मी मंथरा दासी होते. द्वापार युगामध्ये नामदेव उद्धव होते आणि मी कुब्जा होते. तर कलियुगामध्ये ते नामदेव आहेत आणि मी त्यांची दासी जनी. हिरण्यकश्यपाचे कुळी नामा प्रल्हाद, पद्मिनी नामे माझे श्रेष्ठ दासीचे पद. दुसरा जन्म त्यांचा अंगद राम भक्त, मंथरा नाम माझे माथा तिथ लीलाथ. गोकुळी कृष्णासवे जन्मला उद्धव, गोकुळी कृष्णासवे जन्मला उद्धव. कुब्जा नाम माझे उद्धरिले स्वभाव. कलित नाम देव विठ्ठल चिंतनी, कलित नाम देव विठ्ठल चिंतनी. त्याचे सेवेसाठी दासी जन्मली जनी, त्याचे सेवेसाठी दासी जन्मली जनी. अशा नामदेवांच्या घरी आल्यानंतर विविध कामं ती करते आहे. आणि एक प्रसंग आहे, ती जात्यावर ओव्या म्हणते आहे दळण दळता दळता. बघा हा, वरवर बघताना अतिशय साध्या सोप्या वाटणाऱ्या अशा या जात्यावरच्या ओव्या, पण नेहमीच्या ओव्यांप्रमाणे त्यामध्ये प्रापंचिक कटकटी नाहीत, सासू सुनांच्या तक्रारी सुद्धा नाहीत. यामध्ये एक गूढ असा आध्यात्मिक अर्थ भरलाय. काय म्हणतात बरं जनाबाई? त्या म्हणतात,

0: मला तर जनाबाई या कर्मयोगिनी जनाबाई वाटतात.
1: सावतामाळी म्हणतात, कांदा मुळा आणि भाजी अवघी विठाबाई माझी.
2: तर नरहरी सोनार म्हणतात, देह बागे सरी जाणे अंतरात्मा नाम सोने.
0: आणि जनाबाई म्हणतात, दळिता कांडिता तुझा गाईन अनंता.

0: आला आषाढ श्रावण ही कविता. बासी मर्ढेकर हे मराठी नवकाव्याचे जनक मानले जातात. मराठी कवितेला आधुनिकतेची नवी दिशा देण्याचं मोठं कार्य त्यांनी केलंय. त्यांच्या कवितेत चिंतन, वास्तव दर्शन आणि भावनांचा अनोखा संगम आपल्याला दिसून येतो. ऐकूयात मर्ढेकरांची प्रसिद्ध कविता आला आषाढ श्रावण. आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, किती चातक चोचीने व्यावा वर्षा ऋतू तरी. काळ्या ढेकळांच्या गेला गंध भरून कळ्यात, काळ्या डांबरी रस्त्याचा झाला निर्मळ निवांत. चाळी चाळीतून चिंब ओली चिरगुटे झाली, ओल्या कौलारा कौलारी मेघ हुंगतात लाली. ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओले पक्षी, आणि पोपटी रंगाची रान दाखविते नक्षी. ओशाळला येथे यम वीज ओशाळली थोडी, धावणाऱ्या क्षणालाही आली ओलसर गोळी. मनी तापलेल्या तारा जरा निवतात संथ, मनी तापलेल्या तारा जरा निवतात संथ, येता आषाढ श्रावण निवतात दिशापंथ. आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी, किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी. श्रोते हो, कविता वाचताना सर्वप्रथम आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं ते म्हणजे पावसाने नाहून निघालेल्या एका सुंदर अशा खेड्याचं चित्र. आषाढ आणि श्रावण हे पावसाचे महिने. आकाशातून कोसळणाऱ्या सरींनी धरती अगदी हिरवागार शालूच नेसते अशासारखं वाटतं, आणि शेतकऱ्याच्या मनात आशेचे अंकुरही फुटायला लागतात. आषाढ घन म्हणजे पावसाचा महिना आणि श्रावण म्हणजे पावसाच्या महिन्यांचा राजाच जणू. हे दोन महिने अगदी सगळ्यांसाठीच खास असतात. ह्या कवितेत शेतकऱ्यांसाठी तर आणखीन महत्त्वाचे असतात, पण गावात मात्र ह्याच दोन महिन्यात खरी धम्माल अनुभवायला मिळते. ह्या कवितेत ग्रामीण जीवनाचा एक सहज स्पर्श आलेला आहे. निसर्ग आणि माणूस हे दोन्हीही वेगळे नाहीत. शेतातली पिकं, पावसाच्या सरी, घरातील माणसं, त्यांचे श्रम आणि त्यांचं समाधान हे सगळं काही एकमेकांमध्ये मिसळून गेलेलं आहे. पावसामुळे केवळ निसर्गच बहरत नाही, फुलत नाही, तर माणसाचं मनही बहरतं, प्रफुल्लित होतं. आषाढ आणि श्रावण म्हणजे पावसाच्या दिवसातली आनंदाची पर्वणीच. ही आनंद पर्वणी या कवितेत अतिशय सुंदररीत्या आपल्याला पाहायला मिळते. आणि मग ही कविता वाचली की मन आपोआपच बालपणीचा त्या पावसाळ्यातल्या मज्जेच्या दिवसात रमून जात.
1: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवी बासी मर्डेकर यांच्या आला आषाढ श्रावण या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात भात पिकातील तणांचं व्यवस्थापन याविषयीची माहिती ऐकूया. वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, भात पिकामध्ये प्रामुख्याने पाखड, धूर, बारडी, लव्हाळा, रेशीम काटा, लाजाळू, कसई इत्यादी तणांचा प्रादुर्भाव रोपवाटिकेत आणि पुनर्लावणी शेतातही दिसून येतो. मंडळी, भात पिकामध्ये पेरणीनंतर 30 दिवसांनी द्विदल तणांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी 2 ते 4 D पेरणीनंतर 30 दिवसांनी 80% WP प्रतिगुंठा क्षेत्रासाठी 5 ग्रॅम किंवा जेमिनी गोल्ड 10 मिलीलिटर घेऊन 5 ते 6 लिटर पाण्यातून फवारणी करावी. त्यामुळे रुंद पानांची आणि गवतवर्गीय तणं नियंत्रित

केली जातात. सामान्यपणे 10 गुंठे क्षेत्रावरील रोपवाटिकेतील रोप 1 हेक्टर क्षेत्रावरील पुनर्लावणीसाठी पुरेसं होतं. कोरड्या मातीत आत्ताच सांगितलेल्या पद्धतीने पेरणी करून जमीन पुरेशी ओली झाल्यानंतर तणनाशकांची फवारणी करावी. भात पिकाची पुनर्लागवड करण्यापूर्वी चिखळणी करावी. चिखळणीनंतर फळी मारून जमिनीचा पृष्ठभाग समपातळीत आणावा, म्हणजे शेतात सगळीकडे पाण्याची पातळी सारखी ठेवता येते. पुनर्लावणी केलेल्या भातात पाण्याचा निचरा करून उगवणपूर्व तणनाशकाचा वापर करावा. अलीकडे कोकणात पेरभात किंवा टोकण पद्धतीनं भात पेरणी काही शेतकरी करू लागलेत. अशा शेतात चिखळणी करून पुनर्लागवड केलेल्या शेतापेक्षा तणांचा प्रादुर्भाव वाढतो. त्या ठिकाणीही पेरणी किंवा टोकण केल्यानंतर पहिल्या पावसाबरोबर आत्ताच सांगितलेली तणनाशकं यांचा वापर उगवणपूर्व करावा. या व्यतिरिक्त उगवणपूर्व तणनाशक म्हणून ऑक्झीफ्युरोफेन 23.5% क्रियाशील घटक याप्रमाणे हेक्टरी 300 ग्रॅम क्रियाशील घटक या प्रमाणात हे तणनाशक हेक्टरी 500 लिटर पाणी घेऊन फवारणी करावी किंवा पेरणीनंतर 20 आणि 40 दिवसांनी बेडणी करावी. शेतात रुंदपानी तणांचा प्रादुर्भाव असल्यास 2.4°D 80% WP 5 ते 6 ग्रॅम तसंच 6 लिटर पाणी या द्रावणाची फवारणी तणांवर रोखून शेतावर करावी. याशिवाय भाताचं एकच पीक घेतलं जाणाऱ्या बहुतांशी भागात खरीप भाताची कापणी झाल्याबरोबर वापसावस्थेत नांगरट केल्यास पुढच्या हंगामातील तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. दक्षिण कोकण किनारपट्टी विभागात पेरभातातील प्रभावी आणि किफायतशीर तण नियंत्रणासाठी आणि त्यानुरूप अधिक उत्पादकतेसाठी उगवणपूर्व तणनाशक ऑक्सीफ्ल्युरोफेन हेक्टरी 200 ग्रॅम क्रियाशील घटक प्रति हेक्टरी या प्रमाणात फवारावं किंवा आवश्यकतेनुसार पीक पेरणीनंतर 20 आणि 40 दिवसांनी बेडणी करावी. भाताला बरेच शेतकरी रासायनिक खतं फोकून देतात, त्यामुळे तणांचा उपद्रव वाढतो आणि परिसरातील पाण्याचे स्रोत दूषित होतात. म्हणूनच अशी खतं गोळ्यांच्या स्वरूपात जमिनीत 5 सेंटीमीटर खोलीवर दिली तर तणांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि दिलेल्या खतांची उत्पादक कार्यक्षमता वाढते आणि आपले जलस्रोतही स्वच्छ राहतात. तेव्हा मंडळी, अशा पद्धतीने भात पिकातील तणांचं नियंत्रण आपण करू शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत, तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलत. आजच्या कार्यक्रमात भात पिकातील तणांचं व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं रुचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या शेवटच्या भागात आपण त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी आहार, स्वच्छता आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याचे महत्त्व जाणून घेऊया. श्रोते हो, आयुर्वेदात एक सुंदर विचार आहे, समतोषाः समाग्निश्च समधातू मलक्रियाः प्रसन्न आत्मेंद्रिय मनाः स्वस्थ इति अभिधीयते. अर्थात स्वस्थ व्यक्ती म्हणजे ज्यांचे तीनही दोष अग्नि तसेच सर्व धातू हे समप्रमाणात असून त्यांच्या मलक्रियाही व्यवस्थित आहेत.

0: आणि त्यांचा आत्मा, इंद्रिय आणि मन प्रसन्न अवस्थेत आहे अशा व्यक्तीलाच आयुर्वेदात स्वस्थ किंवा निरोगी असे संबोधले जाते. ऋतूनुसार जगणे म्हणजेच आरोग्य जपणे. प्रत्येक ऋतूमध्ये हवामानात, वातावरणात बदल होत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही दिसून येतो. पावसाळ्यात अर्थात वर्षा ऋतूमध्ये दमट हवामान असते, त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या त्वचा आणि केसांवरही दिसून येतो. म्हणून पावसाळ्याचे हवामान बघून आपण आपली दिनचर्या पाळली तर आरोग्य निश्चितच चांगले राहते. आयुर्वेद सांगतो की बाह्य सौंदर्याची सुरुवात अंतर्गत आरोग्यापासून होते. पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते, यामुळे या काळात गरम, ताजे आणि सहज पचणारे अन्न खाणे आवश्यक आहे. मुगाचे वरण, गाईचे तूप, भात, भाज्या, सूप यांचा समावेश करावा. बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ यांचा वापर टाळावा. तसेच पावसाळ्यात पालेभाज्यांचा वापरही कमी करावा, कारण त्या जमिनीलगत वाढणाऱ्या असल्यामुळे त्यांच्या मुळांना बरीचशी माती लागलेली असू शकते आणि त्यामुळे जंतुसंसर्ग होऊ शकतो. पावसाळ्यात पिण्याचे पाणी उकळून कोमट केलेले पाणी पिण्याची सवय लावावी. पाणी उकळताना त्यात सुंठ घालून उकळले तर अधिक फायद्याचे ठरते. रात्री पुरेशी झोप घ्यावी. योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. ताणतणाव कमी झाल्यास अनेक समस्या नियंत्रणात येतात. काही योगासने आणि प्राणायाम यामुळे रक्ताभिसरण सुधारते, त्यामुळे त्वचेचे आणि केसांचे आरोग्य उत्तम राहते. स्वच्छतेच्या बाबतीत काही साधे नियम खूप महत्वाचे आहेत. पावसात अधिक काळ भिजू नये. भिजल्यास स्वच्छ पाण्याने आंघोळ करून ओले कपडे लगेच बदलावेत. टॉवेल, कंगवा वैयक्तिक वापराचे ठेवावेत. त्वचा आणि टाळू कोरडी ठेवावी. तसेच पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवावे. वारंवार होणारे मुरूम, त्वचेवरील संसर्ग, तीव्र केस गळती आणि कोंडा असल्यास तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते, आजाराचे कारणही वेगळे असते आणि आयुर्वेदात उपचारही प्रकृतीनुसार मूळ कारण शोधून त्यावर केले जातात. निसर्गाशी जुळवून घेणे, योग्य आहार, विहार, ऋतुचर्या आणि स्वच्छता पाळणे हीच पावसाळ्यात त्वचा आणि केस निरोगी ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. लक्षात ठेवा, त्वचा आणि केसांचे आरोग्य हे केवळ बाह्य सौंदर्य नसून संपूर्ण आरोग्याचे प्रतिबिंब आहे. म्हणून फक्त महागडे केमिकल युक्त क्रीम्स, शॅम्पू वापरण्यापेक्षा शरीराच्या आंतरिक आरोग्याकडे लक्ष दिले तर संपूर्ण शरीर निरोगी राहते. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. दुपारचे 2:10 झालेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
2: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे. पर्यावरणपूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत आवचट यांच्याकडून ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत. या चौथ्या आणि शेवटच्या भागात अवचटजी आपलं स्वागत.
3: रामकृष्णहरी.
2: रामकृष्णहरी. अवचट सर, तुम्ही म्हणलात की गेली 13 वर्ष तुम्ही हा सगळा उपक्रम राबवताय. निसर्ग वारी ही खऱ्या अर्थाने कशी व्हावी यासाठी तुमचा प्रयत्न चालू आहे. यासाठी तुम्ही तुमच्याकडनं उपाय करताय, पण त्याचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय आणि हा प्रतिसाद मिळत असताना तुम्हाला तुमच्या संस्थेव्यतिरिक्त आणखीन कोणाकोणाची मदत होतीये मला या भागात सांगा.
3: खरं तर हा विषय जो सुरू झाला, आमचं सगळं कुटुंब जे आहे ते वारकरी संप्रदायातलं, म्हणजे परंपरेनं आमच्या घरात वारी चालत आलेली आहे. माझ्या वडिलांनी 78 वर्षापर्यंत पायी वारी केली.

0: आणि ज्यावेळेस ते थकले त्यावेळेस मी त्यांना सहाय्यभूत व्हावं म्हणून वारीत जायला सुरुवात केली. ते गेले पण जाताना एक गोष्ट सांगून गेले की तू आयुष्यात किती मोठा होशील काही करशील पण वारी सोडू नको. आणि मग माझी वारी सुरू राहिली आणि मग त्यावेळेस माझ्या डोक्यात हा विषय आला की अरे एवढा जो अविघटनशील कचरा गोळा होतो या कचऱ्याचं होतं काय. आणि मग त्या दृष्टीनं सगळा अभ्यास केला आणि लक्षात आलं की ही समस्या मोठी आहे आणि या समस्येवर आपण काम करायचं. आणि मग सुरुवातीला अगदी 10-15 लोकांनी सुरू केलेलं काम
1: बरोबर
0: आज ही एक खूप मोठी लोकचळवळ बनलेली आहे. याच्यामध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात जे सहकार्य लाभलेलं आहे ते म्हणजे आळंदी देवस्थान, देहू देवस्थान, पंढरपूर देवस्थान, त्याचबरोबर या वारी मार्गावर असणारी तिन्ही विद्यापीठं, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ. सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्या दिंड्यांमधले कीर्तनकार, प्रवचनकार, या दिंड्यांचे दिंडी चालक, दिंडी मालक, दिंडी व्यवस्थापक, सर्वात मोठ्या प्रमाणावर जे अन्नदान करतात ते सगळे अन्नदाते या वारी मार्गावर ज्या कुठल्या संस्था आहेत गावागावांमध्ये पर्यावरणाच्या विषयात काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्था, काही व्यक्तिगतरित्या काम करणारी जी लोक आहेत ती लोक, आणि मोठ्या प्रमाणात एका अर्थानं की ज्यांना ज्यांना माऊली आणि पांडुरंगाविषयी मनामध्ये आत्मीयता आहे,
1: बरोबर
0: श्रद्धा आहे, ती सगळी लोक या सगळ्या विषयामध्ये आम्हाला सहकार्य करतायत, आमच्या बरोबर काम करतायत, आम्हाला सर्व प्रकारची मदत करतायत.
1: बरोबर.
0: म्हणून एका अर्थानं हे आमच्या संस्थेचं असं काम राहिलेलं नाहीये. एका अर्थानं
1: तुम्ही म्हणत तसं लोकचळवळ झाली,
0: लोकचळवळ झाली आणि कुठेतरी माऊलीच्या मनामध्ये होतं.
1: बरोबर.
0: की वारीमध्ये या ज्या काही गोष्टी नको आहेत त्या गोष्टींचा शिरकाव झालेला आहे.
1: बरोबर.
0: तो शिरकाव निघून जावा. त्यामुळे एका अर्थानं माऊलीच्या आशीर्वादानं आम्ही हे सगळं एवढं मोठं काम उभं करू शकलो.
1: बरोबर.
0: कारण माऊलीचे आशीर्वाद आहेत म्हणूनच आम्ही या विषयात इतक्या लोकांपर्यंत पोहोचू शकलो आणि इतक्या लोकांचं सहकार्य आम्हाला मिळालं.
1: बरोबर. मला वाटतं अवचट सर, महाराष्ट्र शासनाची ही जर निर्मल वारी असेल तर तुम्ही निसर्ग वारी सुरू केलेली आहे आणि निसर्ग सांभाळत सांभाळत आपल्याला पर्यावरण पूरक पंढरीची वारी कशी होईल यासाठीचे तुमचे प्रयत्न आता कुठेतरी फळाला येत आहेत, आकार घेत आहेत, हे सगळ्यांसाठी अतिशय चांगलं आहे. अशी जर वारी सुरू राहिली तर वारीतल्या वारकऱ्यांची संख्या, भक्तांची संख्या वाढत राहील. ही लोकचळवळ उभी जी राहती आहे ती आणखीन पसरत जाईल आणि खऱ्या अर्थाने पांडुरंगापर्यंत हा जो सुगंध आहे या वारीतला, भक्तीचा सुगंध असेल, परिसर स्वच्छ ठेवत ठेवत वारी पुढे जाते तर हे निश्चितच स्वागतार्ह गोष्ट आहे. तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुमच्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या संस्था आणि व्यक्ती ज्या आहेत त्यांनाही शुभेच्छा आहेत. तुम्ही आकाशवाणीच्या माध्यमातून ही निसर्गवारी कशा पद्धतीने होती आहे आणि तुमचे कसे प्रयत्न सुरू आहेत याबद्दल सविस्तर अशी माहिती दिली या चार भागातनं, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. या वर्षीच्या वारीसाठी शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद.
0: रामकृष्ण हरी.
1: श्रोती हो, ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोतेह, यानंतर ठीक 2:15 आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या दोपहर समाचार या हिंदीतून बातम्या.
3: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं फरहत नाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने योग्यकर्ता में यूनेस्को के विश्व धरोहर स्थल प्रामानंद मंदिर में पूजा अर्चना की. कहा, मंदिर के संरक्षण में भारत की भागीदारी दोनों देशों की साझा सांस्कृतिक विरासत को दर्शाती है. प्रधानमंत्री मोदी की इंडोनेशिया यात्रा संपन्न. तीसरे भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर सम्मेलन में भाग लेने के लिए ऑस्ट्रेलिया रवाना. महिलाओं के सशक्तिकरण और सतत विकास के क्षेत्र में सहयोग को मजबूत करने के लिए कोची में ब्रिक्स देशों की महिला मंत्रियों की 2 दिवसीय बैठक शुरू. गृहमंत्री अमित शाह ने बाढ़ प्रभावित राज्यों के मुख्यमंत्रियों से बात कर केंद्र की ओर से हर संभव मदद का आश्वासन दिया. देश के मध्य और पूर्वी हिस्सों में मूसलाधार वर्षा और आंधी तूफान का अनुमान. अमेरिका के हमलों के बाद ईरान ने बहरीन और कुवैत में अमेरिकी सैन्य ठिकानों को निशाना बनाया. वैश्विक स्तर पर तेल की कीमतों में 2% से अधिक की बढ़ोतरी. और फीफा विश्व कप में स्विट्जरलैंड ने पेनल्टी शूटआउट में कोलंबिया को 4-3 से हराया. क्वार्टर फाइनल में अर्जेंटीना से मुकाबला होगा. अब समाचार विस्तार से. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज

0: गायत्री गोखले यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती अभिजित जायदे यांनी आणि हार्मोनियम साथ होती मीनल नांदेडकर यांची. ही पुणे केंद्राची निर्मिती होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: श्रोते हो, दुपारचे 3 वाजतात. थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या. ठीक 3 वाजता.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. लोककला प्रोत्साहन योजनेत नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टीचा समावेश. देशभरात कालपर्यंत 351,00,000 हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधं आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. आणि राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. मुंबईमध्ये एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारने केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत, असं ते म्हणाले. कोकणात काही ठिकाणी परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिक निधी वितरित केला आहे, असंही त्यांनी सांगितलं. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षात पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं

तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी दिली. मुंबई जेजे आणि केईएम रुग्णालयात 2-3 मशीनद्वारे चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल, असं ते म्हणाले. शवविच्छेदकांची रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण करू, असं आश्वासनही त्यांनी दिलं. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 5,150 बस भाड्याने करण्याचं कंत्राट महामंडळानं दिलं आहे. त्यातल्या 907 बस वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कुठल्याही भागात पुरवण्यासाठी एसटी बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचं ते म्हणाले. एप्रिल 2024 ते जानेवारी 2026 दरम्यान 4,281 अपघात झाले. या प्रकरणी नियमानुसार चालकांवर कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. आतापर्यंत 67 लाख नागरिकांनी एनसीएमसी कार्ड काढल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे नमनखेळ, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10 लाख रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. मुंबई शहरात 2025-26 या 1 वर्षात 855 झाडं पडल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली. या भागातल्या सर्व झाडांचं जोखीम मूल्यांकन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका वृक्षतज्ञ कंपनीची नियुक्ती केली असून वांद्रे भागात 5,000 झाडांवर प्रायोगिक तत्वावर त्यांचं काम सुरू आहे. या संस्थेचा अहवाल 6 महिन्यात मिळाल्यानंतर त्यानुसार इतर ठिकाणी उपाययोजना करू, असं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय या सर्व कामावर लक्ष ठेवणं, आयत्यावेळी उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या उद्यान विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश संबंधितांना दिले जातील, असंही मिसाळ म्हणाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यंदाच्या पावसाळ्यात एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनं तयारी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चौहान यांनी सांगितलं की गेले काही दिवस देशभरात जोरदार पाऊस होत असून पाणी टंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 झाली आहे. कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा पेरणी क्षेत्र 442 लाख हेक्टर आहे. मोसमी पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी मका, बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं, असं आवाहन कृषी मंत्र्यांनी केलं. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या 42 झाली आहे. राजधानी मुंबईत पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणची धरणं संततधार पावसामुळे भरून वाहू लागली आहेत. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल, असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे, मात्र वातावरण अद्याप ढगाळ आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 43.7 मिलीमीटर पाऊस पडला. जून महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 14.39% पाऊस झाला होता, मात्र त्यानंतर पावसाने जोर धरल्यामुळे आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 36.26% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत 37.39 मिलीमीटर पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसांमधल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या 71 धरणांपैकी 21 हून अधिक धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत.

0: पालघर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून तिथलं जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेलं नाही. जिल्ह्यातल्या सर्व शाळा तसंच महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा ते वसई स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं डहाणू वसई मार्गावर उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीनं चालत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव नालासोपारा ते वसई दरम्यान गाड्यांचा वेग ताशी 10 किलोमीटर इतका मर्यादित करण्यात आला आहे. नाशिक शहरासह इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ तसंच सुरगाणा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक शहराच्या अनेक भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी गडाच्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हे मंदिर गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या आपत्कालीन परिस्थितीमुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आजही रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून आज सकाळी 9 वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात 12,620 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावं तसंच नदीपात्रातलं साहित्य आणि जनावरं तत्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. पावसाचं प्रमाण कायम राहिल्यास विसर्गात टप्प्याटप्प्यानं आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यातल्या अकोला हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर तोंडगाव इथं असलेला टोलनाका जप्त करण्याचे आदेश वाशिम जिल्हा न्यायालयाने काल दिले आहेत. या टोलनाक्यावर रोज लाखो रुपयांची उलाढाल होते. वाशिम वळण रस्त्यासाठी एका शेतकरी कुटुंबाची जमीन घेतल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोट्यवधींचा मोबदला ठकवला आहे, त्यामुळे लवादाचा आदेश दुडकावल्यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. मांडूपमधल्या कोकण नगर इथे बीएसटी बसनं काही पादचाऱ्यांसह रस्त्यावरच्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. आज सकाळी झालेल्या दुर्घटनेत वाहनांचं मोठं नुकसान झालं असून एक जण गंभीर जखमी झाला. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तर सोमवारी रात्री वाशी टोलनाक्यावरून जात असताना बस चालकाला अचानक अपस्माराचा तीव्र झटका आल्यामुळे होऊ शकणारा मोठा अपघात वाहकाच्या तत्परतेमुळे आणि समयसूचकतेमुळे टळला. चालत्या बसवरचं नियंत्रण सुटलं, मात्र वाहकानं त्वरित प्रतिसाद देत इतर वाहनं आणि पादचाऱ्यांना धडकण्यापूर्वी बस सुरक्षितपणे थांबवली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. लोककलांना प्रोत्साहन योजनेत नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टीचा समावेश. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधं आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. आणि राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, दुपारचे 3:10 झालेत. अस्मिता वाहिनीची आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या सभेत. दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या। 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। संध्याकाळचे 5 वाजतायत। श्रोते हो, या दुसऱ्या सभेत मी रेडिओ सखी संपदा जोशी आपलं मनःपूर्वक स्वागत करते। सभेच्या सुरुवातीला ऐकूया ठळक घडामोडी मुंबई केंद्रावरून।

0: शुभ संध्या. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 5 वाजता आहेत. आजची आमची दुसरी सभा सुरू होते. सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य शासनानं केंद्र सरकारला सादर केला आहे. मुंबईत 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेतल्या नमनखेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी रंगभूमी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. त्याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या आता 42 झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1,677 अंकांनी खाली आला आणि 76,504 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि 23,882 वर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, संध्याकाळचे 5:02:40 झालेत. श्रोते हो, आजच्या गीतसंध्यामध्ये ऐका हिंदी चित्रपट संगीत.

लता मंगेशकर यांनी गायलेल्या मिली चित्रपटातल्या गीतानं आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली. श्रोते हो, ही गीतरचना होती योगेश यांची, संगीत होतं एस डी बर्मन यांचं. गीतसंध्या कार्यक्रमात आता यानंतर पारसमणी या चित्रपटातलं गाणं ऐका.

पारस मणी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, हे गीत गायलं होतं लता मंगेशकर आणि कमल बारोट यांनी. गीतरचना होती असत भोपाली यांची, संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत होतं यादों की बारात या चित्रपटातलं. मजरूह सुलतानपुरी यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली राहुल देव बर्मन यांनी.
1: श्रोते हो, शुक्रवार 10 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका पर्यावरण संरक्षणात पाण्याचं महत्व याविषयी श्रीकृष्ण लांडे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
2: आपलं पर्यावरण जे आहे ते बनलेलं आहे पृथ्वी, आप, तेज, वायू, गगन.
1: बरोबर,
2: आप फार महत्वाचं आहे.
1: तेव्हा नक्की ऐका शुक्रवारी 10 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz तसंच 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
0: गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

दाग या चित्रपटातली साहिर लुधियानवी यांची ही गीतरचना गायली किशोर कुमार यांनी. या गीताला संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: आशा भोसले, अमित कुमार आणि किशोर कुमार यांनी गायलेलं कस्मे वादे या चित्रपटातलं गुलशन बावरा यांचं गीत आपण ऐकलं. गीत संगीतकार होते आर डी बर्मन.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 9 जुलैला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत युवा संगीतकार आणि गायिका राधिका भिडे हिची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
2: कुठ चमावना हाती भिगावना ऐकत नाही.

तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 9 जुलैला सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.

लता मंगेशकर यांनी गायलेलं नक्ष लालपुरी यांचं हे गीत होतं खानदान चित्रपटातलं. संगीतकार होते खय्याम. गीतसंध्या हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता यानंतर 5:30 वाजता युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात स्टेट युन या सदरात आषाढी वारी 2026 निमित्त खास कार्यक्रम वारी आणि संत साहित्य तरुणाईचा नवा दृष्टिकोन. युववाणी मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात आषाढी वारी 2026 निमित्त खास कार्यक्रम वारी आणि संत साहित्य तरुणाईचा नवा दृष्टिकोन. या कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केलं आहे स्वरदा रानडे यांनी, तर निर्मिती सहाय्य आहे स्वराली गायकवाड यांचं. सादर करते धीरज केदारी.
1: रामकृष्ण हरी मित्रांनो, युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात मी स्वरदा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. गरुडाचे वारिके कासे पितांबर, सावळे मनोहर कै देखेन, बरवया बरवंटा घन मेघ सावळा, वैजयंती माळा गळा शोभे. अर्थात गरुड ध्वजधारी विठ्ठलाने कमरेला पितांबर नेसलाय. त्याचे सावळे मन मोहून टाकणारे रूप कधी पाहायला मिळेल? विठुरायाचे रूप दाटून आलेल्या काळ्या मेघांसारखेच सावळे आणि अत्यंत सुंदर. त्याच्या गळ्यातील वैजयंतीची माळ सौंदर्यात अधिकच भर घालते. ह्या दिव्य रूपाचे दर्शन घेण्याची ओढ मला लागलीय. तुकोबांनी विठ्ठलाला भेटण्याची तीव्र इच्छा या ओळींमध्ये अगदी सुंदररित्या गुंफलेली आहे. आज आपण सगळेच ह्याच मनस्थितीत आहोत, कारण आजपासून सुरू होतोय संस्कृती आणि मानवतेचा अनोखा संगम, अनोखा प्रवास, वारी. याच निमित्ताने आज आपण युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात वारी आणि संत साहित्याबाबत

बाबत आजच्या युवकांचा दृष्टिकोन कसा आहे या गोष्टीचा उहापोह करणार आहोत. मित्रांनो, वारी म्हणजे महाराष्ट्रातील अनेक गावांमधून, खेड्यांमधून सुरू होऊन पंढरपूर येथे संपन्न होणारी एक सामुदायिक पदयात्राच. ही वारी आषाढ आणि कार्तिक शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळेस होते. आळंदीवरून ज्ञानदेवांच्या आणि देहूवरून तुकोबारायांच्या पादुका पालखीत विराजमान करून ती पालखी रथातून पंढरपूरकडे मार्गस्थ होते. अनेक संतांच्या पादुका, दिंड्या ह्या वारीत सहभागी होऊन एकत्रितपणे पंढरपूरकडे प्रस्थान करतात. वारकरी संप्रदायात लहान मोठा असा कोणताच भेदभाव नसतो, म्हणूनच सगळेजण एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात. वारीत भक्तीने उधाणलेला हा वारकऱ्यांचा महासागर चंद्रभागेतीरी वसलेल्या विठ्ठलाच्या चरणी शांत होतो. ही वारीची परंपरा शतकानुशतके अशीच प्रवाही आहे. मित्रांनो, तसं बघायला गेलं तर वारीची मुहूर्तमेढ 13व्या शतकाच्याही आधी रुजलेली आढळते. नंतर ह्या संत महंतांनी ही परंपरा, हा वारसा अविरतपणे चालू ठेवलाय. वारीला सोहळ्याचे रूप मिळाले ते 16व्या शतकात. तुकारामांचे चिरंजीव नारायण बाबा यांनी ज्ञानोबा, तुकोबांच्या पादुका पंढरपुरी नेण्याचे ठरवले. तेव्हापासून ही वारीची परंपरा अखंडित सुरू आहे. तुकोबांनी म्हणून ठेवलंय, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. अर्थात शब्द हेच खरे धन आहे आणि ह्याच शस्त्राने आता समाज प्रबोधन करणे अधिक गरजेचे आहे. संत साहित्य हे दूरवर पसरलेल्या महासागरासारखंच व्यापून घेणारं आणि तितकंच खोलही. उंजळभर जरी साहित्य अभ्यासायचं झालं तरी आयुष्य वेचावं लागेल हे मात्र खरं. मित्रांनो, आज 21व्या शतकात सुद्धा आपण संत साहित्याकडे तितक्याच आत्मीयतेने बघतो. त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती, भाषा वेगळी होती, तरीही आज जे प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतात तेच प्रश्न या संतांनाही त्या काळी पडलेच की. आणि त्यांना जी उत्तरं मिळाली ते ती आता आपल्यापर्यंत पोहोचवतात. आपल्याला कळेल, उमजेल अशा भाषेत ही संत मंडळी आपल्याशी संवाद साधतात. हेच बघा ना, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. म्हणजेच ज्याला हे संपूर्ण विश्व हेच आपले घर वाटते तो सर्वांशी एकरूप होतो. हेच तर संत साहित्याचं वैशिष्ट्य आहे. समतेचा संदेश, मानवतावादी दृष्टिकोन, समाज प्रबोधन, अध्यात्म आणि व्यवहार यातील समन्वय ह्या संतांनी आपल्याला अगदी उत्तमरित्या सांगितलंय. परंतु हे सर्व साहित्य 13व्या 16व्या शतकातलंय, तरीही आजही आपल्याला ते तितकंच रिलेटेबल वाटतं. कारण आपल्याला समजेल अशा पद्धतीने कधी आदेश करत, कधी कान पिळत, कधी उपरोध करत या संतांनी त्यांचं म्हणणं आपल्याला समजावलंय. मित्रांनो, आजच्या स्पर्धेच्या युगात आजच्या युवकांना देखील हे साहित्य तितकंच मार्गदर्शक ठरतं. या साहित्यातून आजच्या प्रश्नांची अचूक उत्तरं कदाचित नाही मिळणार, पण ती शोधायचा मार्ग नक्कीच सापडेल. आजच्या धावपळीच्या, ताणतणावाच्या वातावरणात ह्या जगात जगताना आपण रोजच अनेक चिंता, नैराश्य ह्याला तोंड देत असतो. ह्या सगळ्या गराड्यात आपलं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणं हे अधिक गरजेचं आहे. संतांचे अभंग, त्यांच्या रचना आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला देतात. त्याने तणावाचं ओझं नाही कमी होणार, पण ते झेलण्याची ताकद मात्र नक्कीच येते. रामदास स्वामींनी सांगितलं आहेच, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे. यश जर हवे असेल तर कृती आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे.
स्पर्धेच्या जगात टिकून राहणं

अधिक महत्वाचं आहे. त्यासाठी संत साहित्य नक्कीच प्रेरणादायी ठरतं. नुसतंच संतांचं साहित्य नाही, तर या सगळ्या संतांचं आयुष्य, त्यांनी केलेल्या पंढरपूरच्या वाऱ्या, त्यांचे जीवनानुभव, हे सगळंच आपल्याला खूप काही शिकवून जातं. वारी कायमच प्रत्येकाला जीवनानुभव देऊन संस्कारांनी समृद्ध करते. वारकरी परंपरा किंवा वारकरी संप्रदाय हा समता, भक्ती, शिस्त, सेवा, बंधुभाव या मूल्यांच्या आधारावर विस्तारलेला आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे इथे सर्वजण एकमेकांचे माऊली होतात. जातपात, धर्मभेद, पद, संपत्ती, वर्ण ह्यासारख्या दुय्यम गोष्टींना बाजूला सारून समोरच्याकडे माणूस म्हणून बघतात. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. वारी ही मी पासून आपण होण्यापर्यंतचा प्रवास आहे. समाजाला जर प्रगतीच्या दिशेने पुढे घेऊन जायचं असेल, तर एकमेकांसोबत स्पर्धा करण्यापेक्षा सहकार्य करणं जास्त महत्वाचं आहे. आज स्वतःला जगासमोर सिद्ध करण्यासाठी आधी या गरार्ड्यात टिकून राहणं गरजेचं आहे, आणि ह्यासाठी चिकाटी आणि ध्येयनिष्ठा हेच केंद्रबिंदू. सातत्य ह्या साऱ्याचा पाया आहे. जसं ऊन, वारा, पाऊस ह्याला न जुमानता त्याचा आनंद घेत घेत वारकरी विठ्ठलाला भेटण्याच्या ध्येयानं पंढरपूरकडे चालतात, अगदी तसंच आपणही संकटांचं वादळ झेलून यशाची पंढरी गाठायचा प्रयत्न दररोज करत असतो. ते म्हणतात ना, यश हे एकट्याचं कधीही नसतं, त्यामागे अनेक हातांचे कष्ट असतात. तसंच वारी व्यवस्थित पार पडण्यासाठी अनेक जण दिवस रात्र एक करतात. वारकऱ्यांची व्यवस्था, अन्नपाणी, राहण्याची सोय, वैद्यकीय सेवा या सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यायला ते धडपड करत असतात. तेव्हाही कोणताच भेदभाव होत नाही, बर का? प्रत्येकाला माणुसकीच्या नात्याने निस्वार्थपणे सेवा पुरवली जाते, आणि वारकरी देखील कोणतीही तक्रार न करता त्याचा मनमुराद आनंद घेतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. सेवा हीच खरी भक्ती आहे. ह्या तत्वावर संपूर्ण वारी आनंदात पार पडते. वारी ही पायांची नव्हे तर विचारांची यात्रा आहे. आयुष्यातील हरवलेला समतोल शोधण्यासाठी वारी अधिक आवश्यक ठरते. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात तरुणाई अनेक आव्हानांना सामोरी जाते. करिअरची धडपड आहे, मानसिक ताण आहे, एकाकीपणा, सोशल मीडियाचे आभासी जग आणि मूल्यांचा होत असलेला ऱ्हास, या पार्श्वभूमीवर वारी तरुणांना आयुष्याचा खरा अर्थ शिकवणारी एक संस्कार यात्राच ठरते. त्यामुळेच गेल्या काही वर्षात वारीत सहभागी होणाऱ्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसते. आज तंत्रज्ञानामुळे आपण सगळेच एकमेकांच्या खूप जवळ आलोय. सोशल मीडियामुळे नकळतपणे आपण जोडले गेलोय. अनेक तरुण मुलं वारीतील अनुभव, अभंग, कीर्तन, सांस्कृतिक परंपरा समाज माध्यमांच्या आधाराने सर्वदूर पसरवतात. त्यामुळे वारीचा संदेश अधिक मोठ्या आणि व्यापक पातळीवर पोहोचलेला आहे. अनेक तरुण मंडळी वारीत सेवा कार्य करतात, वैद्यकीय मदत देतात, स्वच्छता मोहिमा राबवतात, तसंच अभंग कीर्तनाद्वारे संत विचारांचा प्रसार करतात. या साऱ्यामुळे वारीची परंपरा नव्या पिढीपर्यंत अगदी प्रभावीपणे पोहोचते. यातच आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे तरुण फोटोग्राफर्सचा. वारीचे, वारकऱ्यांचे फोटोग्राफ्स, ड्रोनच्या सहाय्याने केलेले व्हिडिओ शूटिंग्स, यामुळे वारीचं महात्म्य, तिचं सौंदर्य, तिचे ॲस्थेटिक्स अगदी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. वारी ही प्रत्येकालाच नेतृत्व, शिस्त, सामूहिक आयुष्याचे धडे देते. हजारो लोकांसोबत चालताना
वेळेचे नियोजन

जबाबदारीची जाणीव, सहकार्य, संयम या गुणांचा विकास होतो. मॅनेजमेंट स्किल्स सारख्या अनेक गोष्टी प्रत्यक्षात वारीत अनुभवता येतात. आधुनिकतेची कास धरतानाच संतांच्या विचारांशी नाळ जोडणारी तरुणाई महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची खरी वारसदार ठरते. मित्रांनो, वारी ही वैष्णवांचा मेळा म्हणून ओळखली जाते. ह्याला दुजोरा देतात त्या वेगवेगळ्या संस्था, एनजीओज, जे वारकऱ्यांसाठी दिवस रात्र काम करतात. जागोजागी पाण्याची उपलब्धता, चहा नाश्त्याची सोय, वैद्यकीय सेवा, पोलीस फोर्स या सगळ्यांमुळेच वारी जितकी आध्यात्मिक होते तितकीच शिस्तबद्ध आणि प्रगतशील देखील बनते. अनेक तास सतत चालल्यामुळे अंगात उष्णता निर्माण होते. पूर्वीच्या काळी काशाची किंवा तांब्याची वाटी भांडी पायांवर घासून उष्णता कमी केली जायची. आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे या सोयीचा उपभोग वारकऱ्यांना वारीत अगदी सहजरित्या घेता येतो. प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात, तसंच आजच्या काळातील तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मोबाईल फोन्स याचा योग्य आणि पुरेसा वापरही करता येतोच की. आता पूर्वीच्या काळी मोबाईल फोन्स नसल्यामुळे एकमेकांशी संपर्क नसायचा. सगळ्या पालख्या, दिंड्या आपापल्या मार्गानं पुढे निघायच्या, परंतु कोण कुठपर्यंत आला आहे, कुठे काही अडचण आलीये का हे कधीच समजायचं नाही. पण आज मोबाईल फोन्समुळे पहिल्या पालखी दिंडी प्रमुखापासून ते अगदी शेवटच्या दिंडी प्रमुखापर्यंत सगळेच एकमेकांच्या संपर्कात असतात. ह्यात काही वेळेस वॉकी टॉकीचाही वापर केला जातो. कुठे काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवलीच तर लगेच वैद्यकीय सेवा तात्काळ पुरवता येते. त्यासाठी डॉक्टरांची मोठी टीम तिथे उपस्थित असते, ॲम्ब्युलन्स असते. ह्या साऱ्याची उत्तम सोय वारीत हल्ली केली जाते. हे सगळं सुरळीत पार पडण्यासाठी पोलिसांची मोठी तुकडी कार्यरत असते. कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी ह्या पोलिसांवरती आहे. या सगळ्यांच्या कष्टांमुळेच वारी निर्विघ्नपणे पार पडते. मित्रांनो, मी बोलता बोलता संत साहित्याचा उल्लेख केला होता. ते साहित्य लिहिलं गेलं होतं 13व्या 16व्या शतकात. आज आपण जसं प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड ठेवतो तसं त्या काळात करणं अशक्यच. पण जसं जमेल तसं त्या काळातील संतांनी, लोकांनी हे साहित्य, ह्या रचना, हे अभंग, ओव्या जतन करून ठेवल्यात. काही साहित्य लिखित स्वरूपात आहे तर काही रचना, श्लोक, अभंग पिढ्यानपिढ्या मौखिक पद्धतीने म्हणजेच ओरल ट्रेडिशनने आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आजही हे सगळं साहित्य आपण वाचू शकतो, समजून घेऊ शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो. हे साहित्य आता आपल्याला ऑनलाईन इंटरनेटवर देखील उपलब्ध आहे. एवढंच नाही तर हे सगळं साहित्य ई बुक्स, ऑडिओ बुक्स, पॉडकास्ट अशा समाज माध्यमांद्वारे जगभरात नवीन पिढीपर्यंत पोहोचतंय. संत विचारांचा प्रसार आणि प्रचार याला तंत्रज्ञानाची खूप चांगली जोड मिळाली. तंत्रज्ञान आपल्याला वेग देतं तर संत साहित्य योग्य दिशा देतं. यांचा समन्वय म्हणजेच डिजिटल युगातील संत साहित्य. मित्रांनो, वारी ही केवळ वारकरी संप्रदायातील लोकांचा मेळावा नसून संपूर्ण मानव जातीने एकत्र येऊन साजरा केला जाणारा अध्यात्माचा सोहळा आहे. ज्याच्या मनात भक्तिभाव आहे, ज्याला सेवा करायची इच्छा आहे, त्या सर्वांना वारी तिच्यात सामावून घेते. शेकडो वर्षांपासून समता, बंधुत्व, सेवा, मानवता या मूल्यांचा प्रसार वारीतून केला जातो. यातून सामाजिक संदेश पोहोचवण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न असतो. पुढच्या पिढीपर्यंत, युवकांपर्यंत हे संस्कार, ही शिकवण, ही मूल्य

हे सगळं पोहोचवायची एक सामाजिक जबाबदारी, एक बांधिलकी आपल्या सगळ्यांवरच आहे. आणि ह्या संस्कारांची गरज आजच्या युवकांना, आजच्या पिढीला अधिक आहे हे आपण सगळेच जाणतो. मित्रांनो, वारी ही फक्त धार्मिक परंपरा नसून समाज परिवर्तनाची एक प्रभावी चळवळ आहे. ही अखंडित चालणारी वारीची परंपरा तेव्हाही चालू होती जेव्हा हे संपूर्ण जग बंद पडायला आलं होतं, अर्थात कोविडच्या वेळेस. त्या वेळेसची परिस्थिती आपण सगळेच जाणतो. जमावबंदीचे नियम पाळून शासनाच्या मदतीने पायी नाही तर बसमधून वारी निघाली होती. त्या वर्षी देखील ज्ञानोबा, तुकोबांच्या आणि इतर सर्व संतांच्या पादुका पंढरपुरी पांडुरंगाला भेटायला गेल्याच. सर्व संकटांवर मात करून त्या वर्षी देखील वारी निर्विघ्नपणे पार पडली. अखेर भक्ताला त्याच्या देवाला भेटण्यापासून नियती देखील रोखू शकत नाही याचा साक्षात्कार आपल्या सगळ्यांनाच झाला. ते म्हणतात ते अगदी खरंय, वाट दावी तया न लगे रुसावे, वाट दावी तया न लगे रुसावे, अतत्यायी जीवे नाश पावे. जो योग्य वाट दाखवतो त्यावर कधीही चिडू नये, रागवू नये, कारण जो चुकीच्या मार्गाने जातो त्याचा नाशच होतो. संतांचं साहित्य देखील असंच आहे, धार्मिक आणि तत्वज्ञान जपणारं, एथिकल, फिलॉसॉफिकल आणि तितकंच प्रॅक्टिकल सुद्धा. निंब दिला रोग तुटाया अंतरी, निंब दिला रोग तुटाया अंतरी, पोभाळीता वरी अंतचरे. निंबासारखं कडू औषध रोग जावा म्हणून आहे, ते वरवर चोळू नका कारण त्रास आतमध्ये आहे. संतांचे विचार, त्यांचा दृष्टिकोन आत्मसात करायला जरी अवघड असलं तरीही अनेक मानसिक आजारांवरचा तो एक रामबाण उपाय आहे. संतांचं साहित्य वाचून त्याचा अभ्यास करून हाती काहीच येणार नाही, पण जोवर त्यांचं म्हणणं, त्यांचे विचार आपण आत्मसात करत नाही, त्यावर चिंतन मनन होणार नाही, जोवर ते विचार आपल्या डोक्यात आणि मनात रुजणार नाहीत, तोवर त्या संस्कारांची, त्या विचारांची नव्याने पालवी देखील फुटणार नाही. त्यामुळे ही जबाबदारी, हे कर्तव्य आता आपलंच आहे. मित्रांनो, वारीत आपण फक्त पंढरपूरकडे प्रवास करत नसतो तर आपला स्वतःचाही एक वेगळा स्वतंत्र प्रवास चालू असतो. वारीतून मिळणाऱ्या संस्कारांची शेदोरी आपल्या सोबत असते, अनुभव गाठीला असतात ज्यातून आपल्याला आयुष्याकडे बघण्याचा वेगळा आणि नवीन दृष्टिकोन मिळतो. वारीची परंपरा काळानुसार बदलली नाही तर ती प्रत्येक पिढीत नव्याने फुलत राहिली. संतांचे शब्द हे केवळ श्लोक, अभंग नसून आपल्या आयुष्याला दिशा देणारे अमृत आहे. या विचारांचा वारसा सर्वांनी जपावा आणि माणुसकीची ही दिंडी अखंड पुढे चालत राहावी हीच त्या विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.

तर मित्रांनो, युववाणीच्या आजच्या भागातून मी स्वरदा तुमचा निरोप घेते. तत्पूर्वी एक आठवण, युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचवा. यासाठी आमचा एक ईमेल आय डी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आय डी आहे युववाणी एअर पुणे ॲट द रेट जीमेल डॉट कॉम. ईमेल आहे yuvwanaiarpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आय डीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न

जान्हवी प्रभू अरोरा आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं हे गीत होतं मितवा या चित्रपटातलं. गीतरचना होती अश्विनी शेंडे यांची, संगीत होतं निलेश मोहरीर यांचं. गीतबहार कार्यक्रमात आता मिस्टर अँड मिसेस सदाचारी या चित्रपटातलं गाणं.

सागर फडके आणि सायली पंकज यांनी गायलेलं मिस्टर अँड मिसेस सदाचारी या चित्रपटातल्या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: इति वार्ताः।
1: दोनशे 62.47 मीटर अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात श्रोत्यांची आवड जपणारी आकाशवाणी रत्नागिरी, रेडिओ सखी संपदा जोशीसोबत।

श्रोते हो, संध्याकाळचे 6:30 आणि 50 सेकंद झालेत. आता एका रूपरेषा आपल्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या विविध रंगी कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर 6:35 पायी वारी पंढरीची. देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आपण ऐकाल. निर्मिती सहाय्य आणि निवेदन संजय भुजबळ यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते विक्रांत मंडपे. 7 प्रादेशिक बातम्या, 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात गोड्या पाण्यातील मत्स्यपालनातून रोजगाराच्या संधी याविषयी प्राध्यापक कृपेश सावंत यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. कार्यक्रमाचं निवेदन केलंय गायत्री भरणकर यांनी. सादर करते विवेक वानखडे. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून. 7:15 आस्वाद घ्याल नाट्यसंगीताचा. 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9 हे बातमीपत्र. 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय है हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 10:00 रजनी गंधा हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रसाद गुळवणी यांनी गायलेला राग विहंग आम्ही प्रसारित करू. 11:00 हिंदीतून, 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. श्रोते हो, असे आहेत आपले आजचे उर्वरित कार्यक्रम. आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या गुरुवार अर्थात 9 जुलै 2024. पहिल्या सभेत सकाळी 6:05 आजचा सुविचार आणि त्यानंतर मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:40 कृषीवाणीमध्ये पावसाळ्यात शेळ्यांचं व्यवस्थापन याविषयी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 2:00. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात किडनी स्टोन याविषयी डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या संगीता रसपुरे. 6:50 परिसर या कार्यक्रमात ई कचरा आणि धोके याविषयी भावना चौधरी यांचं भाषण. कार्यक्रमाचे सादरकर्ते सचिन लडोळे. श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 6:55 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 ऐकाल दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद. 7:50 अनुरूप विवाह संस्था हे प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 7:55 भावधारा. श्रोते हो, सकाळी 8:40 पायी वारी पंढरीची संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचं वर्णन मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 9:00 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मन धावतया प्रेम फेम युवा संगीतकार आणि गायिका राधिका भिडे यांच्याशी पूर्णिमा साठे यांनी साधलेला संवाद. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. 10:00 शर्विल होमिओपॅथी हा प्रायोजित कार्यक्रम. 10:10 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल. 12:00 पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 12:00 वनिता मंडळ. 1:05 गीतबहार. 1:40 अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके हे कार्यक्रम आपण ऐकाल. तर 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात किरण कामत यांनी गायलेला राग मधुवंती आपण ऐकू शकाल. श्रोते हो, उद्या दुसरी सभा सुरू होईल संध्याकाळी 4:50. यामध्ये सुरुवातीला पायी वारी पंढरीची संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञान

0: ज्ञानेश्वर महाराज पालख्यांचे पुणे येथील आगमन सोहळ्याचं थेट प्रसारण मुंबई केंद्रावरून होईल, आम्ही ते सहक्षेपित करू. 6:50 जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम. 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद, याचं लेखन केलंय दीपक शिंगण यांनी. 7:15 सुगम संगीत ऐकाल. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 कंट्री वाईड. 9:45 इन्साईट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून. 10:00 रजनीगंधा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुमन चौधरी यांनी गायलेला राग सरस्वती आपण ऐकाल. तर श्रोते हो, युती रूपरेषा आपल्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या विविध रंगी कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत पायी वारी पंढरीची.
1: श्रोते हो, आता ऐकूया पायी वारी पंढरीची. देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निर्मिती सहाय्य आणि निवेदन संजय भुजबळ. सादर करते विक्रांत मंडपे.

0: नमस्कार श्रोतो, पालखी सोहळा सुरू होतो तो देहू आणि आळंदीमधून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या प्रस्थानानं आणि दुसऱ्या दिवशी आळंदीतून माऊलींच्या पालखीच्या प्रस्थानापासून. काल दिनांक 7 जुलै रोजी देहूतून दुपारी 2:30 ते 3 दरम्यान संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीनं प्रस्थान ठेवलं. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंगाप्पा बारणे, आमदार महेशदादा लांडगे तसंच युवराज संभाजीराजे छत्रपती आदी मान्यवर प्रशासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी, विविध दिंड्यांसाठी आलेले वारकरी आणि भाविक भक्त उपस्थित होते. गेल्या 2 दिवसाच्या भरपूर पावसाच्या पार्श्वभूमीवर देहूत येणाऱ्या भक्तांची संख्या तुलनेने जरी कमी असली तरी उत्साह भरपूर जाणवत होता. गावाच्या सुरुवातीलाच डाव्या हाताला एका अत्याधुनिक मांडवानं आमचं लक्ष वेधलं. हा मांडव होता मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्राचा. काळाच्या ओघात वारकऱ्यांच्या विविध सेवांसाठी उभारलेल्या या सुविधा केंद्रात निवारा कक्ष आहे, चरणसेवा आहे, आरोग्यदायक सुविधा देण्यात आलेल्या आहेत, हिरकणी कक्षसुद्धा उभारण्यात आलेला आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, महिला स्नानगृहाची व्यवस्था तसंच मोबाईल चार्जिंग स्टेशन अशा विविध सेवा एकाच मांडवात मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आम्ही तिथल्या कर्मचाऱ्यांशी बोललो.
1: नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रियंका घुगे. मी वैद्यकीय अधिकारी सांगून सरकारकडून जर्मन अँगल नावाचा जो संकल्पना आहे त्याच्या अंडर ZP चे CO सर आणि गजानन पाटील सर आणि BDO सरांनी मिळून व्यवस्थित अरेंज केलेलं आहे. आरोग्य बूथला आम्हाला स्पेशली 2 बेड दिलेले आहेत पेशंटसाठी. आम्हाला प्रॉपर मेडिसिन प्रोव्हाइड केलेलं आहे, इमर्जन्सी मेडिसिन सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे.
0: पहिल्यांदाच हा प्रयोग होतोय.
1: इथे असे 2 केंद्र केलेले आहेत देहूमध्ये. महिलांसाठी स्नानगृह सुद्धा केलेले आहे आणि मोबाईलचे चार्जिंग स्टेशन दर पिलर्सला जवळपास 6-6 चार्जिंग स्टेशन एका एका पिलरला दिलेले आहेत.
2: नमस्कार, मी डॉक्टर तेजस शरद महामणी बोलत आहे. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र यामधले आरोग्य सुविधा, खरं आरोग्य सेवाच म्हणेल मी, आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातले डॉक्टर्स मिळून चिरायू फाउंडेशन म्हणून ही संस्था चालू केली. तर त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्यांचे संलग्न होऊन आम्ही त्यांची मदत करायला आम्ही येथे जमलेलो आहे.
3: नमस्कार, माझं नाव निकिता शितोळे, मी सांगलीवरून आली आहे, सांगलीमध्येच कॉलेजला आहे. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रातून आम्ही आता सहाय्यक म्हणून काम करतोय, कारण की पुढं गेल्यानंतर खूप खडतर प्रवास असतो. त्यांचा प्रवास सुखकर आणि सोयीस्कर आणि आरोग्यदायी जावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो.
0: आपण प्रवासाला निघालो की एक शिदोरी घेऊन सोबत चालतो, तर औषधांची शिदोरी तुमच्या सुविधा केंद्रातून त्यांच्यासोबत तुम्ही देता का?
4: नमस्कार, माझं नाव डॉक्टर श्रीकांत बुरांडे. नक्कीच, त्यामध्ये आपण एक किट तयार केलेली आहे. गरजूंना लागणारे जे जे नियमित वापरले जाणारे औषध आहेत, जसं की ORS औषध असून किंवा मग जुलाबाचा किंवा उलटी किंवा अशक्तपणा

0: यासारख्या ताप येणे अशा घटना घडू शकतात. मग ते औषध प्रत्येक त्या किटमध्ये भरलेलं आहे, काहीच अडचण येणार नाहीये.
1: शरण सेवा ही एक सुविधा तुमच्या सुविधा केंद्र
2: ती वारकऱ्यांसाठी जवळपास 400 वगैरे किलोमीटर ते चालणार. मग त्यांना ती सेवे थ्रू आमच्याकडून त्यांना त्यांचे पाय दाबून दिले जाईल, जेणेकरून त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना आम्ही सपोर्ट करू वगैरे. मग मशीन वगैरे आहे, बरं वाटेल त्यांना.
3: नमस्कार, माझे नाव वैशाली केशव गोरे, मी देहू माळवाडी येथे अंगणवाडी कार्यकर्ती आहे. आणि आज हिरकणी कक्षासाठी आमची ड्युटी इथं लावलेली आहे. 3 दिवस आमची ड्युटी आहे. महिला ज्या छोट्या बाळांना बेस्ट फीडिंगसाठी घेऊन येतात, तर त्यांच्यासाठी तो कक्ष तयार केलेला आहे. वेळेवर त्यांनी स्तनपान केले पाहिजे, छान नियोजन इथं केलेले आहे सरकारने.
1: हे सुविधा केंद्र ज्या जागेत उभं आहे ती अगदी मोक्याची जागा, सुरुवातीलाच म्हणाल्याप्रमाणे जे शहराच्या सुरुवातीला बूथ आहेत तिथल्या जागा मालकांविषयी पण बोलत आहोत.
4: नमस्कार, मी संदीप परंडवाल, मी देवड शहर सांस्कृतिक आघाडीचे म्हणजे त्याचा अध्यक्ष आहे, आणि त्याचबरोबर आम्ही परंडवाल बंधू ह्या जागेचे मालक आहोत. तर खरं तर मुख्यमंत्री जे आहेत आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं हा जो उपक्रम राबवण्यात आलेला आहे, की सध्या काय आहे, सध्या खूप मुसळधार पाऊस सध्या महाराष्ट्रभर पडत आहे, अतिशय बिकट परिस्थिती आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये जर्मन हँगरची संकल्पना महाराष्ट्र शासनाने जी आणली ती वारकऱ्यांसाठी अतिशय योग्य, अतिशय सुविधाजन्य अशी आहे. अनेक प्रकारच्या सुविधा या ठिकाणी आहेत, आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्याच बरोबरीनं आम्ही एक छोटेसे खारीचा वाटा उचलणारे आहोत. परंतु इथलं जे स्थानिक प्रशासन आहे, देहू नगरपंचायत आहे, तिथले जे मुख्याधिकारी आहेत कोंडे साहेब असतील, त्याचप्रमाणे आमचे बंधू प्रदीप परंडवाल असतील, योगेश परंडवाल असतील, किंवा डिव्हाइनेस्ट हा परिवार असेल, या सर्वांनी यामध्ये मोठं सहकार्य केलेलं आहे.
1: खरं तर या दिवसात पाऊस पडतोच, पण यावेळी एक वेगळी गरज निर्माण झाली आहे, आणि त्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचं काम हे सुविधा केंद्र करत आहे आपल्या सगळ्यांच्या एकूण सेवेसाठी. वारकऱ्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं खूप खूप आभार. श्रोतो, खरं तर वारी ही परंपरा आहे, आणि परंपरा म्हटलं की अनेक गोष्टी तुम्हाला दरवर्षी तशाच दिसतात, पण निश्चितच आजची वारी थोडी काही कारणानं वेगळी होती आहे. अतिवृष्टीमुळे देहू आणि आळंदीमध्ये वारकऱ्यांची जी संख्या आहे प्रस्थानाच्या दिवशी जी मी म्हणतो आहे ती लक्षणीयरित्या आम्हाला कमी दिसते. या कमी गर्दीचा एकूण या देहू नगरीमध्ये आळंदी नगरीमध्ये कसा परिणाम होतो आहे अशा दृष्टीनं आम्ही काही चाचपणी केली. आमच्यासोबत एक हॉटेल व्यावसायिक आहेत.
5: माझं नाव सौरभ भगत. रस्ते बंद आहेत, प्रत्येक ठिकाणी जाम आहे, घाटात सगळीकडे पाणी असल्यामुळे पब्लिक येऊ शकत नाही.
1: त्याचा कसा परिणाम झाला?
5: तर जर त्या वर्षी कसं पब्लिक असायची मग, आणि आपण जर त्या वर्षी रोज आपलं हॉटेल नित्यनेमानं फक्त जेवण असतं, नाश्ता आपण ठेवत नाही, पण हा वर्षातनं एक दिवस असतो की व्यवसाय पब्लिक म्हणजे थांबायला त्यांना टाईम नसतो, दर्शन म्हणा हे या गोष्टी असतात. मग आपले एक वर्षी एक नाश्ताच असतो, पण तेही या वर्षी गणित बिघडले. पण जे याच दिवशी फक्त दुकान लावतात ते त्यांचं थोडं परिस्थिती अवघड आहे.
1: खरं तर वारकरी हे दर्शनासाठी येतात, पण गावकरी हे वारकऱ्यांच्या दर्शनासाठी आतुर असतात. नेमकी यावर्षी वारकरी नाही, तर काय भावना आहे सगळ्या गावकऱ्यांची?
5: चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय, असं वाटत नाही की बाबा वारी आहे, म्हणजे जर त्या वर्षीची हे असतं वातावरण असतं ते नाही.
1: नक्कीच दरवर्षीची ही वारी आहे, परंपरा आहे, आणि त्याची मर्जी आहे. तर निश्चित हा जो काही जो कमी संख्येचा भाग आहे तो भरून निघेल अशी आपण अपेक्षा करूयात. आणि हे सगळे जे वारकरी आहेत ते इथं फक्त देहूमधून या वारीला सुरुवात नाही करणार आहेत, तर आवाहनानुसार ते पुण्यातून किंवा पुढच्या टप्प्यावरून या वारीला सुरू करतील, आणि पुढची वारी मात्र तशीच सुरू राहील अशी आपण अपेक्षा करूयात. सोहळा प्रमुख श्रीमान उमेश महाराज मोरे आपल्यासोबत आहेत.
6: रामकृष्णारी मेका पडे निराळा ऐसा सांडोनी सोहळा, असं ज्या सोहळ्याबद्दल म्हटलं जातं तो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 341वा पालखी सोहळा आज पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. प्रस्थानाच्या दिवशी सकाळी मंदिरामध्ये अध्यक्ष विश्वसिंहच्या हस्ते श्रींचा अभिषेक महापूजा होते. त्यानंतर सकाळी 10 ते 12 या काळामध्ये देवकरांचं काल्याचं कीर्तन होतं. त्यानंतर दुपारी 2:30 मुख्य प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होते. मुख्य प्रस्थान पादुकांच्या मान्यवरांच्या हस्ते, वारकऱ्यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर वारकऱ्यांना नारळप्रसाद, दिंडीवाल्यांना, दिंडीप्रमुखांना, सेवेकरांना नारळप्रसाद दिला जातो. आणि त्यानंतर पालखीची मंदिर प्रदक्षिणा होऊन पालखी मंदिराच्या बाहेर निघते, आणि नंदरवाड्यामध्ये प्र

0: स्पर्श करून त्या ठिकाणी समाजात येऊन मुक्काम होतो. आणि उद्या सकाळी साधारणपणे 10 दरम्यान आपण आकुर्डीकडे प्रस्थान ठेवतो. काय झाले, या कालच्या पावसाच्या परिस्थितीमुळे, पूर परिस्थितीमुळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जो भाविक जे दिंडेवाडी देवमध्ये दाखल होत असतात, कालच्या थोड्याशा पावसाच्यामुळे थोडासा त्यांना अडथळा निर्माण झालेला आहे. परंतु पावसाने आज उघडीप दिल्यामुळे बऱ्यापैकी लोकांनी देवकडे येण्याचं आता सुरू केलेलं आहे आणि उत्साहात अजिबात तिळ मात्र कमी नाही आहे वारकऱ्यांच्या. आणि तोच उत्साह, तोच जोश वारकऱ्यांमध्ये, ती श्रद्धा, तीच ओढ पंढरपूरच्या पांडुरंगाची ती आहे. आणि आता उत्साह आपल्याला पाहायला मिळते, गर्दी त्याप्रमाणे व्हायला लागलेली. थोडंसं अशा परिस्थितीने नियोजन करणं, दिंड्यांची गैरसोयीनं होऊ देणं हे थोडंसं आव्हान आमच्यासमोर असतं. परंतु प्रशासनाच्या सर्व भाविकांच्या किंवा नागरिकांच्या मदतीने तोही प्रॉब्लेम सॉल्व केला जातो.
1: जरी पाऊस असला तरी तो पाऊसही त्याचाच आशीर्वाद आहे, हा नेहमीचाच आपला वारीमधला अनुभव आहे. तर त्या प्रसादाच्या रूपाने आपण त्याचा स्वीकार करत पुढचं सगळं नियोजन करत वारी नेहमीसारखी त्याच उत्साहात पार पडणार आहे.

0: देहू संस्थानचे अध्यक्ष श्रीमान जालिंदर महाराज मोरेजी आमच्यासोबत आहेत.
1: आज देहू संस्थानचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे आणि ह्या वर्षीचं प्रस्थान आपले कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे सपत्नीक येत आहेत आणि त्यांच्या हस्ते प्रस्थानचा कार्यक्रम करण्यात येईल. आपल्या पालकमंत्री हे उपस्थित आहेत, सुनीताराजे पवार. आता ह्या जरी पाटका आलेलाच आहे कोल्हापूरवर,
0: मानाचा
1: जरी पाटका, त्याचाही आता हे होईल. आणि हे पालखी सोहळ्याचा कार्यक्रम हा आमचा 20 सोहळा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी जी मीटिंग आम्ही करतो दिंडीवाल्यांची, तेव्हापासून आपण ही चालू केलेली आहे. आणि त्यांच्यात मग सगळ्या दिंडीवाल्यांच्या काय अडीअडचणी असतील, पुढच्या शासकीय ह्याच्यातनं आपल्याला त्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जातो.
0: या वारीच्या निमित्तानं वर्षभर काय उपक्रम असतात संस्थांचे, म्हणजे पालखीचं रथ असेल तर सगळं वर्षभराचं नियोजन असेल, दर महिन्याला भेटणं म्हणा वगैरे.
1: हो, दर महिन्याला आमची मासिक मीटिंग असते आणि त्या निमित्ताने आपल्याला जे जे काही सुधारणा करायच्या आहेत त्या आम्ही करतो. आता गेल्या वर्षी आम्ही ठरवलं पालखीचा रथ करायचा, कारण 30 वर्ष झालेली होती रथाला, रथ थोडा खिळखिळाही झाला होता, त्यामुळं आम्ही यंदा नवीन रथ केलेलाच आहे.
0: काय नवीन सुविधा नव्या रथात आहेत?
1: नवीन सुविधा म्हणजे GPS सिस्टीम आहे, नंतर आपलं रथाचं वजन हलकं केलेलं आहे, बैलांना जो लोड जास्त होत होता तो कमी केलेला आहे, 700 किलोनी वजनाचं कमी झालेलं आहे. आणि शुद्ध चांदीमध्ये 250 किलोच्या रथाची कंप्लीट रचना झालेली आहे.
0: खूप छान. तर याच रथावर आरूढ होऊन तुकोबा महाराज
1: पंढरीला ह्याला जातील वारीला,
0: सगळी पावलं सोबत चालणार आहेत, त्यांना शुभेच्छा देऊयात आपण.
1: आता नुकतंच आपल्याला कोल्हापूर छत्रपतींकडनं ह्या जरी पाटक्याचं हे झालेलं आहे, त्याचबरोबर आपल्या पालखीबरोबर जे अश्व असतात, एक बाभुळगावकरांचा आणि एक मोहिते पाटलांचा अकलूजच्या, ते स्वतः मोहिते पाटील उपस्थित आहेतच इथं.
2: मी डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील, आपल्या देहू संस्थांच्या वतीनं तुकाराम महाराजांच्या आशीर्वादानं अश्वसेवेच्या माध्यमातून ही सेवा करण्याचं भाग्य आमच्या कुटुंबाला मिळालंय.
0: या अश्वचं काय वैशिष्ट्य असतं? तो इतर अश्वांपेक्षा जसं आपण म्हणाल की त्याची निवड मुद्दाम तशी केली जाते, त्या वाणाची म्हणा किंवा एकूण त्याच्या गुणांची, हे कुठले गुण आहेत?
2: अश्वामध्ये बालभवरे बघितले जातात, त्याच्यामध्ये शुभ अशुभ बालभवऱ्यांचे अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये शास्त्रानुसार शालत्रानुसार जे शुभ भवरे अश्वामध्ये असावेत असे शुभ भवरे सगळे बघून, मग देवमन आहे, कंठ आहे, असे बालभवरेंची ज्या अश्वामध्ये आहेत उत्पत्ती, अशा अश्व आम्ही देतो पालखी.
0: आणि अभिनंदन तुमचं की ही सेवा तुम्हाला करायला मिळते. शोधू, मागच्या काही वर्षांपासून वारी दिंडी

0: आणि तरुण आय टी क्षेत्र, नवनवीन क्षेत्रातले तरुण यांचं एक नवं समीकरण जुळतंय, जुळू पाहताय. या क्षेत्रातून प्रत्यक्ष अध्यात्माकडे वळतानाही अनेक तरुण आपल्याला दिसत आहेत. असेच आय टी मधून अध्यात्माकडे वळलेले, आता कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले चेतनानंद महाराज पुणेकर यांनी देहूतील प्रस्थानाच्या निमित्ताने तरुणांना थेट संदेश दिलाय तो असा.
1: वारी काय असेल तर ती समन्वय साधणारा वारकरी संप्रदाय आहे. मानवतेच्या कल्याणासाठी विश्वमौली ज्ञानोबरायांनी चंद्रभागेच्या वाळवंटावर आध्यात्मिक लोकशाहीचं बीजारोपण केलं आणि त्याचा आज कळस जगद्गुरु श्री तुकोबराय झालेत. आणि म्हणून पहिले प्रस्थान जगद्गुरु तुकोबरायांचं आहे, उद्याचं प्रस्थान विश्वमौली ज्ञानोबरायांचं आहे. पंढरपूरमध्ये हा पालखी सोहळा ज्यावेळी जातो त्यावेळीही पहिला पालखी सोहळा हा जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा असतो. माझ्या दृष्टीने वारीच्या परंपरेच्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीने एक तुम्हाला विज्ञान युगामध्ये AIच्या युगामध्ये तुम्ही जरी असाल तरी लाईक स्ट्रेस मॅनेजमेंट, डिस्ट्रॅक्शन मॅनेजमेंट या सगळ्यात बरोबरच टाईम मॅनेजमेंट ह्या खूप साऱ्या गोष्टी पाहायला तुम्हाला वारीमध्ये शिकता येतील. निखळ आनंद, निरागस आनंद, निस्वार्थी भावना, निरपेक्ष भावना, द्वेषरहित जगणं, लोभरहित जगणं, माया मोहारहित जगणं हे कसं असावं आणि विठ्ठलाप्रती समर्पण कसं आहे याचा अद्वैताचा अनुभव घ्यायचा असेल तर मला वाटतं प्रत्येकाने वारी केली पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय दोन वेळा शब्द वापरत आहेत त्यांच्या गाथेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर फार ते दुरुक्ती करत नाही. पण इथे वारकऱ्याला सांगतायत होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी काय करावी साधने फळ अवघेची येणे अभिमान नुरे कोड अवघेची पुरे तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा काय करावी साधने फळ अवघेची येणे. सगुणाकडनं निर्गुणाकडे जाण्याची प्रोसेस जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला समजावून सांगितली. पंढरीचा पांडुरंग युगे 28 भक्त पुंडलिकाच्या हाकेमुळे उभा राहिला असं आपण सगळं म्हणतो. ज्ञानोबराय सुद्धा वारीचं महत्व सांगताना म्हणतात पंढरीच्या वाटे अनंत घडती याग वैकुंठीचा मार्ग तेने सांगे. म्हणजे वैकुंठाचा मार्ग त्याच्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात त्या प्रयत्नांमध्ये तुम्ही पंढरीच्या वाटेवर एक पाऊल टाकलं तरी अनंत यागाचं फळ तुम्हाला मिळतं आहे. म्हणून वारी माझ्यासाठी आध्यात्मिक पण आहे, वारी माझ्यासाठी सामाजिक पण आहे, वारी माझ्यासाठी पर्यावरणाच्या जवळ जाणारी आहे.
0: या निमित्ताने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
2: आज अशी एकही गोष्ट नाही की अजितदादांशिवाय आपल्याला करायची सवय आहे. वारकरी म्हणजे त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता पण नियतीचा खेळ आहे, आपल्याला पुढे जावंच लागतं. आम्ही काल जेव्हा या पावसाचा आढावा घेतला तेव्हाच सगळ्या नागरिकांना वारकऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या होत्या. पुण्यावर पुण्याकडून ज्या येणारी वारकरी मंडळी असती त्यांना आम्ही पुण्यातच थांबण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की ह्या दोन्ही पालख्या जेव्हा पुण्यात येतील तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये सामील व्हा आणि त्या सगळ्या वारकऱ्यांची सोय आम्ही पुणे महानगरपालिकांच्या शाळांमध्ये केलेली होती त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ते म्हणजे सूचना पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे आज इकडे वारकऱ्यांचा ओघ नाहीये. आता हीच पालखी जेव्हा पुण्यामध्ये जाईल, ह्या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये जातील तेव्हा ते सगळेच जण ह्या पालख्यांबरोबर पुढे जातील.
0: पुढे जाणं, चालत राहणं आणि शेवटी त्याच्या चरणी लीन होणं याच उद्देशानं अनेक दिंड्यांचे वारकरी भक्त देहूतून संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखीसोबत प्रस्थान ठेवून मार्गस्थ झाले आहेत. ठरल्याप्रमाणे 8 तारखेला पुढच्या मुक्कामासाठी आणि 9 आणि 10 तारखेला पुण्याच्या मुक्कामासाठी ही पालखी मार्गस्थ झाली आहे. सर्व वारकऱ्यांवर भक्तांवर माऊलीची कृपा राहो आणि त्यांचं इच्छित असलेलं माऊलींचं दर्शन त्यांना हो हीच माऊलींचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.

0: पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निर्मिती सहाय्य आणि निवेदन संजय भुजबळ. सादर करते विक्रांत मंडपे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: आणि हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.

0: प्रल्हाद शिंदे यांना आपण ऐकलत.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
4: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
3: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.

श्रोतेहो, आज संध्याकाळी 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात गोड्या पाण्यातील मत्स्यपालनातून रोजगाराच्या संधी, याविषयी प्राध्यापक कृपेश सावंत यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, आता 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असण्याची भीती. अमेरिका आणि इराणनं युद्धबंदी मोडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,677 अंकांची घसरण. आणि हवामान विभागानं पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट भागाला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्या प्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत IIT मुंबईच्या तज्ज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षात पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकात आहे असं कदम यांनी आज सांगितलं. आतापर्यंत छापील स्वरूपात असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद यात आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय दंड संहितेत अशा प्रकारची तरतूद होती, मात्र भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत ही तरतूद नसल्यानं या विधेयकात ही तरतूद केल्याचं गृहराज्यमंत्री म्हणाले. मुंबई जे आणि KM रुग्णालयात 2-3 महिन्यात मशीनद्वारे चीरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे नमनखेळे, जाखडी, वहीगायन आणि झाडीपट्टी रंगभूमी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10 लाख रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. गेल्या 4-5 दिवसांपासून उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदीकडे जाणारे 4 पूल अद्यापही इंद्रायणीच्या पाण्याखाली आहेत, त्यामुळे प्रस्थान सोहळा कसा होणार याबाबत साशंकता होती. मात्र नियोजित वेळेनुसार 2:30 वाजता प्रस्थान सोहळ्यातील सर्व विधींना सुरुवात झाली आणि थोड्या वेळापूर्वी पालखीनं प्रस्थान केलं. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे निघालेल्या आदिशक्ती मुक्ताबाई पालखीचं आज बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात आगमन झालं. बीड जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताच शहागड इथं गोदावरी पात्रात माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आलं. हा सोहळा पाहण्यासाठी गोदावरीच्या तीरावर हजारो भाविक जमले होते. आज या पालखीचा मुक्काम गेवराईमध्येच होणार असून उद्या ती बीडकडे रवाना होणार आहे. संतश्रेष्ठ गजानन महाराज पालखीचंही आज बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ तालुक्यात आगमन झालं. बीड जिल्ह्याच्या

शिवर भाविकांनी मोठ्या संख्येनं श्रींच्या पालखींचं स्वागत केलं. आज या पालखीचा मुक्काम परळी इथल्या शक्तिकुंज वसाहतीत होणार आहे. उद्या सकाळी ही पालखी वैजनाथला रवाना होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम मौजे टेरव गावात पूर्ण झालं आहे. एसआयआर 100% पूर्ण करणारं राज्यातलं हे पहिलं गाव ठरलं आहे. गावात एकूण मतदार 195 असून त्यात 93 महिला आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये मोशीजवळ कचऱ्याचा डोंगर एका प्रशासकीय इमारतीवर कोसळला. यात सुमारे 16 अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचं काम या इमारतीतून चालायचं. एनडीआरएफसह अन्य यंत्रणा या ठिकाणी बचाव कार्य करत आहेत. गरज पडली तर लष्कराची मदतही घेतली जाणार आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला तणाव तुर्तास वाढला असून संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सध्या तरी इराणशी कोणतीही चर्चा करायला आपण तयार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तुर्कीची राजधानी अंकारा इथं नाटो राष्ट्रांच्या शिखर संमेलनादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बातमीदारांशी बोलत होते. भूराजकीय तणावाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1677 अंकांनी खाली आला आणि 76504 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि 23882 अंकांवर बंद झाला. दिवसाच्या उत्तरार्धात इराणबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठीचा करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर बाजारात जोरदार घसरण झाली. परकीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 60 पैशांनी घसरला आणि तो 95.56 रुपये या पातळीवर बंद झाला. राजधानी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गेले काही दिवस तांडव करणाऱ्या पावसानं आज विश्रांती घेतली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या क्षेत्रात पाऊस चांगला झाल्यानं पाणीसाठा 41%पर्यंत वाढला आहे. तुळशी आणि विहार तलाव भरून वाहू लागले आहेत. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून अधूनमधून सरी येत आहेत. नवी मुंबई परिसरातही पाऊस कमी झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं सावित्री आंबा कुंडलिका पाताळगंगा या नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत आहेत. रोहा आणि महाड शहरात पुराचं पाणी शिरलं आहे. कर्जत तालुक्यात जांभरुंग इथं आंबिवली पाझर तलाव फुटला त्यामुळे शेकडो एकर जमिनीचं नुकसान झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. जून महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 14.39% पाऊस झाला होता. मात्र त्यानंतर पावसानं जोर धरल्यानं आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 36.26% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत 37.39 मिलीमीटर पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसातल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या 71 धरणांपैकी 21 अधिक धरणं पूर्ण क्षमतेनं भरले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे आतापर्यंत अंदाजे 92,73,337 नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला मिळाला आहे. 200 जास्त घरांचं नुकसान झालं असून विजेच्या तारा आणखी खांबांची पडझड झाली आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणाची यंत्रणा कार्यरत आहे. नाशिक शहरासह इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ तसंच सुरगाणा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक शहराच्या अनेक भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी गडाच्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हे मंदिर गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आजही रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागानं पालघर रायगड या जिल्ह्यांना तसंच नाशिक पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसराला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. याशिवाय मुंबई ठाणे नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं
मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. पिंपरी

0: पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती. अमेरिका आणि इराणनं युद्धबंदी मोडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण. आणि हवामान विभागानं पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट भागाला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: .47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 7:11 आणि 7 सेकंद झालेत. श्रोते हो, आपण ऐकत आहात आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम.

0: यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.

0: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
1: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज
0: TJSB सहकारी बँक लिमिटेड भरोसे का बँक भविष्य का बँक.
2: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
3: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
2: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजे 7:15 विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: ऐकूया. विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन लेखन केलं आहे गौरीशंकर घाळे यांनी.
1: मुंबईसाठी 13,000 कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमच्यावर टीका करा मात्र महाराष्ट्राला बदनाम करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं. अतिवृष्टीवरील चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. दशावतार कलाकारांच्या अनुदानात दुप्पट वाढ, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि त्याचवेळी भरती आल्यास मुंबईतील 370 हॉटस्पॉटवर पाणी साचतं. हे पाणी बाहेर काढण्यासाठी 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार असून मंजुरीसाठी तो केंद्राकडे पाठवल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. केंद्राच्या मान्यतेनंतर या आराखड्यानुसार काम सुरू होईल, त्यामुळे दरवर्षी पाणी साचवण्याच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका होईल असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. सभागृहात मुंबई आणि महानगर प्रदेशातील प्रश्नांवर गेली 2 दिवस नियम 293 अन्वय झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज उत्तर दिलं. अतिवृष्टीनंतर कनेक्टिंग लिंक परिसरात कोसळलेली दरड, धारावी पुनर्विकास प्रकल्पासह चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिलं. कनेक्टिंग लिंकच्या कमानीवर दरड कोसळली, लिंकवरील पूल अथवा बोगद्याला काहीही झालेलं नाही, पण कनेक्टिंग लिंकच तुटली, 7,000 कोटी पाण्यात गेले असा प्रचार केला. या आरोपातील सारा खोटारडेपणा आता समोर आला आहे. या लिंकमुळे घाट रस्त्यातील अपघात आणि वाहतूक कोंडी संपली आहे. तुम्ही माझ्यावर टीका करा, मला सवय आहे, पण आजपासून 10 वर्षांनी टीका करणारे नसतील, पण कनेक्टिंग लिंक असेल आणि फडणवीस शिंदेंचं नाव असेल. तुम्ही मला बदनाम करा, पण महाराष्ट्राला बदनाम करू नका, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना फटकारलं. मुंबईत जुलैच्या पहिल्या आठवड्यातल्या 4 दिवसात पूर्ण महिन्याभरातला 90% पाऊस पडला आहे. एकीकडे मुसळधार पाऊस, दुसरीकडे 50 ते 75 ताशी वेगाने वाहणारे वारे, यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून पडली. मुंबईत दरवर्षी सरासरी झाडं पडून 5, दरड कोसळून 3, तर इमारती कोसळून 13 मृत्यू होतात. मॅनहोल्समध्ये पडून आतापर्यंत 7 मृत्यू झालेले आहेत. मुंबईत जुन्या झाडांच्या मुळांची क्षमता मोजून मुळं अधिक घट्ट करायची याबाबत महापालिकेच्या सूचना दिल्या आहेत. तसंच ज्या झाडांबाबत ते करता येत नसेल ते विहित पद्धतीचा उपयोग करून काढली पाहिजेत अशा सूचनाही महापालिकेला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं नियोजन करताना तिथल्या लघु उद्योगांचा विचार केलेला आहे. हा केवळ गृहनिर्माण प्रकल्प नसून तिथल्या सर्व उद्योगांसाठी आधुनिक व्यवस्था तयार करणार आहोत. पुढील 1.5 वर्षात पुनर्वसनाची 10,000 घरं पूर्ण करायची आणि त्याचा चावा देण्याचा कार्यक्रम प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करायचा असा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुंबई आणि महानगर क्षेत्र हे महाराष्ट्राचं आणि देशाचं ग्रोथ इंजिन आहे. देशातील कोणत्याच महानगर क्षेत्रात सुरू नाहीत इतकी विकास कामं सध्या मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. अतिवृष्टीवरील चर्चेच्या मागणीसाठी आज विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांनी काल अतिवृष्टीच्या प्रश्नावर दिलेल्या स्थगन सूचना अध्यक्षांनी फेटाळल्या. अन्य आयुधांच्या माध्यमातून यावर सभागृहात चर्चा घडवून आणू तसा प्रस्ताव देण्याची सूचना केली. मात्र त्यानुसार विरोधी वाक्यांवरील सदस्यांकडून अल्पकालीन सूचनेची मागणी करण्यात आली, मात्र आजच्या कामकाजात ती दाखवण्यात आली. विविध लक्षवेधी सूचनाही पुढे ढकलल्या जात आहेत. सभागृहात हे काय सुरू आहे म्हणत नाना पटोले, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आदी सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. राज्यातील आदिवासी आणि पारंपरिक वननिवासींना वनहक्क कायद्यांतर्गत मिळालेल्या जमिनींवर आता आदिवासींना स्वतंत्र 7/12 उतारा आणि गाव नमुना 12E लागू करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. या निर्णयामुळे राज्यातील 2 लाखांपेक्षा जास्त आदिवासी कुटुंबांच्या हक्काचा मार्ग मोकळा झाला आहे. आतापर्यंत वनपट्टा मंजूर झाल्यानंतर आदिवासी बांधवांची नावं 7/12 उताऱ्यावरील केवळ इतर हक्क या सदरात नोंदवली जात होती, तर मुख्य मालकी हक्काच्या जागी महाराष्ट्र शासन

बने असा उल्लेख असायचा. या तांत्रिक अडचणीमुळे आदिवासी शेतकऱ्यांना फार्मर आय डी, बँकांकडून कृषी पीक कर्ज, कृषी विभागाच्या योजनांचा लाभ, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नुकसान भरपाई मिळवण्यात अडचणी येत होत्या. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून वनपट्टा धारकांसाठी स्वतंत्र 7/12 नमुना 7E आणि गाव नमुना 12E तयार करण्याचा निर्णय घेतल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील दशावतार ही केवळ लोककला नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपरिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. या कलेच्या संवर्धनासाठी दशावतारासह लोककला अनुदानाची रक्कम 2,22,00,000 रुपयांवरून 4,40,00,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. कलाकारांना थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्याची व्यवस्था करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना सदस्य निलेश राणे यांनी दशावतारी कलाकारांच्या विविध समस्यांसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी भास्कर जाधव, सुनील प्रभू यांनीही उपप्रश्न केले. दशावतार कलाकारांची नोंदणी, जिल्हास्तरावर प्रत्यक्ष पडताळणी तसंच लोककलावंतांना ओळखपत्र देण्याचा निर्णयही शासनानं घेतला असून यासाठी विभागीय अधिकारी जिल्हास्तरावर जाऊन नोंदणी प्रक्रिया

0: आल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना सदस्य निलेश राणे यांनी दशावतारी कलाकारांच्या विविध समस्यांसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी भास्कर जाधव सुनील प्रभू यांनीही उपप्रश्न केले. दशावतार कलाकारांची नोंदणी, जिल्हास्तरावर प्रत्यक्ष पडताळणी तसंच लोककलावंतांना ओळखपत्र देण्याचा निर्णयही शासनानं घेतला असून यासाठी विभागीय अधिकारी जिल्हास्तरावर जाऊन नोंदणी प्रक्रिया राबवतील असं त्यांनी सांगितलं. तसंच दशावतार महोत्सव, नमन महोत्सव, राज्य सांस्कृतिक पुरस्कार योजनेअंतर्गत दशावतार कलेसाठी 3 लाख रुपयांचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार आणि 1 लाख रुपयांचा राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
1: विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखक होते गौरीशंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: शवविच्छेदन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अहवालातील विलंबही कमी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. डहाणू जव्हार आगाराला महिन्याभरात 30 नवीन बसेस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरणासाठी 7 दिवसांची मुदत, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांची माहिती. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विधान परिषदेत मंजूर. 16 ऑगस्टपासून व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठीचं ज्ञान बंधनकारक. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची ठळक क्षणचित्र. राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मुंबईत लवकरच नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमॉर्टम म्हणजेच शरीराला चिरफाड न करता शवविच्छेदन तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील शवविच्छेदन अहवाल वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी शासनाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून गेल्या 2 ते 3 वर्षात प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सध्या 533 शवविच्छेदन केंद्रांमधून कामकाज सुरू असून या वर्षात मे महिन्यापर्यंत 10,905 शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. यामुळे या केंद्रांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि इतर कमतरता यांचा आढावा घेऊन त्या कालबद्ध पद्धतीने दूर करण्यात येतील. अत्याधुनिक नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमॉर्टम तंत्रज्ञानामुळे शरीराला चिरफाड न करता तपासणी करता येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत, कमी मनुष्यबळाची गरज, मानवी चुका कमी करणे आणि अत्यंत सूक्ष्म बदलांचं अचूक निदान करणं शक्य होईल. मुंबईतील जे जे रुग्णालय आणि केईएम रुग्णालयात हे तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि जव्हार आगाराला महिन्याभरात 30 नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात येतील तसंच आवश्यकतेनुसार भविष्यात आणखी बसेसही उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी डहाणू आणि जव्हार आगारासाठी सुस्थितीतील बसेस उपलब्ध करून देण्याबाबत तर सदस्य प्रवीण दरेकर यांनी राज्यातील एसटी बस अपघातांमध्ये वाढ झाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. दुर्गम, आदिवासी, डोंगराळ भागातही एसटी सेवा पोहोचवण्याचं शासनाचं धोरण असून या भागांमध्ये अखंड सेवा देण्यासाठी बस ताफ्याचं आधुनिकीकरण सुरू आहे. मागील 7-8 वर्षात नवीन बसेसची खरेदी कमी झाली होती. इलेक्ट्रिक बस उपलब्ध होण्यात विलंब झाल्यानं शासनाने पुन्हा डिझेल बसेस खरेदीचा निर्णय घेतला. आतापर्यंत 2,640 डिझेल बसेस खरेदी करण्यात आल्या असून टप्प्याटप्प्याने 8,300 नवीन बसेस ताफ्यात दाखल करण्यात येत आहेत अशी माहितीही सरनाईक यांनी दिली. राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरण आणि नोंदणी प्रक्रियेसाठी निश्चित कालमर्यादा लागू केली आहे. नूतनीकरणाची प्रक्रिया पोर्टलद्वारे राबवताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं ती तात्पुरती ऑफलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आली आहे. याबाबत संबंधित संस्थांना परवानगी देण्यात आली आहे. नूतनीकरणासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली.

0: 1978 आणि 85 मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून 16 ऑगस्ट 2026 पासून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या संदर्भातील अधिसूचना 8 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली. राज्यातील जनतेशी संवाद साधण्याइतपत व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं ही केवळ कायदेशीर अट नसून सामाजिक बांधिलकी देखील आहे. हा निर्णय कोणत्याही भाषेविरोधात नसून कोट्यवधी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, सुलभ संवादासाठी आणि ग्राहकाभिमुख सार्वजनिक सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. चालक आणि प्रवासी यांच्यातील स्पष्ट संवादामुळे गैरसमज कमी होतील, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळेल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असंही सरनाईक यांनी सांगितलं. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी परिवहन विभागाने मागील काही महिन्यांपासून राज्यव्यापी प्रशिक्षण मोहीम राबवली आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. वाचकस्वर रश्मी पाटकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आमचं लाईव्ह स्ट्रीमिंग.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र संध्याकाळचे 7:30 वाजलेत. श्रोतेहो प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. निवेदिका गायत्री भरणकर. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

0: नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी गायत्री आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 17 आषाढ शके 1948 अर्थात 8 जुलै 2026. मंडळी, कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत गोड्या पाण्यातील मत्स्यपालनातून रोजगाराच्या संधी याविषयी डॉक्टर कृपेश सावंत यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार नमस्कार मत्स्य व्यावसायिक शेतकरी मित्र हो. मित्र हो, आज आपण आणि यापासून आपल्याला चांगल्या प्रकारे कसं उत्पन्न मिळवता येईल याविषयीचीच आज आपण माहिती घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये मत्स्य महाविद्यालय शिरगाव इथून सहाय्य

0: प्राध्यापक डॉक्टर कृपेश सावंत सर आलेले आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो, नमस्कार.
0: सर सुरुवातीला सांगा की आपण नेहमीच म्हणतो की मासे हे आपल्या आहारात असायला हवेत, कारण मासे हा एक चांगल्या प्रकारे प्रथिनांचा स्रोत ठरतो, नाही का?
1: हो, हो.
0: तर नेमकं या माशांचं आपल्या आहारातलं महत्त्व काय आहे त्याविषयी सुरुवातीला आपल्या श्रोत्यांना सांगा.
1: सर्वात प्रथम आणि मी आपण सुरुवातीलाच सांगू इच्छितो की आपण सर्वांनी भरपूर मासे खा आणि निरोगी राहा. कारण मासे हे संतुलित आहारातील एक अत्यंत महत्त्वाचं अन्न आहे. माशांमध्ये उच्च प्रतीची प्रथिने असतात, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स म्हणजे स्निग्धामले असतात, व्हिटॅमिन्स मिनरल्स मुबलक असतात, म्हणजे जीवनसत्व आणि खनिजे हे मुबलक प्रमाणात असल्यामुळे आपली शारीरिक वाढ चांगली होते, मेंदूचा विकास चांगला होतो, हृदयाचे आरोग्य सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि एकूणच निरोगी जीवनासाठी माशांचे नियमित सेवन अत्यंत लाभदायक आहे. असे हे मासे खारे पाणी, निमखारे पाणी आणि गोडे पाणी अशा पाण्यामध्ये राहतात व त्यांचे संवर्धनही करता येतं. आणि आज आपण गोड्या पाण्यातील मासे संवर्धन या विषयावर बोलणार आहोत.
0: नक्कीच.
1: आता माशांची शेती म्हणजे काय हो? तर जशी शेती आपण करतो अगदी तशीच माशांची शेती असते. याला आपण मत्स्य संवर्धन म्हणतो. यामध्ये म्हणजे मत्स्य संवर्धनामध्ये कुठल्याही माशांचं म्हणजे सर्वच माशांच्या शेतीमध्ये प्रामुख्याने योग्य जागा, जमिनीचे माती परीक्षण, तलावांचे बांधकाम, संवर्धन पूर्वतयारी, नंतर माशांची विरळणी म्हणजे मासे तलावात सोडायचे त्याला स्टॉकिंग म्हणतात, आणि संवर्धनानंतरचे व्यवस्थापन, त्यामध्ये खाद्य व्यवस्थापन आलं, माशांची वाढ तपासणे, माशांची काढणी, असा साधारण क्रम असतो.
0: बरोबर.
1: आपण नवीन जेव्हा मत्स्य तलाव किंवा फिश पॉन्ड बांधणार आहोत त्यावेळी योग्य जागेची निवड, वैज्ञानिक पद्धतीने त्याची रचना आणि पाण्याचे व्यवस्थापन याकडे विशेष लक्ष दिल्यास तर मत्स्यपालन व्यवसाय अधिक फायदेशीर ठरतो.
0: नक्कीच. आत्ताच तुम्ही म्हणालात की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जागेची निवड आहे, वैज्ञानिक पद्धतीने आपल्या पॉन्डची जी रचना आणि पाण्याचं जे व्यवस्थापन आहे, या सगळ्या गोष्टींकडे जर आपण काटेकोरपणे पालन केलं तरच आपल्याला यापासून चांगलं उत्पन्न मिळणार आहे, नाही का? मग यातला सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे जागेची निवड. तर त्याविषयी आता आपल्या शेतकरी मित्रांना सांगा.
1: मित्र हो, योग्य जागा कशी निवडावी? तर आपला कोणताही प्रोजेक्ट असेल तर जागाचं सपाटीकरण महत्त्वाचं असतं. म्हणजे जागा सपाट असावी आणि तशी नसल्यास, उताराची वगैरे जागा असल्यास ती सपाट करून घ्यावी. त्यानंतर उत्तम दर्जाची पाणी धारण करून ठेवणारी क्लेई लोमी चिकन माती असणारी किंवा चिकन दोमट माती असलेली जमीन निवडावी. अशी जमीन उपलब्ध नसल्यास यामध्ये प्लास्टिक अस्तरीकरण करून मत्स्य संवर्धन करणे योग्य राहील.
0: नक्कीच.
1: त्यानंतर माती परीक्षणामध्ये मुख्यत्वे मातीचा सामू, ऑर्गॅनिक कार्बन कंटेंट म्हणजे मातीचा कसदारपणा आपण चेक केला पाहिजे. याच्यामध्ये नत्र आहे, स्फुरद आहे, पालाश आहे म्हणजे NPK याचे प्रमाण तपासावे लागते. आता माती ही आम्लधर्मी असते किंवा अल्कधर्मी असते किंवा न्यूट्रल असते, पण शक्यतो आपल्या याच्यामध्ये आम्लधर्मी मातीचं प्रमाण जास्त आहे. तर अशी जर आम्लधर्मी माती म्हणजे ज्या मातीचा सामू 7 पेक्षा कमी असेल, तर ती जी जमीन आहे त्याच्यामध्ये चुन्याची मात्रा देऊन सामू सुधारून घ्यावा. दुसरं, आपल्या प्रक्षेत्रावर म्हणजे प्रक्षेत्र आवारात म्हणजे अगदी तळ्याच्या बांधावर 4-चाकी गाडी व्यवस्थित फिरेल असा रस्ता असणे फार गरजेचं आहे. कारण तलाव बांधकामापासून ते अगदी बीज वाहतूक करणे म्हणा, खते आणणे, खाद्य वाहतूक आणि तयार माशांची काढणी या सर्वच बाबींसाठी रस्ता फार महत्त्वाचा असतो. आणि आपण जी जागा निवडतो ती जागा सहज पोचण्याजोगी असावी. त्यानंतर आलं पाण्याचा जलस्रोत, म्हणजे आपण कोणत्या स्रोतातून पाणी आपल्या तलावामध्ये घेणार आहोत. यामध्ये नदी असेल, तलाव असेल किंवा कूपनलिका आपण बोरवेल म्हणतो. हा शाश्वत साठा आपल्याला म्हणजे पाणी हे मुबलक पाणी आहे तरच मासे आहेत. कारण आपण ऐकतोय मछली जल की राणी है और उसका जीवन उसका पाणी आहे. त्यामुळे पाण्याशिवाय मासे होत नाहीत आणि मुबलक असा वर्षभर पाण्याचा विश्वासार्ह स्रोत उपलब्ध असावा.
0: नक्कीच.
1: आणि त्यानंतर महत्त्वाचं एक म्हणजे की निवडलेली जी जागा आहे ही पूरक्षेत्र बाधित नसावी. जागा ही पूर्णपणे पूरमुक्त असावी. आणि अशा जागेत मागील साधारण 10 वर्षातील महत्तम पूर पातळी किती होती हे ठाऊक असणे गरजेचं आहे. मग त्या पातळीपेक्षा उंच आपले तलावांच्या बांधाची उंची

0: असावी.
1: नक्कीच.
0: त्यानंतर लाईटचा विषय आला, म्हणजे प्रक्षेत्रालगत विद्युत खांब असणे गरजेचं आहे. जवळपास विद्युत खांब असतील तर चांगलंच, कारण बिना लाईट म्हणजे बिना एनर्जी म्हणा किंवा बिना पॉवर काहीच शक्य नसते, आणि त्यामुळे पॉवर महत्वाचीच. एकूणच वीज, रस्ता आणि बाजारपेठ जवळ असल्यास व्यवस्थापन सोपे होते.
1: बरोबर.
0: आणखी एक, औद्योगिक सांडपाणी किंवा प्रदूषणापासून आपण जी जागा आहे ती दूर निवडावी.
1: बरोबर. म्हणजे या सगळ्या गोष्टींकडे बारीक लक्ष देऊनच आपल्या जागेची निवड आपण करायला हवी. आता मत्स्यपालनाकरता तलावाचा जो आकार आहे तो कसा असायला हवा?
0: जागेची योग्य निवड झाली की तलावांचं बांधकाम आपण सुरू करतो. यामध्ये तलावांचा आकार म्हटला तर छोट्या स्केलवर जे सुरुवात करतात म्हणजे आपण नवशिक्यांसाठी ते साधारण 10 गुंठे ते 50 गुंठे म्हणजे 0.5 हेक्टर एवढा तलावाचं क्षेत्रफळ असेल तर सुरुवातीला ठीक आहे. पण व्यावसायिक आणि मत्स्यपालनासाठी 1 हेक्टर किंवा त्यापेक्षा मोठा तलाव बांधता येतो आणि तो व्यावसायिकदृष्ट्या महत्वाचा असतो. त्यानंतर आयताकृती तलाव असावेत, म्हणजे आयताकृती तलाव अधिक उपयुक्त असतात, व्यवस्थापनासाठी सोपे असतात. तर चौकोनी किंवा गोलाकार आकाराचे जे तलाव असतात ते वॉटर सर्क्युलेशनसाठी चांगले असतात. मात्र इरेग्युलर शेप म्हणजे असे वेड्या वेकड्या याच्यामध्ये तलावाचं बांधकाम करू नये. एकतर आयताकृती, चौकोनी किंवा गोलाकार.
1: बरोबर.
0: आणि पाण्याची जी खोली आहे ती साधारण 1.5 ते 2 मीटर ठेवावी लागते. आणि बांधाची जी उंची आहे ती पाण्याच्या पातळीपेक्षा साधारण 1.5 ते 1 मीटर जास्त ठेवावी लागते. आणि बांधाचा वरचा जो भाग आहे म्हणजे बांधाची वरची रुंदी जी असते ती किमान 3 मीटर असावी.
1: बरोबर. म्हणजे एकूणच आपलं जो तलाव आहे त्याचं जे क्षेत्रफळ आणि त्याचा जो आकार आहे त्याकडे पण आपण बारकाईने लक्ष द्यायला हवं. आता तलावाचा बांध हा नेमका कसा असायला हवा?
0: बांध नेहमी मजबूत असला पाहिजे, कारण त्याच्यावर म्हणजे मजबूत आणि गळती रहित बांध तयार केले पाहिजेत. आणि पावसामुळे बांधाची धूप होऊ नये म्हणून बांधावर गवत लावलं पाहिजे, आच्छादन ठेवलं पाहिजे, ज्यामुळे धूप होऊन तिथे गळती सुरू होणार नाही किंवा बांध खचणार नाही. अशा प्रकारे तलावाचे बांध असायला पाहिजेत.
1: आता त्याच्या पुढचा जो घटक आहे ते तलावामधलं पाणी, हे कसं घ्यायचं तलावामध्ये?
0: आता आपण तलावाचं बांधकाम पूर्ण केलं की तलावामध्ये पाणी भरण्यासाठी, पाणी घेण्यासाठी इनलेट आणि पाणी बाहेर सोडण्यासाठी आउटलेट अशी व्यवस्था करावी लागते. आणि दोन्ही ठिकाणी म्हणजे इनलेटच्या ठिकाणी आणि आउटलेटच्या ठिकाणी जाळी किंवा स्क्रीन बसवावी लागते, जेणेकरून अनावश्यक मासे म्हणा किंवा मासे भक्षक जे प्राणी आहेत त्यांचा प्रवेश रोखता येतो. आणि तलाव हा पूर्णपणे रिकामा करता येईल अशी रचना असायला पाहिजे, म्हणजे पाणी घेतलेलं आपण पूर्ण तलावातून पुन्हा काढता येईल अशी तलावाची रचना ठेवावी लागते.
1: बरोबर. आता मासे संचयन करण्यापूर्वी तलावाची पूर्वतयारी कशी करायला हवी?
0: बघा, नवीन तलाव असेल किंवा जुना वापरातला जरी तलाव असेल तरी तलाव कोरडा करून त्याचा जो तळ आहे तो चांगला सुकवायचा असतो आणि नंतर त्याची नांगरणी करायची असते. आवश्यक जर असेल तर त्यामध्ये चुन्याची मात्रा द्यावी लागते, म्हणजे मातीचा पीएच, आपण मगाशी म्हटलं जसं मातीचा सामू हा न्यूट्रल आम्लधर्मी असेल तर त्यानुसार साधारण 200 ते 500 किलोग्रॅम एवढा चुना मातीत मिसळावा लागतो प्रति हेक्टरी. त्यानंतर सेंद्रिय खत म्हणा किंवा शिफारशीनुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी लागते आणि त्यानंतर आपण पाणी भरून मत्स्यबीज सोडण्यासाठी तलाव तयार असतो.
1: बरोबर. आता मत्स्यबीज तुम्ही म्हणालात की आता हा तलाव आपला तयार झाला नाही का, तर मत्स्यबीज मुळात संचयन हे कसं करायचं?
0: मत्स्यबीज संचयनासाठी निरोगी व प्रमाणित मत्स्यबीज वापरावे आणि यामध्ये मिश्र पालनासाठी भारतीय प्रमुख कार्प मासे आहेत, म्हणजे कटला, रोहू, मृगल, तसेच चायनीज कार्प मासे आहेत, यामध्ये ग्रास कार्प, सिल्वर कार्प यांचे योग्य प्रमाणात संचयन करावे. मत्स्यबीज तलावातील वातावरणाशी समरूप करून सोडावे, म्हणजे त्याला त्या प्रोसेसला ॲक्लमटायझेशन असं आपण म्हणतो. ते वातावरणातील म्हणजे तलावातील तापमान, त्याचा पीएच ह्याच्याशी समरूप करावं लागतं आणि मग त्याच्या तलावामध्ये सोडावं लागतं. अशा प्रकारे बीज संचयन केलं जातं.
1: आता मत्स्यबीज संचयनानंतरचं व्यवस्थापन हे कसं करायचं?
0: बीज संचयन झाल्यानंतर नंतरचे जे व्यवस्थापन आहे त्यामध्ये खाद्य द्यावं लागतं, मात्र म्हणजे नियमित पूरक खाद्य द्यावं लागतं. आता खाद्य 2 प्रकारचे असतात, एक फ्लोटिंग पॅलेट्स असतात आणि सिंकिंग पॅलेट्स असतात. आता माशांच्या साईजनुसार खाद्यामध्ये

0: ते स्टार्टर खाद्य, ग्रोवर, फिनिशर असे पण प्रकार असतात. ते सुरुवातीला आपल्याला स्टार्टर खाद्यापासून सुरुवात करावी लागते आणि माशांना जे आपण खाद्य देतो हे त्याच्या वेळा ठरवलेल्या असतात. किमान दोन वेळा, म्हणजे सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता अशा वेळेत माशांना नियमित पूरक खाद्य द्यावे. त्यानंतर पाण्याचा योग्य दर्जा राखावा लागतो. यामध्ये पाण्याचा pH, विरघळलेला प्राणवायू म्हणजे डिझॉल्व्ह ऑक्सिजन आणि तापमान हे चेक करावं लागतं आणि ते मेंटेन करावं लागतं. आणि आवश्यक असल्यास एरिएशनची व्यवस्था करावी लागते. एरिएशन म्हणजे आपल्याला बाहेरून ऑक्सिजन पुरवठा तलावाला द्यावा लागतं. याच्यामध्ये पॅडल व्हील एरिएटर्स असतात, रिंग ब्लोअर एरिएटर्स असतात. पॅडल व्हील एरिएटर हा मातीचे मोठे जर तलाव असतील तर त्यासाठी चांगला, आणि रिंग ब्लोअर हे प्लास्टिक लाइनिंग तलावांसाठी वापरतात.
1: बरोबर.
0: त्यानंतर तलावामध्ये म्हणजे बायोसेक्युरिटी एक महत्त्वाची एक संकल्पना आहे. म्हणजे रोग म्हणा किंवा मासे भक्षक जे प्राणी आहेत त्यांना नियंत्रित ठेवण्यासाठी, तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे बर्ड नेट्स, तलावाच्या वरच्या साईडला घार आणि यांच्यापासून माशांचं संरक्षण करण्यासाठी आणि रोगांचंही निर्मूलन म्हणजे रोग येऊ नये म्हणून बायोसेक्युरिटी म्हणून बर्ड नेट्स लावावे लागतात. त्यानंतर सभोवताली तलावाच्या साईड नेट्स असतात, म्हणजे ते नेट साधारण 1.5 मीटर उंचीचे उभी करावे लागतात, जेणेकरून पाण साफ असतील, घणस असतील किंवा कासव हे मासे भक्षक आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे ऊद मांजर हे अगदी म्हणजे फार मोठा उपद्रवी प्राणी आहे माशांच्या कल्चरमध्ये. ह्या सर्वांपासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला तलावाच्या भोवताली साईड नेट्स उभी करावे लागतात. आणि रोगांचं एक हे विचार केला तर मत्स्य संवर्धनामध्ये एक रोग म्हटलं तर बॅक्टेरियल काही रोग असतात, फंगल रोग असतात, प्रोटोझोन्स असतात किंवा व्हायरल डिसीजेस असतात. पण जेव्हा आपण तलावाची योग्य निगा राखतो, पाण्याचा दर्जा चांगला ठेवतो, माशांना व्यवस्थित खाद्य पुरवठा करतो तर रोगांना भियेण्याचं काहीच कारण नसतं.
1: म्हणजे एकूणच अशा प्रकारे व्यवस्थापनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता तलाव बांधताना कोणत्या महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्यायला हव्यात?
0: हां, तलाव बांधत असताना आपण महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवायच्या म्हणजे बांधकामापूर्वी मातीची तपासणी करावी लागते आणि पावसाच्या जो पाण्याचा योग्य निचरा तलावाच्या भोवती ठेवावा लागतो. म्हणजे पावसाचे जे पाणी आहे त्याचा योग्य निचरा करावा लागतो. आपण आत्ता म्हटल्याप्रमाणे तलावाभोवती संरक्षण कुंपण तयार करावे लागते आणि देखभाल व मासेमारीसाठी पुरेशी जागा तलावाच्या बाजूला असणे ह्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत, हे लक्षात ठेवावे लागतात.
1: आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे अनुदानाचा. आता मत्स्य संवर्धनाकरता शासनाकडून काही अनुदान मिळतं का?
0: मत्स्य संवर्धनाकरता शासनाकडून अनुदान मिळतच. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही एक योजना आहे. तसेच महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना आहे. ह्या ज्या योजना आहेत ह्या मत्स्य व्यवसाय विभागामार्फत, म्हणजे त्याच्यामध्ये नवीन मत्स्य तलाव बांधकाम म्हणा किंवा मत्स्य संवर्धन खाद्य घटक आणि इतर घटकांसाठी विविध अनुदान योजना उपलब्ध आहेत.
1: आता फायदेशीर व्यवसायाकरता कोणते मासे संवर्धन करणं जास्त फायद्याचं ठरेल?
0: आता गोड्या पाण्यामध्ये म्हटलं तर गोड्या पाण्यामध्ये विविध प्रकारचे मासे संवर्धित केले जातात. यामध्ये प्रामुख्याने भारतीय प्रमुख कार्प मासे आहेत, म्हणजे कटला आहे, रोहू आहे, मृगळ आहे. चायनीज कार्प मासे आहेत, यामध्ये चंदेरा आहे, गौत्य आहे, सिप्रिनस आहेत, हे मासे आहेत. तसेच तिलापिया मासा आहे, पंग्याशियस मासा आहे, मरळ मासा आहे. गोड्या पाण्यातील कोळंबी आहे, त्याच्यामध्ये जायंट फ्रेशवॉटर प्रॉन्स, हे सर्व मासे संवर्धित केले जातात. आणि हे जे मासे आहेत हे एकत्रित म्हणजे याला पॉलिकल्चरमध्ये सुद्धा संवर्धित केले जातात. म्हणजे कटला वरच्या थराला, रोहू मधल्या थराला, कोळंबी एकत्र, अशा एकत्र याला पॉलिकल्चर म्हणतात. किंवा मग तिलापिया मासा असेल, पंग्याशियस मासा असेल, हे मोनोकल्चर पण केले जातात. आता आधुनिक व्यावसायिक मत्स्यपालनासाठी गिफ्ट तिलापिया हा अधिक फायदेशीर पर्याय मानला जातो.
1: बरोबर. आताच तुम्ही उल्लेख केला तो गिफ्ट तिलापियाचा, तर या तिलापिया माशाविषयी आम्ही सुद्धा बरंच ऐकून आहोत. कारण या माशापासून चांगल्या प्रकारे उत्पन्न आपल्याला घेता येतं, नाही का? तर या माशांची प्रमुख वैशिष्ट्य काय आहेत त्याविषयी आता सांगा.
0: हां, गिफ्ट तिलापिया, गिफ्ट म्हणजे जेनेटिकली इम्प्रूव्ड फार्म तिलापिया.
1: अच्छा.
0: पण ही जी प्रजात आहे ही नाईल तिलापियाचीच आहे. हा जेनेटिकली इम्प्रूव्ड केलेली जात आहे. आता हा जो नाईल तिलापिया आहे हा ट्रॉपिकल, सब ट्रॉपिकल म्हणजे उष्ण कटिबंध आणि उपोष्ण कटिबंधीय ह्या प्रदेशात महत्त्वाचा मत्स्यप्रकार आहे. हा मासा साधारण 3 फूट खोलीच्या उथळ पाण्यात राहण्यास

0: पसंत करतो.
1: हां
0: आणि हा प्रामुख्याने गोड्या पाण्यात आढळणारा मासा, मात्र काही प्रमाणात खाऱ्या पाण्यातही राहू शकतो.
1: हां
0: आणि ह्याची जी म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की प्रतिकूल परिस्थितीमध्ये, म्हणजे पाण्याची क्षारता जास्त असेल, अमोनियाचे प्रमाण असेल, किंवा कमी विद्रावित प्राणवायू म्हणजे डिझॉल्व्ड ऑक्सिजन जरी पाण्यात कमी असेल, अशा प्रतिकूल जलपरिस्थितीतही हा मासा चांगल्या प्रकारे तग धरतो. आणि नाईल तिलापियाचे जे प्रजनन आहे हे फक्त गोड्या पाण्यात किंवा साधारण 3 PPT कमी क्षारता असलेल्या पाण्यामध्ये होते. असं ही त्याची वैशिष्ट्य आहेत, म्हणजे जलद वाढ आहे, रोगप्रतिकारक क्षमता आणि विविध पर्यावरणीय परिस्थितीत जुळवून घेण्याची त्याची क्षमता, यामुळे हा जो तिलापिया आहे, गिफ्ट तिलापिया, हा व्यावसायिक मत्स्यपालनासाठी अत्यंत लोकप्रिय मासा मानला जातो.
1: बरोबर. आणि मला वाटतं ग्राहक सुद्धा हा मासा जास्त पसंत करतात, नाही का, चवीच्या अनुसारे.
0: हो हो हो.
1: आता नाईल तिलापियाचं प्रजनन याविषयी जरा सांगा.
0: हा जो आहे नाईल तिलापिया मासा आहे हा मॅटर्नल माउथ ब्रुडर म्हणजे मातृमुख उपवन प्रकारातील मासा आहे. म्हणजे काय तर मादी मासा ही अंडी व पिल्ले आपल्या तोंडात ठेवून त्यांचे संरक्षण करते व संगोपन करते, याला आपण मॅटर्नल माउथ ब्रुडर असं म्हणतात. नर जो मासा आहे, नर मासा तळाशी एक बशीच्या आकाराचं साधं घरटं तयार करतो, त्याला पीठ असं छोटंसं पीठ तयार करतो आणि त्यामध्ये मादी येऊन अंडी घालते. त्यानंतर नर त्या माशांचे फलन करतो म्हणजे फर्टिलायझेशन करतो आणि मादी ती फलित अंडी आपल्या तोंडात घेऊन त्यांची उपवन करते, त्याला इन्क्युबेशन म्हणतो आपण. साधारण 10 दिवस ही पिल्ले मादीच्या तोंडात राहतात. म्हणजे अंड्यातून पिल्ले बाहेर आल्यानंतरही ती काही काळ आईच्या तोंडातच सुरक्षित राहतात. पिल्ले जरी स्वतंत्र पोहू लागली तरी नंतरही, म्हणजे समजा धोका जाणवला तर ती संरक्षणासाठी पुन्हा आईच्या तोंडात प्रवेश करतात आणि नंतर मग हळूहळू ही पिल्ले फ्री होतात, म्हणजे फ्रीली स्विमिंग करतात. यामध्ये प्रत्येक प्रजनन चक्रात म्हणजे स्पॉनिंगमध्ये मादी साधारण अगदी शेकड्यापासून ते हजारो पिल्ले निर्माण करू शकते. सरासरी विचार केला तर सुमारे 1500 पिल्ले प्रति स्पॉन ही मादीची पिल्ले देते.
1: आता जो विषय आहे तो नाईल तिलापियाची वाढ, तर याविषयी काय सांगाल.
0: हा नाईल तिलापिया साधारण 4 वर्षाच्या कालावधीत कमाल 2 फूट म्हणजे 60 सेंटीमीटर आणि 4 ते 7 किलो वजनाचं होतो. आणि ह्याचं काय आहे, जे सिलेक्टिव्ह ब्रिडिंग असल्यामुळे म्हणजे विकस जीप्ट ही जेनेटिकली इम्प्रूव्ड फार्म तिलापिया जात असल्यामुळे या जातीच्या म्हणजे निरोगी व गुणवत्तापूर्ण पिल्लांचं जर आपण व्यवस्थापन केलं तर 8 महिन्याच्या कल्चर पिरियडमध्ये साधारण 700 ते 800 ग्रॅम या वजनाचा मासा होतो आणि वर्षात 1 किलोपर्यंत याची वाढ होते.
1: आता गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीमध्ये तिलापिया प्रजातीला इतकं प्राधान्य नेमकं का आहे.
0: बरोबर. कारण कार्प माशांनंतर तिलापिया हा जगातील 2ऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रमाणात पालन केला जाणारा मत्स्यप्रकार आहे. अमेरिकेत USA सर्वाधिक खाल्ल्या जाणाऱ्या समुद्री पदार्थांमध्ये म्हणजे सी फूडमध्ये तिलापियाचा 4था क्रमांक लागतो. आज पाहिलं तर जगात 140 हून अधिक देशांमध्ये या तिलापियाचं व्यावसायिक उत्पादन केलं जातं आणि तिलापियाची जागतिक बाजारपेठ आहे ही दरवर्षी सुमारे 11 ते 12% या दराने वाढत आहे. हा जो मासा आहे हा ॲक्वाकल्चर म्हणजे मत्स्यपालनामध्ये तसेच ॲक्वापोनिक्स या प्रणालीमध्ये याचं महत्त्व सातत्याने वाढतं आहे. या तिलापियाचे जे पालन आहे हे विविध प्रकारच्या मत्स्यपालन पद्धतीमध्ये म्हणजे कल्चर सिस्टीम्समध्ये यशस्वीरित्या करता येतं. यामध्ये केज कल्चर सिस्टीम आहे, बायोफ्लॉक पद्धतीने या माशाचं संवर्धन करता येतं, रास पद्धतीने म्हणजे रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीम या पद्धतीने चांगलं प्रकारे याचं संवर्धन होतं. मातीच्या तलावात वाढतो, प्लास्टिक लाइनिंगमध्ये वाढतो, सिमेंट तलावामध्ये याचं कल्चर करता येतं. असं विविध प्रकारच्या मत्स्यपालन पद्धतीमध्ये कल्चर सिस्टीममध्ये हा यशस्वीरित्या पालन करता येतो. बरं, हा मार्केटमध्ये पण विविध ह्याच्यामध्ये जातो, म्हणजे आपण जिवंत लाईव्ह फिश म्हणून विकला जातो, हा होल फिश म्हणजे संपूर्ण मासा आहे तसा विकला जातो, याचे फिलेट्स बनवता येतात म्हणजे काटाविरहित फिलेट्स असतात ते हॉटेल्समध्ये वगैरे फार मोठ्या प्रमाणात चालतात. त्यानंतर फ्रेश मासा आपण मार्केटमध्ये देतो किंवा फ्रोझन कंडिशनमध्ये पण लांब पाठवायचं असेल तर फ्रोझन कंडिशनमध्ये गोठवलेला मासा आपण देतो किंवा धुरी दिलेला म्हणजे स्मोक्ड फिश आणि सुरुमी म्हणजे बोनलेस जे मीठ असतं त्याला सुरुमी म्हणतात. अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या उत्पादनांमध्ये स्वरूपामध्ये हा तिलापिया मासा बाजारात आपण ग्राहकांना देऊ

0: बरोबर.
1: आणि दुसरं म्हणजे आपण कार्प माशांशी जर तुलना केली, म्हणजे या गिफ्ट माशांची कार्प माशांशी जर तुलना केली आपण, तर हा कसा बेस्ट आहे ते मी सांगू इच्छितो. यामध्ये जर स्टॉकिंग डेन्सिटीचा विचार केला, म्हणजे संचयन घनता, तर गिफ्ट मासा म्हणजे 5 मासे एका मीटर स्क्वेअरमध्ये आपण संवर्धित करू शकतो, पण कार्प मासे आहेत हा 1 मासा प्रति वर्ग मीटर, म्हणजे 1 मीटरमध्ये 1 मासा, तर गिफ्ट टिलापिया 5 मासे आपण सोडू शकतो. ग्रोथ रेट पकडला तर ह्याचा जास्त आहे गिफ्ट टिलापियाचा, आणि आपण आता म्हटल्याप्रमाणे बाजारपेठेतही त्याला चांगली मागणी आहे. आणि कल्चर पिरियड जो आहे, म्हणजे बाजारपेठेत लवकर येण्यासाठी, आकार येण्यासाठी साधारण 6 ते 8 महिन्यामध्ये हा मासा तयार होतो काढणीसाठी, तर कार्प मासे आहेत ह्याला 1.5 वर्ष लागतं. उत्पादनाचा जर विचार केला तर साधारण 27 मेट्रिक टन प्रति हेक्टर एवढं उत्पादन देऊन जातो हा गिफ्ट मासा, तर कार्प माशाचं 10 मेट्रिक टनापर्यंत उत्पादन येतं. आणि FCR जो म्हणजे फीड कन्व्हर्शन रेशो, आपण जे खाद्य देतो त्याचं रूपांतर बघितलं तर गिफ्ट माशाचं जे आहे ते 1 किलो मासा तयार करण्यासाठी आपल्याला 1 किलो ते अगदी 1200 ग्रॅमपर्यंत खाद्यामध्ये तयार होतो, पण कार्प माशाला कमीत कमी 1.5 किलो एवढं खाद्य द्यावं लागतं. आणि हा जो मासा आहे हा जेनेटिकली इम्प्रूव्ह आहे, त्याचा स्टॉक उपलब्ध आहे, कार्प माशाचा तसं नाही आहे. आणि निर्यात क्षमता जी आहे, एक्सपोर्ट पोटेन्शियल, ही गिफ्ट टिलापियाला फार जास्त आहे. आणि याची व्हॅल्यू ॲडिशन करता येतं जे कार्प माशांमध्ये शक्य होत नाही, म्हणजे फिलेट्स वगैरे करणं हे कार्प माशांमध्ये शक्य होत नाही. अशा प्रकारे गिफ्ट टिलापिया हा कार्पच्या तुलनेत जलद वाढणारा, कमी कालावधीत बाजारपेठीय आकार प्राप्त करणारा आणि अधिक उत्पादन देणारा माशांचा प्रकार आहे. याचा FCR कमी असल्यामुळे खाद्याची कार्यक्षमता चा वापर होतो आणि उत्पादन खर्च कमी येतो. अशा प्रकारे अनुवांशिकदृष्ट्या सुधारित वाण, उच्च निर्यात क्षमता आणि मूल्यवर्धित उत्पादनांसाठी उपयुक्तता, यामुळेच हा गिफ्ट टिलापिया हा आधुनिक व्यावसायिक मत्स्यपालनासाठी अधिक फायदेशीर मानला जातो.
0: नक्कीच. तेव्हा श्रोते हो, सरांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे तुमच्या लक्षात आलंच असेल की आपल्या कोकणामध्ये, आपल्या सगळ्या कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये ज्या असलेल्या नद्या आहेत, तलाव आहेत, अशा भागांमध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धनाला सुद्धा चांगल्या प्रकारे रोजगाराच्या संधी आहेत. आणि आत्ताच ज्या त्यांनी मत्स्य जाती सांगितल्या, ज्या आहेत त्या गिफ्ट तिलापिया किंवा कार्प, अशा प्रकारचे मासे हे चांगलं उत्पन्न आपल्याला देऊन जातात, कारण ग्राहकांमध्ये याला चांगली पसंती आहे. आणि याचा जो ग्रोथ रेट आहे किंवा याला जो मिळणारा बाजारातला दर आहे, या सगळ्याचा जर विचार केला तर अशा प्रकारे गोड्या पाण्यातलं मत्स्य संवर्धन आपल्याकडे चांगल्या प्रकारे करता येऊ शकेल. सर, आज आपण इथे आलात आणि आपल्या सर्व श्रोत्यांना गोड्या पाण्यातील मत्स्यशेती मध्ये कोणत्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात याविषयीची सविस्तर माहिती सांगितलीत. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. नमस्कार,
1: धन्यवाद.
2: आताच आपण गोड्या पाण्यातील मत्स्यपालनातून रोजगाराच्या संधी याविषयी डॉक्टर कृपेश सावंत यांची विद्या दावडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. मंडळी, आता ऐकूया हे छानसं गाणं.

विठ्ठल रूपम आणि कोरस यांनी गायलेल्या या गीताबरोबरच मंडळी आजचा आपला कार्यक्रम संपत येतोय. तेव्हा आम्ही आता आपला निरोप घेते, पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

कार्यक्रम आपण ऐकलात आमचं घर आमचं शेत. निवेदिका होत्या गायत्री भरणकर आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: माई, अण्णा,
1: सद्दू आणि लक्ष्मी,
0: तेव्हा जरूर ऐका गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद
1: दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता
0: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: या वर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक. या वर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 9 जुलैला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत युवा संगीतकार आणि गायिका राधिका भिडे हिची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
2: कुठं चमावना हाती भिगावना ऐकत नाही.

तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 9 जुलैला सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.

0: चला चला जेवायचंय ना, मी हात धुवून येते हा।
1: हो हो मलाही हात धुवायचे।
2: चला आपण सगळ्यांनीच हात धुवून येऊया।
3: एक चांगली सवय, काहीही खाण्यापूर्वी जेवणापूर्वी आपले हात स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, साबणाचा जरूर वापर करा।
4: स्वच्छता पाळा, अनारोग्य टाळा।
5: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, श्रोते हो आता 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत।

दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 3 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेलबर्नला पोहोचले. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती. संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण. आणि आता बातम्या विस्तारानं. 3 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मेलबर्नला पोहोचले. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधण्याची संधीही आपल्याला मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे. या दौऱ्यामध्ये ते ऑस्ट्रेलियाच्या प्रधानमंत्र्यांबरोबर भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. मोदी यांनी आज इंडोनेशियाचा दौरा संपवण्याआधी

ऐतिहासिक प्रबंधन मंदिर संकुलाला भेट दिली. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोबो सुबियांतो यांच्यासोबत ते होते. या प्राचीन शिवमंदिर परिसरामध्ये लहान मोठी 224 मंदिरं आहेत, त्यातली सुमारे 200 मंदिरं भग्नावस्थेत आहेत. यंदाच्या पावसाळ्यामध्ये एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनं तयारी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चौहान यांनी सांगितलं की गेले काही दिवस देशभरात जोरदार पाऊस होत असून पाणी टंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 इतकी झाली आहे. कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा पेरणी क्षेत्र 442 लाख हेक्टर आहे. मोसमी पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी मका, बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन कृषीमंत्र्यांनी केलं आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेमध्ये संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे असं कदम यांनी आज सांगितलं. आतापर्यंत छापील स्वरूपामध्ये असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद देखील यामध्ये आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय दंड संहितेत अशा प्रकारची तरतूद होती, मात्र भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये ही तरतूद नसल्यानं या विधेयकामध्ये ही तरतूद केल्याचं गृहराज्यमंत्री म्हणाले. मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईमध्ये 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळेला असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यामध्ये भर दिला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असं ते म्हणाले. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी दिली. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. गेल्या 4-5 दिवसांपासून उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदीकडे जाणारे 4 पूल अद्यापही इंद्रायणीच्या पाण्याखाली आहेत, त्यामुळे प्रस्थान सोहळा कसा होणार याबाबत साशंकता होती, मात्र नियोजित वेळेनुसार 3:30 वाजता प्रस्थान सोहळ्यातील सर्व विधींना सुरुवात झाली आणि थोड्याच वेळापूर्वी पालखीनं प्रस्थान केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये मोशीजवळ कचऱ्याचा डोंगर एका प्रशासकीय इमारतीवरती कोसळला. यामध्ये सुमारे 16 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचं काम या इमारतीमधून चालायचं. NDRFसह अन्य यंत्रणा यासाठी बचाव कार्य राबवत आहेत. गरज पडली तर लष्कराची देखील मदत घेतली जाणार आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला तणाव तूर्तास वाढला असून संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सध्या तरी इराणशी कोणतीही चर्चा करायला आपण तयार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आमचे प्रतिनिधी इराणशी वाटाघाटी करत राहतील, परंतु त्यातून काही निष्पन्न होईल का अशी शंका त्यांनी व्यक्त केली. तुर्कीची राजधानी अंकारा इथं नाटो राष्ट्रांच्या शिखर संमेलनादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बातमीदारांशी बोलत होते. दरम्यान इराणच्या
हॉर्मझगन प्रांत आणि महाशा शहरावरती अमेरिके

0: अमेरिकेच्या सैन्य दलानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकेच्या 85 सैन्यतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ले चढवले. यातील 2 सैन्यतळ बहारीन आणि कुवेत यामध्ये आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर इराणनं केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या हवाई दलानं इराणच्या 80 ठिकाणांवर हल्ले केले होते. आंतरराष्ट्रीय सामुद्रिक वाहतुकीवर हल्ले करणाऱ्या इराणची क्षमता कमी करण्यासाठी ही कारवाई केल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. धोक्याचा इशारा मिळताच सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन बहारीननं आपल्या नागरिकांना केलं आहे. भूराजकीय तणावाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1677 अंकांनी खाली आला आणि 76,504 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि तो 23,882 बंद झाला. दिवसाच्या उत्तरार्धात इराणबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठीचा करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर बाजारामध्ये जोरदार घसरण झाली. परकीय चलन बाजारामध्ये अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 60 पैशांनी घसरला आणि तो 95.56 रुपये या पातळीवरती बंद झाला. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज ओडिशातल्या चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी तळावर पिनाक या देशी बनावटीच्या लांब पल्ल्याच्या अग्निबाणाची यशस्वी उड्डाण चाचणी केली. या अग्निबाणाचा किमान पल्ला 60 किलोमीटर इतका असून त्याहून मोठा पल्ला गाठणारे विविध पिनाक अग्निबाण विकसित करण्यात येणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत डीआरडीओचं अभिनंदन केलं असून या अग्निबाणाबाबतचं यश हा भारतानं गाठलेला मोठा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतल्या उपांत्यपूर्व फेरीतल्या लढती निश्चित झाल्या आहेत. येत्या शुक्रवारी पहिली लढत फ्रान्स आणि मोरोक्कोच्या संघात होणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार 5:30 सुरू होईल. शनिवारी स्पेनची लढत बेल्जियमशी होईल. येत्या रविवारी नॉर्वे विरुद्ध इंग्लंड हा सामना रंगेल. दुसरा सामना गतविजेता अर्जेंटिनाबरोबर स्वित्झर्लंडचा असणार आहे. हवामान विभागानं पालघर रायगड या जिल्ह्यांना तसंच नाशिक पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसराला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. याशिवाय मुंबई ठाणे नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे काही ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेलबर्नला पोहोचले. देशभरात कालपर्यंत 351,00,000 हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती. संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. रात्रीचे 8:15 वाजलेत. श्रोते हो, आता आस्वाद घ्या नाट्यसंगीताचा.

0: धाडीला राम तिनेका वनी या नाटकातलं रजनी जोशी यांनी गायलेलं पद आपण ऐकलं. श्रोते हो, ही पदरचना होती राजा बढे यांची.
1: या वर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.

0: सौभद्र या नाटकातलं पद आपण ऐकलं. गायक कलाकार होते छोटा गंधर्व आणि ही रचना होती अण्णासाहेब किर्लोस्कर यांची.
1: या वर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
0: श्रोतेहो, नाट्य संगीताचा आस्वाद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

स्वयंवर या नाटकातलं मालती पांडे यांनी गायलेलं नाट्यपद आपण ऐकलं. श्रोतेहो ही पदरचना होती कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐका कान्होपात्रा या नाटकातलं माणिक वर्मा यांनी गायलेलं हे नाट्यपद.

नाट्यसंगीताचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता 8:45 समाचार. संध्या 9 न्यूज ॲट 9 आणि 9:15 स्पॉटलाईट, तसंच 9:30 चर्चा का विषय आहे. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

चर्चा का विषय है हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, रात्रीचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत रजनीगंधा हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं आखरी खत या चित्रपटातलं. गीतरचना होती कैफी आझमी यांची, संगीत होतं खय्याम यांचं.

0: अभिमान चित्रपटातल्या या गाण्यासाठी किशोर कुमार यांना आपण ऐकलत. गीतरचना होती मजरूह सुलतानपुरी यांची, संगीत होतं एस डी बर्मन यांचं.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 9 जुलैला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत युवा संगीतकार आणि गायिका राधिका भिडे हिची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
2: कुठ चमावना हाती भिगावना ऐकत नाही.

0: तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 9 जुलैला सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून।
1: रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं हे गीत होतं टक्कर या चित्रपटातलं. संगीतकार होते राहुल देवबर्मन. श्रोते हो, यानंतर आपण ऐकणार आहात गुमराह या चित्रपटातलं गीत. पण त्याआधी एक महत्त्वाचं निवेदन. रत्नागिरी पाटबंधारे मंडळ, पूरनियंत्रण कक्ष रत्नागिरी यांच्याकडून आलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील नदी पातळी अहवालानुसार खेड भरणे पूल इथली जगबुडी नदी धोका पातळीच्या वरून वाहत आहे, तर चिपळूण बाजार पूल इथली वशिष्ठी नदी इशारा पातळीच्या वरून वाहत आहे. तरी इथल्या नागरिकांनी सतर्क राहावं, काळजी घ्यावी. निवेदन आपण ऐकलं. श्रोते हो, रजनीगंधा हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

गुमराह या चित्रपटातलं महेंद्र कपूर यांनी गायलेलं हे गीत होतं साहिर लुधियानवी यांचं. संगीतकार होते रवी. श्रोते हो आता मोहम्मद रफी यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत ऐका सीमा या चित्रपटातलं.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत होतं सीमा या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं. संगीतकार होते शंकर जयकिशन. आणि श्रोते हो आता कार्यक्रमात शेवटी ऐका लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं प्यासा सावन या चित्रपटातलं गीत. गीतरचना आहे संतोष आनंद यांची, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवन।
2: रजनीगंधा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। श्रोतेहो, रात्रीचे 10:30 वाजलेत। आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रसाद गुळवणी यांनी गायलेला राग विहंग प्रसारित करीत आहोत।

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रसाद गुळवणी यांनी गायलेला राग विहंग आपण ऐकलात. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र श्रोते हो, आता 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.